महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, सुप्रभात। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। गुड मॉर्निंग पुन्हा एकदा आणि नगरकर नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत आणि लय भारी स्वागत करते। 19 ऑगस्ट आजची तारीख आणि आज आहे वार, बुधवार। आपल्या आजच्या दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आणि त्याचबरोबर खूप एनर्जी असणारा हा महिना सध्या सुरू आहे तो म्हणजे श्रावण महिना, सावन महिना। आणि खरंच श्रावणामध्ये एक वेगळीच एनर्जी, एक वेगळाच उत्साह आपल्या प्रत्येकामध्ये असतो नाही का, आणि हीच एनर्जी पॉझिटिव्ह आपल्याला दिवसभर पुरत असते आणि हा महिना कधी संपू नये असं वाटत असतं। आणि श्रावण सुरू झाला की लगेच एका मागोमाग एक वेगवेगळ्या सणांचे आपल्याला वेध लागतात आणि अगदी काही दिवसांवर आता गणपती बाप्पा येणार आहेत, गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, त्यामुळे सगळीकडे कसं छान आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण आहे। पॉझिटिव्ह एनर्जी अगदी प्रत्येक ठिकाणी भरलेली आहे आणि हीच एनर्जी आणि याच ताकदीनं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात। मराठी गाण्यांचा आस्वाद घ्या, अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग।
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी,
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
3: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदे सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: चार आपण ऐकताय स्नेहाला असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सुप्रभात. आणि आपल्या दिवसाला छान सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना आहे, सणांची रेलचेल असेल, त्याचबरोबर व्रतवैकल्यांचा हा महिना आहे आणि सार्थ दासबोधाते निरूपणानं आपण दिवसाला सुरुवात करूया. संकेते लोक वेधावा, एकून एक बोधावा, प्रपंच ही सावरावा, येथा न शक्त्या. इथे काही संकेत दिलेत आणि काही संकेत असे असतात की लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी असतात, लोकांना उपदेश देणारे असतात, लोकांना शहाणं करण्यासाठी असतात आणि यथानुशक्ती त्यांचा प्रपंच सावरण्यासाठी सुद्धा मदत करतात. त्यामुळे इथे असं म्हटलेलं आहे, प्रपंचही सावरावा येथान शक्त्या. यथानुशक्ती त्यांचा प्रपंच सावरण्यासाठी मदत करणारे असे काही संकेत असतात की जे माणसाला ना वेळेनुसार काही ना काही सांगू पाहत असतात, काही ना काही देव पाहत असतात. आणि याचं निरूपणामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे सार्थ दासबोधातील आपण जाणून घेणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. दिवसाला छान सुरुवात झाली, गुड मॉर्निंग पुन्हा एकदा.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे. उमलते ओले रान रान नवे मन तुझे. अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे. उमलते ओले रान रान नवे मन तुझे. जशी ओली हुर उरत थरार ते रान बर. जशी ओली हुर उरत थरार ते रान बर. तसे नाव तरारावे माझे तुझ्या मन भर. सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर, सर, सर, सर, सर, सर, सर, सर, सर.

0: नमस्कार, माझे नाव चोभे तनिष्का संजय। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: एकला जरा नुसता जरा मुखडा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि मी आहे अनु तुमच्यासोबत. सार्थ दासबोधातील सुंदर अशा निरूपणानं आपण दिवसाला सुरुवात करतो आहोत. आणि जसं मगाशी एका निरूपणामध्ये मी सांगितलं की काही संकेत आपल्याला मिळत असतात, काही आपल्याला प्रेडिक्शन्स मिळत असतात आयुष्यामध्ये, आणि ते आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करण्यासाठी नक्कीच महत्वाचे आणि उपयोगी ठरतात. पुढे इथे सांगितलं आहे, प्रपंच समयो ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो ने धावा अतिपरितयाचा. प्रपंचामध्ये ना वेळ प्रसंगाचं सुद्धा भान ठेवायला हवं. इथे मनुष्य प्रपंचाबद्दल बोललं गेलं आहे. मनुष्यानं प्रपंचामध्ये वेळ प्रसंगाचं भान राहू द्यावं, कठीण समय धीर सोडू नये. किती कठीण प्रसंग आला तरी सुद्धा धीर आपला सोडू नये, धीर खचू देऊ नये. आणि यथायोग्य सगळं काही करीत असतानाही प्रपंचामध्ये अधिक गुंतू नये असा सुद्धा एक मोलाचा सल्ला इथे दिला आहे सार्थ दासबोधातील या निरूपणामध्ये. आणि पुढच्या निरूपणामध्ये काय म्हटलं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत थोड्याच वेळामध्ये. मराठी गाण्यांचा आस्वाद घ्या आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी आहे आर्जन तुमच्यासोबत, आणि सार्थ दासबोधातील निरूपणाने आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करतो आहोत. आणि जसं प्रपंचामध्ये आपल्याला जे काही संकेत मिळतात मनुष्याला, ते संकेत खरंच फायद्याचे असतात आणि प्रपंच सावरण्यासाठी महत्वाचे असतात असं आपण नक्कीच जाणून घेतलं. आणि आता प्रपंच समय ओळखावा, म्हणजे प्रपंचामध्ये वेळ प्रसंगाचं भानही तितकंच महत्वाचं आहे, पण प्रपंचामध्ये अधिक गुंतणं चांगलं नाही असं सांगितलंय. आणि आता पुढे असं म्हटलेलं आहे या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये, उपाधीसी विस्तारावे, उपाधीत न सपंडावे, निचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपणा. आपल्या कार्याचा व्याप वाढवावा पण त्यात जास्त गुंतू नये, आणि सुरुवातीपासूनच आपण आपल्याकडे कमीपणा घ्यावा, मूर्खपणाही घ्यावा. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे जर कमीपणा असेल, मूर्खपणा आपण घेतलेला असेल, किंवा विनाकारण आपण एखादी गोष्ट आपल्याकडे ओढून घेतली असेल, तर ती कधी कधी फायद्याची ठरते. आणि सुरुवातीपासूनच आपल्याकडे कमीपणा असणंही चांगलं आहे असं या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. आर्जन तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. दिनविशेषकडे आपण वळणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय याचं लोकमाध्यम. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगर संतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली. आर्जन तुमच्या सोबत आहे. आज आहे वार बुधवार आणि एका सुंदर संस्कृत सुविचारानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. कर्तुम कर्तुमन्य तथा कर्तुम, म्हणजेच कर्तुम कर्तू शकता सकलम जगदेत धन्यता कर्तुम यस्य विहाय रामम कामम मागेही मान सान्यादित. म्हणजेच इथे कर्माबद्दल बोललं गेलेलं आहे. जो परमेश्वर हे संपूर्ण जग निर्माण करू शकतो, तो परमेश्वर हे संपूर्ण जग नष्टही करू शकतो, असं या सुविचारामध्ये श्लोकामध्ये लिहिलंय. किंवा दुसऱ्या प्रकारे तो घडवूही शकतो. आणि अशा या परमेश्वराला सोडून दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची मनात इच्छा धरू नकोस, असं या श्लोकात सांगितलंय. परमेश्वर किती सर्व शक्तिमान आहे असं या श्लोकामध्ये सांगायचं आहे. आणि संपूर्ण जग निर्माण करण्याची ताकद जर परमेश्वरामध्ये आहे, तर ती बदलवण्याची किंवा नष्ट करण्याची क्षमता सुद्धा परमेश्वर ठेवतो. आणि त्याला सोडून इतर कोणत्याही इच्छांच्या आपण जर मागे जात असू, तर ते आयुष्यामध्ये मनुष्य जन्मामध्ये व्यर्थ आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आहे 19 ऑगस्ट 2024 आजची तारीख आणि महत्वाच्या काही दिनविशेष आणि घटनांकडे वळूयात. गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचं पेटंट 1856 मिळालं. इंडियाना पॉलिस मोटर स्पीडवे या ठिकाणी मोटारीची पहिली शर्यत 1909 मध्ये झाली. अफगाणिस्तानला युके पासून स्वातंत्र्य 1919 मध्ये. होचिमिन व्हिएतनामच्या सत्तेवर 1945 साली आले. तर सोव्हिएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोबारचेव्हला यांना सुट्टीवर असताना नजर कैदेमध्ये 1991 साली घातलं गेलं. बेलग्रेड युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोक अशी होती की त्यांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेविच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या सर्व लोकांनी 1999 साली आंदोलन केलं होतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: 19 ऑगस्टचे महत्वाचे जन्मदिवस. फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष मनुएल क्विझोन यांचा 1878 मध्ये जन्म. पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष जोसे मेंडेस यांचा 1883 मध्ये जन्म. चॅनल कंपनीचे संस्थापिका कोको चॅनल 1883 मध्ये जन्म. स्वातंत्र्य सैनिक मोरेश्वर वासुदेव नरकेसरी अभ्यंकर 1886 मध्ये जन्म. भारतीय वकील आणि राजकारणी एस सत्यमूर्ती 1887 मध्ये जन्म. लेखक चरित्रकार गंगाधर देवराव खानोलकर 1903 मध्ये जन्म. केंद्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे 1907 साली जन्म. भारतीय इतिहासकार लेखक आणि विद्वानी हजारी प्रसाद द्विवेदी यांचा 1907 मध्ये जन्म. भारताचे इंग्लिश सैनिक आणि लेखक पीटर केम्प 1913 मध्ये जन्म. भारताचे 9वे राष्ट्रपती आणि 8वे उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा 1918 मध्ये जन्म. महत्वाचे दिनविशेष याकडे आपण पुन्हा वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. महत्वाचे 19 ऑगस्टचे दिनविशेष नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण जाणून घेतोय. 1906 अमेरिकन व्यावसायिक फ्युसर कंपनीचे संशोधक फिलो फारन्सवर्थ यांचा जन्म. इंग्रजी संगणक शास्त्रज्ञ डेटा रिलेशनल मॉडेलचे शोधक एडगर एफकॉड यांचा 1923 साली जन्म. कॅनेडियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विलार्ड बॉयल यांचा 1924 मध्ये जन्म. भारतीय हिंदी लेखक शिवरसा सिंग यांचा 1928 मध्ये जन्म. थायलंड देशाचे 21वे पंतप्रधान बनहन सिल्पा 1932 मध्ये जन्म. इंग्रजी पत्रकार द ओल्डी या कंपनीचे संस्थापक रिचर्ड इंग्राम्स 1937 मध्ये जन्म. भारतीय लेखक आणि शिक्षक इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती यांचा 1951 साली जन्म. भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक संजय सुरकर 1959 मध्ये जन्म. अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन 1946 साली जन्म. मराठी गायक बबनराव नावडीकर 1922 साली जन्म. स्टार ट्रेक कथानकाचे निर्माते जीन रॉडनबेरी यांचा 1921 मध्ये जन्म. तर भारतीय इंग्रजी लेखक आणि सैनिक पीटर कॅम्प यांचा 1913 साली जन्म. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा करा पाण्याचे रक्षण. भविष्य

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे अर्जन तुमच्या सोबत. श्रोते हो, 19 ऑगस्ट 2024 चा दिनविशेष आपण जाणून घेतो आहोत. रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त 1993 साली मृत्यू. निर्भीड पत्रकार य द लोकुरकर 1993 साली मृत्यू. रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते ज्यांना 2 वेळा पारितोषिक मिळाला होता नोबेल, हा पुरस्कार लिनस कार्ल पॉलिंग यांचे 1994 मध्ये निधन. भारतीय कवी लेखक शिक्षक बिनेश्वर ब्रह्मा 2000 मध्ये मृत्यू. भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता 2015 मध्ये मृत्यू. अमेरिकन टेलिव्हिजन 60 मिनिट्स मासिकाचे संस्थापक डॉन हेवेट यांचं 2009 मध्ये निधन. होंडुरास देशाचे अध्यक्ष, होंडुरासचे वकील आणि राजकारणी कार्लोस रॉबर्टो रीना यांचं 2003 मध्ये निधन. ग्रीस देशाचे 97 वे पंतप्रधान, बँकर आणि मुत्सद्दी स्टेफॅनोस कॉलोडिस यांचं 1929 मध्ये निधन. महत्वाचे दिनविशेष आपण जाणून घेतले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन. झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल याच लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. महत्वाच्या जागतिक आणि राज्यातल्या घडामोडींकडे वळूया. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरे याला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला असून त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह भोसले यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. या प्रकरणी 2024 सीबीआय विशेष न्यायालयानं अंदुरे आणि सहआरोपी शरद कळसकरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणातील हा एक महत्वाचा निर्णय होता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आपण ऐकतोय आणि महत्वाच्या काही राज्यातल्या घडामोडींकडे वळूयात। मुख्यमंत्री यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार आहे, राज्य सरकारकडून नियमामध्ये महत्वाचे बदल। राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 हे अधिसूचित केलंय आणि हे सांगितलं आहे, यानुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं जर कुठल्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय हा बदलण्याचा कायदेशीर अधिकार आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्राप्त झाला आहे। या नवीन अधिसूचनेमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांचे अधिकार वाढले आहेत आणि त्यांना मंत्र्यांच्या निर्णयामध्ये थेट हस्तक्षेप करता येणार आहे। राज्य शासनानं हे अधिसूचित केलेलं आहे आणि राज्य सरकारनं या महत्वाच्या नियमांमध्ये बदल घोषित केले आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: आहे तू। नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी दी BST वर्क्स युनियननं बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शशांक राव यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। दी BST वर्क्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव 18 ऑगस्ट पासून ओपेरा हाऊस या ठिकाणी युनियन कार्यालयामध्ये बेमुदत उपोषणाला उभे आहेत। 2016 ते 2026 या कालावधीमध्ये वेतन करार त्वरित पूर्ण करावा, खासगी कंपन्यांच्या भाडेतत्वावर कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन द्यावं आणि हंगामी कर्मचाऱ्यांची सेवा पहिल्या दिवसापासून कायम मानून वेतन निश्चित करावं अशी त्यांची मागणी आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शशांक राव हे प्रतिनिधित्व करतात आणि बेमुदत उपोषणालाही बसले आहेत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: कोमल हे कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। हे घोषवाक्य लिहिलं आहे संगीता अकोलकर यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगरस अंतरंग या कार्यक्रमात क्रिकेट विश्वामधल्या महत्वाच्या घडामोडींकडे आता आपण वळूयात. BCCI ने दिलेल्या रिपोर्टनुसार मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांची जागा घेण्यासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. BCCI ने याबद्दल सांगितलंय, यापूर्वी VVS लक्ष्मण यांचं नाव सुद्धा शर्यतीमध्ये होतं, परंतु सततच्या प्रवासामुळे त्यांनी या भूमिकेमध्ये रस दाखवला नाहीये, तर त्याऐवजी ते डायरेक्टर ऑफ क्रिकेट बनू शकतात असा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय. आगरकर यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण होतोय, त्यामुळे आता झहीर खानचं नाव BCCIच्या मुख्य निवडकर्तापदी सध्या चर्चेमध्ये असल्याचं दिसत आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

खिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगर संतरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोते हो, माजी मुख्यमंत्री राज्याचे दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जलसंधारण दिवस साजरा करण्यात येणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलंय. 21 ऑगस्ट रोजी सकाळी राज्यामध्ये सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन करण्यात आलंय. आणि या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सगळ्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जलसंधारणाचा मुख्य उद्देश हा श्रोत्यांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी हे आयोजन करण्यात आलंय. आणि यामध्ये युवा पिढीनं उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन केलंय. पाणी अडवा पाणी जिरवा हा जो मूलमंत्र आहे तो जगूया, जागवूयात आणि एकत्र येऊयात, जलदूत बनून पाण्यासाठी चालूयात. या ऐतिहासिक जलसंधारण वॉकेथॉनमध्ये वॉक फॉर वॉटर पाण्यासाठी चालूयात आणि नक्कीच या जलसंधारण सप्ताहामध्ये सुद्धा सहभागी होऊयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण. भावी

पेजला क्लिक करा न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मूल ना शिकवा, महत्व सांगा, थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. महाराष्ट्र शासन आणि राज्य शासनानं वॉकेथॉन घोषित केलेलं आहेच आणि जलसंधारण सप्ताह आठवडं सध्या सुरू आहे. 21 ऑगस्ट रोजी हा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर यासाठी असणार आहे आणि यासाठी रील स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे. यामध्ये माती संवर्धन, पाण्याची बचत, जलसंधारण, मृदसंधारण, मातीची धूप रोखणं, शेततळे, बंधारे, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पाणलोट क्षेत्र विकास, गावातील यशस्वी मृद आणि जलसंधारणाची कामं, पारंपरिक मृद आणि जलसंधारण पद्धती आणि माती आणि पाणी वाचवण्याच्या कल्पना हे रील्सचे विषय आहेत. रील अपलोड करण्याचा कालावधी 15 ते 19 ऑगस्ट, पात्र वयोगट 15 ते 30 वर्ष. 30 ते 60 सेकंदाची रील तयार करा, स्वतःच्या पब्लिक अकाउंटवर रील पोस्ट करा आणि हॅशटॅग सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर हा हॅशटॅग वापरा. मृदा आणि जलसंधारण विभागाचा इंस्टाग्राम हँडल टॅग करण्यासाठी नक्कीच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता. वॉक फॉर वॉटर यासाठी नक्कीच सहभागी व्हा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आणि मी आहे अर्जुन तुमच्यासोबत। श्रोते हो, नगर संतरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत आणि महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आपण वळत आहोत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आता एका ऐतिहासिक निर्णयाची जोड महाराष्ट्र शासनानं दिली आहे। राज्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं लोकहिताचे निर्णय घेतले असून विकसनशील महाराष्ट्राच्या उभारणीसाठी आता शासन कटिबद्ध आहे। राज्य शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये 72,559 शेतकऱ्यांच्या खात्यावर 697,81,00,000 रुपये वर्ग करण्यात आलेत आणि उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनीही दुसऱ्या टप्प्यात योजनेचा लाभ मिळणार असल्याचं आपल्या राज्याचे पालकमंत्री यांनी सांगितलंय। 72,559 शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेत आणि उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक MRI आणि सिटी स्कॅन मशीनचं लोकार्पण करण्यात आलंय. नगर जिल्ह्यामध्ये गरीब गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आता शासकीय आरोग्य यंत्रणेमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं जिल्हा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक MRI सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात आलंय. या अत्याधुनिक निदान सुविधांमुळे गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजारांचं अचूक निदान होणार आहे आणि वेळेमध्ये निदान होण्यासाठी मदत मिळणार असून सर्वसामान्य रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे असं प्रतिपादन पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. अत्याधुनिक MRI आणि सिटी स्कॅन मशीनचं लोकार्पण झालं आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक लोकांना दुसऱ्या शहरांमध्ये जावं लागतं निदानासाठी आणि त्यामुळे उपचार प्रक्रियेला सुद्धा कुठेतरी गती मिळत नाही. पण आता विशेषतः गंभीर रुग्णांच्या बाबतीमध्ये वेळेत निदान होणार असल्याचं सांगितलं जातं आणि या सुविधाचा मोठा फायदा नगरकरांना आता घेता येणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न RJ अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. श्रोते हो, आज आहे वार बुधवार आणि आपण आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन ऐकणार आहोत. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहेत देवेंद्र भुजबळ सर आणि अनेक अधिकाऱ्यांच्या यशोगाथा यशस्वी गाथा या पुस्तकामध्ये आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगावमधले डॉक्टर चंद्रकांत शारदाबाई शंकरराव हलगे 20 मे 2022 रोजी जळगावमध्ये राज्यस्तरीय गुणवंत पशुवैद्यक पुरस्कारानं ज्यांना गौरवण्यात आलं, खरोखरच त्यांचा एक स्फूर्ती देणारा आणि एक खूप प्रेरणा देणारा हा प्रवास आज आपण आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाच्या अभिवाचनामध्ये जाणून घेणार आहोत. अक्षरशः वॉर्ड बॉय ते पशुसंवर्धन अधिकारी असा खूप प्रेरणा देणारा त्यांचा प्रवास आहे आणि तो आपण जाणून घेणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत. श्रोते हो, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण आज ऐकणार आहोत आणि वॉर्ड बॉय ते पशुसंवर्धन अधिकारी ही एक यशोगाथा आपण ऐकत आहोत. पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी 20 मे या पशुसंवर्धन दिनानिमित्त अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या पशुवैद्यकांना सन्मानित करण्यात येतं आणि हा पुरस्कार सहजासहजी मिळत नाही. या पुरस्कार निवडीसाठी 21 बाबनिहाय निकष लक्षात घेऊन या आधारे केलेल्या गुणांकनाद्वारे जिल्हा आणि विभागस्तरावरून महाराष्ट्र शासनाच्या आयुक्तालयात शिफारस केली जाते. या 21 बाबीतील काही बाबी म्हणजे पशुसंवर्धन विषयक गेल्या 5 वर्षांचं तांत्रिक कामकाज, योजनांची अंमलबजावणी, अभिलेख, नस्त्यांची अद्ययावतता, प्रसारमाध्यमं व इतर लेखन प्रसिद्धी, पशुपालकांच्या यशोगाथा, तसेच पशुपालक ते पशु उद्योजक बनवण्यासाठी घेतलेले परिश्रम, लोकाभिमुख राबविलेले विविध उपक्रम, संख्यात्मक व गुणात्मक कामकाज आणि उल्लेखनीय कामकाजाच्या निकषांवर हे पुरस्कार दिले जातात. त्यामुळेच हे पुरस्कार फार महत्वाचे आणि प्रतिष्ठित मानले जातात. डॉक्टर चंद्रकांत हलगे यांना सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या संवर्गातून 2019-20 साठीचा राज्यस्तरीय गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार प्रदान करण्यात आला. 20 मे 2022 रोजी जिल्हा परिषद सभागृह पुणे येथे तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंह, अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर परकाळे यांच्या हस्ते डॉक्टर हलगे यांना स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं होतं. याप्रसंगी त्यांची कन्या सहाय्यक रचनाकार अधिकारी श्रेणी 1 रश्मी हलगे वाशिम याही उपस्थित

आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्याचे सचिव, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जळगाव यांचे संस्थापक व अध्यक्ष अशा विविध संस्था आणि संघटनांच्या जबाबदाऱ्या पार पडत आहेत. डॉक्टर चंद्रकांत हलगे आज जरी यशाच्या कीर्तीच्या शिखरावर असले तरी इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सहज सरळ सोपा असा कधीच नव्हता. विदर्भातील वाशिम हे त्यांचं मूळ गाव आणि आत्ताचे मुक्ताईनगर व पूर्वाश्रमीचे एदलाबाद जिल्हा जळगाव ही जन्मभूमी असली तरी बालपण, तरुणपण, शिक्षण, ज्ञानभूमी, कर्मभूमी सर्व काही जळगाव जिल्ह्यातील जामनेर हीच राहिली. डॉक्टर हलगे यांचं जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण झालं. या शाळेनं त्यांच्या जीवनाला कलाटणी दिली. याचं शाळेत प्रिन्सिपल आणि डिसिप्लिन हे गुण अंगीकारावयास मिळाले. त्यांचे वडील पशुसंवर्धन खात्यात नोकरी करत होते, मात्र डॉक्टर हलगे यांचे लहानपणीच वडील वारले आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण अशा परिस्थितीत खचून न जाता त्यांच्या आईने म्हणजे शारदाबाई यांनी वडिलांची जागा भरून काढली. त्यांनी बांगड्या विकून, रांगोळ्या विकून, जिद्दीनं आणि स्वकष्टानं त्यांची व दोन लहान बहिणींची सर्व जबाबदारी पार पाडली. श्रोते हो, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील या वॉर्ड बॉय ते पशुसंवर्धन अधिकारी या भागाचं आपण अभिवाचन ऐकत आहोत. थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात. एकत्र रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: नमस्कार, मी मोनालिसा बागल. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगर संतरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोते हो, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील वॉर्ड बॉय ते पशुसंवर्धन अधिकारी या भागाचं आपण अभिवाचन ऐकत आहोत. अवेळीच आलेल्या घरातील संकटाला डॉक्टर हलगे यांनी समर्थपणे तोंड दिलं. प्रसंगी दूध, पेपर, रांगोळी, लॉटरीची तिकीटं, ब्रेड, खारी, बांगड्या विकून आणि खाजगी दवाखान्यात वॉर्ड बॉयचं काम करून ते 12वी विज्ञान झाले. त्यानंतर त्यांनी व्हेटरनरी शाखेतील डिप्लोमा प्राप्त केला. बहिणी या परक्याचं धन आहे, कशाला अशा बिकट परिस्थितीत त्यांना शिकवा असा कोता संकुचित विचार न करता स्वतः शिकत असतानाच त्यांनी बहिणींनाही शिकवलं. इतकंच नव्हे तर दोन्ही बहिणींची रीतसर लग्नही लावून दिली. आज दोघीही बहिणी अत्यंत सुखात असून त्यांच्या मुलीही इंजिनिअरिंग झाल्या आहेत. त्याही त्यांच्या पायावर उभ्या असल्यामुळे याचा आनंद ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. हीच कर्तव्य भावना त्यांनी जोपासली. डॉक्टर चंद्रकांत हलगे 1986 साली महाराष्ट्र शासनाच्या सेवेत पशुधन पर्यवेक्षक म्हणून रुजू झाले. अत्यंत निष्ठेनं आपल्याला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याचा नुसता विचार न करता प्रत्यक्ष तशी कृतीही ते करीत आले आणि अजूनही करीत आहेत. म्हणूनच त्यांना तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री माननीय हसन मुश्रीफ, पशुसंवर्धन खात्याचे आयुक्त श्री एकनाथ डवले यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. बऱ्याचदा एखादी व्यक्ती तथाकथित मोठी झाली की आपल्या जन्मदात्या आईवडिलांना विसरते, त्यांनी आपल्यासाठी खाल्लेल्या खस्ता नजरेआड करते. पण डॉक्टर चंद्रकांत हलगे मात्र मोठ्या कृतज्ञतेनं नमूद करतात की माझ्यावर व माझ्या मुलांवर सर्व चांगले संस्कार माझी आई शारदाबाई हिने केले आहेत, त्यामुळे आमच्या यशाचं सर्व श्रेयही तिचंच आहे. स्वतः अशिक्षित असूनसुद्धा तिचं मनोबल उच्च होतं, दृष्टी विशाल होती. आई चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करणारी व तसा विचार करायला लावणारी होती आणि म्हणूनच तिने सर्वांसाठी ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी सुद्धा पाठपुरावा करायला शिकवलं. आज आई त्यांची हयात नाही, पण तिच्यामुळेच माझ्यासहित माझी मुलंसुद्धा हस्ताक्षर, लेखन, कविता, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सूत्रसंचालन व इतर विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करीत आहेत. डॉक्टर चंद्रकांत हलगे यांची कन्या रश्मी या एमटेक झाल्या आहेत. पुढे त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून असिस्टंट टाउन प्लॅनर वर्ग 1 या पदावर झाली. अभिमानाची गोष्ट म्हणजे या पदाच्या स्पर्धा परीक्षेत त्या राज्यात दुसरे आल्या आहेत आणि आज त्या या पदावर अमरावतीमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर हलगे यांनी गेल्या वर्षी कन्येचा विवाह तिचे बॅचमेट श्री अविनाश देशमुख ATP अमरावती यांच्याशी लावून दिला व स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन एक नवीन पायंडा समाजात पाडला. डॉक्टर हलगे यांची काम करण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी असून ते वेगळ्या रीतीनं विचार करून ती गोष्ट पूर्णत्वास नेतात. प्रामाणिकपणा व सेवा या गोष्टींवरती त्यांचा खूप भर असतो. पैसे कमावण्यापेक्षा माणसं कमवा हा त्यांचा संदेश इथे जास्त मोलाचा वाटतो. डॉक्टर चंद्रकांत हलगे यांचा मुलगा प्रसाद हा MBA झाला असून तो सध्या बेंगलोरमधल्या इन्शुरन्स कंपनीत बिझनेस ॲनालिटिक्स या पदावर कार्यरत आहे. डॉक्टर चंद्रकांत हलगे यांनी स्वतःचं आयुष्य मी आणि माझे कुटुंब इतकंच मर्यादित ठेवलं नाही तर व्यावसायिक कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत असतानाच ते सामाजिक कार्यातही व्यस्त आहेत. गेली 25 वर्ष ते पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव, अखिल भारतीय पशुवैद्यक संघटनेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून ते जबाबदारी पार पाडत आहेत. समाजाला दिलेलं समाजाला परत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि याच भावनेनं काम करण्याचा त्यांचा सेवाभाव असतो. असे गुण सर्वच क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय आणि अन्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अंगी बाळगणं हीच आजच्या घडीला मोठी देशसेवा ठरेल असं त्यांना वाटतं. डॉक्टर चंद्रकांत हलगे हे 2025 सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर समाजकार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. त्यांचे आदर्श जळगाव जिल्हा जनता बँकेचे संस्थापक डॉ अविनाश आचार्य, डॉ खटावकर तसेच माननीय रामभाऊ खोरखेडे, माननीय शरदजी कोत्तावार, माननीय राजेंद्रजी फडके, महाराष्ट्र शासनाचे मंत्री माननीय गिरीश महाजन यांचे वडील माननीय डी बी महाजन सर हे आहेत. आज प्राप्त केलेलं यश हे न्यू इंग्लिश स्कूल जामनेरमधील सर्व मित्रमंडळी, पशुसंवर्धन खात्यातील जीवाला जीव देणारे सर्व सहकारी यांच्यामुळेच प्राप्त करू शकलो अशी प्रांजळ भावना डॉ चंद्रकांत हलगे व्यक्त करतात. त्यांच्या यशात पत्नी सौ अर्चना यांचाही मोठा वाटा आहे असे ते मानतात. पत्नीचा त्याग, समर्पण, कटिबद्धता, तिने दिलेली खंबीर साथ ही तिची जमेची बाजू आहे असं ते कृतज्ञपूर्वक नमूद करतात. अशा या गुणवंत पशुवैद्यक डॉ चंद्रकांत हलगे यांना आणि त्यांच्या परिवाराला पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आज आपण आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील वॉर्ड बॉय ते पशुसंवर्धन अधिकारी हा भाग आपण ऐकलात. या भागाचं अभिवाचन आपण ऐकलं. श्रोते हो, आज आपण इथेच थांबत आहोत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. धक धक धक.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, गोष्टी तुमच्या आमच्या। हा शो आपला सुरू झालाय आणि मी खूप साऱ्या मनोरंजक, खूप साऱ्या मस्तपैकी गोष्टी घेऊन, गप्पा घेऊन आली आहे तुम्हाला भेटायला। मंडळी आपण मस्तपैकी आज शेर शायरीने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात बरं का। एक शेर येतोय आणि मला तो तुम्हाला सांगावाच वाटतोय। तर मंडळी, ना मुस्कुराने की वजह ढूंढो, ना उदास होने का बहाना, जिंदगी तो बस एक खूबसूरत सफर है, बस सीखते जाओ सिखाते जाओ और मुस्कुराना। वाह भाई वाह, क्या बात है, किती सोपा अर्थ है मंडळी याच्यामध्ये। आपण काय करतो माहितीये का, हसण्यासाठी आधी काहीतरी मोठं व्हावं, मोठं घडावं याची आपण वाट बघत असतो आणि उदास व्हायला मात्र एक छोटस कारण सुद्धा पुरतं। पण आयुष्य हे काय एवढं कठीण नाहीये बरं का, हे एक सुंदर असं सरप्राईज आहे। दररोज कुठून फक्त आनंद शोधायचा नसतोय तर तो स्वतः निर्माण करायचा असतो। लहान सहान गोष्टींमध्ये हसायला शिका आणि इतरांच्या चेहऱ्यावरती सुद्धा तेज सुंदर असं हसू फुलवायला शिका। बघा मंडळी, आयुष्य अगदी सुंदर आहे, वाटायला सुद्धा लागेल जर तुम्ही हे केलं तर। आणि त्यामुळेच मंडळी, याच गोड आणि सकारात्मक विचारानं, याच सकारात्मक शायरीनं आपण आजच्या शोची सुरुवात करत आहोत। पण मंडळी, आता आपला शो सुरू करण्याआधी ऐकूयात एक सुंदर असं गाणं। तुम्ही हे गाणं एन्जॉय करा, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी नागराज मंजुळे, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप सारं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, तुम्हाला आठवत आहे का की शेवटचा फोटो तुम्ही कधी काढला होता? अरे रे, मोबाईल अजिबात उघडू नका बरं का, कालच काढला असणार आहे तुम्ही. मंडळी, आज आहे 19 ऑगस्ट, जागतिक फोटोग्राफी दिन. आता खरं सांगू का, कॅमेरा मग तो मोबाईलचा असो किंवा आपला DSLR असो, फोटो काढणं म्हणजे दुसरं काही नसून एखादा सुंदर क्षण कायमचा जपून ठेवणं असतं. आपलं ते पहिलं हसू, मित्रांसोबतचा तो भन्नाट प्रवास, किंवा आईच्या हातचा चहा पितानाचा तो क्षण, काय निघून गेलेला असतो बरं का मंडळी. माणसं बदलतात पण फोटोमध्ये तो क्षण जसाच्या तसा थांबून राहतो. आणि कधी कधी मंडळी की काही फोटोजमध्ये आपली अशी व्यक्ती असते की त्यावेळेस ती आपल्या सोबत होती पण आता ती नाही आहे, मग त्यांच्या आठवणी सुद्धा आपल्याला त्या फोटोमधून मिळत असतात. आणि म्हणूनच मंडळी, आजच्या दिवशी तो कॅमेरा थोडासा बाजूला ठेवा आणि जरा त्या जुन्या गॅलरीमध्ये किंवा अल्बममध्ये डोकावून बघा, जुन्या आठवणींना उजाळा द्या आणि मनातल्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करा. आणि हा कॅमेरा बाजूला ठेवा म्हणजे असा एकदम ठेवू नका, आज एखादा असा फोटो नक्की काढा जो काही वर्षानंतर बघताना तुमच्या चेहऱ्यावरती एक छोटीशी स्माईल आणेल. त्यामुळे मंडळी, आजचा दिवस मस्तपैकी क्लिक करा. तुम्हा सर्वांना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मंडळी, तुम्ही एखादा असा युनिक फोटो काढला असेल किंवा खूप एखादा अँटिक असेल की तुमचं दृष्टिकोनानुसार तो एक वेगळं काहीतरी मेसेज देत असेल, असा एखादा जर फोटो असेल ना तुमच्याकडे, तर मंडळी 90111 23 90 या आपल्या रेडिओ नगरच्या संपर्क क्रमांकावरती तो फोटो लगेच मला मेसेज करा. त्यामधील निवडक फोटोंची माहिती आणि निवडक फोटो हे जे कोणी काढलेले असतील ना त्यांच्याबद्दल मी उद्याच्या सेगमेंटमध्ये नक्की सांगेल. तर मंडळी, पटकन वेळ वाया घालू नका, 90111 23 90 या नंबरवरती तुम्ही तुमचे फोटोज पटापट मेसेज करा. तर मंडळी, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज

0: आणि कम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप सारं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत. ऐकताय तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, मला आज तुमच्याशी एका खूप महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आपण जगभरामध्ये प्रगतीच्या गप्पा मारतो, जगातील मोठी अर्थव्यवस्था असल्याचा अभिमान सुद्धा बाळगतो आणि तो बाळगायला सुद्धा हवाय. पण एका बाजूला जेव्हा आपल्याच देशामध्ये धान्याचा पुरेसा साठा सरकारी गोदामांमध्ये उपलब्ध असून सुद्धा भुकेमुळे लोकांचा मृत्यू होतो, तेव्हा मात्र मनाला फार वेदना होतात. अन्नधान्य पडून राहून सुद्धा जर कुणाला एका वेळचं जेवण मिळत नसेल तर ही आपल्या समाजासाठी आणि व्यवस्थेसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मित्रांनो, अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नाहीये तर ते जगण्याचा हक्क आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या पातळीवरती अन्नाचा एक कण सुद्धा वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि शक्य असेल तिथे गरजूंना मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. फुलं फुलाची पाकळी आपण समाजाचं देणं लागतो, कारण या निसर्गाचा आपण एक उपभोग घेतो आहोत. आपण या पृथ्वीवरती राहतो आहोत, या मातीमधले आपल्याला जे पण काही घटक हवे आहेत ते आपण आपण उपभोगतो आहोत. तर आपण सुद्धा देणं लागतो, समाजाचं निसर्गाचं आपण देणं लागतो आणि याची जाणीव प्रत्येक सामाजिक घटकाला असलीच पाहिजे मंडळी. त्यामुळे थोडासा विचार करा, संवेदनशील रहा आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: सुस्वागतम मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण डार जेरो. तो तुमच्यासोबत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज 19 ऑगस्ट आहे, जागतिक फोटोग्राफी दिन आहे. याबाबत आपण मगाशी बोललोच होतो आणि आज आपण सगळेच मोबाईलवरती खटाखट फोटो क्लिक करत असतो. पण मंडळी विचार करा, जेव्हा कॅमेरा हातात धरणं हे केवळ पुरुषांचंच क्षेत्र मानलं जायचं, त्या काळामध्ये एका महिलेनं कॅमेरा हातात घेऊन इतिहास घडवला होता. त्या होत्या भारतातील पहिल्या महिला व्यावसायिक फोटोग्राफर होमई व्यारावाला, ज्यांना जग डालडा 13 या नावाने सुद्धा ओळखायचं. 1930 दशकात साडी नेसून खांद्यावरती जड कॅमेरा अडकवून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे आणि पंडित नेहरू महात्मा गांधींसारख्या दिग्गजांचे ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपले. त्यांच्या याच योगदानासाठी मंडळी त्यांना पद्मविभूषण या पुरस्कारानं सन्मानित सुद्धा करण्यात आलं होतं. बरं का, कॅमेराच्या लेन्स मागून देशाचा इतिहास टिपणाऱ्या या अवलिया स्त्रीला आजच्या दिवशी आपला मानाचा मुजरा. बघा मंडळी, मला त्या स्त्रीसाठी शब्द सुद्धा सुचत नाहीत, कारण एवढी कर्तव्य स्त्री, त्या स्वातंत्र्य संग्रामामधले जे काही क्षण होते ते ती स्वतःच्या फोटोग्राफीच्या स्किलमध्ये ती टिपतीये, त्याच्या फोटो टिपतीये. तर खरंच ते काय, म्हणजे तिने पाहिलेलं तो काय थरार असेल खरंच. तर मंडळी, आज तुम्ही सुद्धा कॅमेरा उघडा आणि हो, फोटो काढणं हे स्त्री पुरुष यांचं असं काही नाहीये. प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. आता आपण म्हणतोच ना की एखादा जर अर्धा भरलेला ग्लास जर आपण ठेवला असेल तर त्या आपण कोणत्या दृष्टीने बघतो त्या फोटोकडे, हे आपलं एक दृष्टी त्यावरती ठरवते, आपलं एक मत त्यावरती ठरवतो आणि आपली बुद्धी ठरवते. आपल्याला तो अर्धा ग्लास रिकामा दिसतोय की भरलेला दिसतोय हे ज्याची त्याची दृष्टी असते. याला स्त्री पुरुषाचं असं काही नसतं. त्यामुळे मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या कल्पकतेनुसार छान छान फोटो क्लिक करा, आम्हाला नक्की पाठवा 90111 23 90 या नंबरवरती. आणि मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये मी आरजे ऋतू तुमचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, मी आज तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे ज्यांच्या कामाबद्दल जर तुम्ही ऐकलं ना तर तुम्हाला सुद्धा फार आश्चर्य वाटेल आणि खूप छान सुद्धा वाटेल. तर मंडळी, हे व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर अनिल तिवारी. कधी काळी अवघ्या 1000 रुपये पगारावरती शिक्षक म्हणून काम सुरू करणाऱ्या डॉक्टर तिवारी यांनी संघर्षातून मार्ग काढला आणि आज ज्ञानाचं मोठं दालन उभं केलंय. पण याहूनही सुंदर गोष्ट काय माहितीये, त्यांनी गेल्या 6 वर्षांमध्ये तब्बल 80 लाख रोपांची लागवड केली आहे. इतक्यावरच त्यांनी थांबले नाही तर 15,000 हून अधिक

एक महिलांना मोफत शिवणकामाचं प्रशिक्षण सुद्धा दिलंय आणि त्यांनी आत्मनिर्भर त्यांना बनवलंय. कोरोना काळ असो, गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण असो किंवा गरजूंना दिलेली मदत असो, समाजाला नेहमीच काहीतरी देण्याची त्यांची ही वृत्ती खरोखरच फार कौतुकास्पद आहे. आणि मित्रांनो, एकच माणूस एकच आहे की माणूस मनावर घेतलं तर किती मोठं परिवर्तन घडू शकतो ना, याचं हे एकदम उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे मंडळी आपण सुद्धा डॉक्टर तिवारी यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. आता आपली स्नेहालय संस्थाच बघा ना, कितीतरी वंचित घटकांसाठी, महिलांसाठी, समाजासाठी असेल, आपल्या अनाथ मुलांसाठी असेल, HIV पीडितांसाठी असेल, किती किती लोकांसाठी, समाजातील घटकांसाठी आपली स्नेहालय संस्था ही कार्यरत आहे. कायम दिवस रात्र अहोरात्र ती कष्ट करत आहे, त्यांच्यासाठी ती काम करत आहे. तर खरंच आता ही संस्था आहे, संस्थेतली लोक आहेत जे हे समाजासाठी काम करतायत. त्याच प्रकारे मंडळी आपण सुद्धा समाजाचं देणं लागतो आणि काही ना काहीतरी आपण केलं पाहिजे. आता जास्तच काय, रस्त्यावरती कचरा टाकू नका. अनाथ मुलांना जर आपल्याला मदत करावीशी वाटली, आपण बर्थडे जो मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये साजरे करतो, तर त्याच ऐवजी आपण छोट्या छोट्या काही गोष्टी करू शकतो समाजासाठी. एखादं झाड लावणं असेल, रोपाची लागवड करणं असेल, जर आजी आजोबा आपल्याला दिसत असतील तर त्यांना सिंपली रस्ता क्रॉस करून देणं असेल, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मंडळी खूप मोठा आनंद लपलेला असतो. एकदा तुम्ही करून बघा, जर दिवसभरामध्ये एकदा जरी तुम्ही एखाद्या वृद्ध ज्येष्ठ नागरिकांची मदत जरी केली ना, म्हणजे अगदी साधं जरी केलं की त्यांना जर तुम्ही रोड क्रॉस करून दिला, तर मंडळी मी तुम्हाला सांगते, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, दिवसभर इतकं पॉझिटिव्ह वाटतं की हां मी आज काहीतरी छान काम केलंय, ह्याचं आपल्याला एक जाणीव राहते आणि आपण मनातून फार खुश होऊन जातो मंडळी. त्यामुळं आपली सकारात्मकता ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेली असते, पण आपण ते कधी ट्राय करत नाही, त्याच्यामुळं आपण त्या एक आनंदापासून वंचित राहतो. त्यामुळे मंडळी माझं तर एक असा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे किंवा एक मला तुम्हाला सजेस्ट करायचं आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टी करून बघा आणि बघा मग तुम्हाला किती आनंद मिळतो ते. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. त्यामुळे मंडळी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, ब्रेक नंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, काही माणसं अशी असतात ना ज्यांचं काम ऐकून मनापासून आदर वाटतो आणि चेहरा एका वेगळ्याच आनंदानं फुलून जातो. आजची गोष्ट आहे तामिळनाडूमधील नागपट्टिनमचे भाजी विक्रेते एस रजनीकांत यांची. स्वतः 12 वर्षी शाळा सोडावी लागली रजनीकांत यांना 2021 मध्ये सरकारी शाळेतील मुलांना वर्गात बसून जेवताना पाहिलं आणि तिथूनच त्यांचा एक सुंदर प्रवास सुरू झाला. त्यांनी शाळांमध्ये 13 अधिक डायनिंग हॉल बांधून दिले, 50 अधिक गरजू मुलांच्या शिक्षणाची आणि फीची जबाबदारी घेतली आणि एवढंच नाही मंडळी, चक्रीवादळाच्या संकट काळामध्ये सलग 52 दिवस बेघर लोकांसाठी जेवण बनवून 12 टन भाज्यांचं मोफत वाटण केलं. आणि मंडळी, एका साध्या भाजी विक्रेत्यानं दाखवलेला हा मोठा देव माणुसकीचा जो दृष्टिकोन आहे ना, तो आपल्याला सांगून जातो की मदत करण्यासाठी खिशात खूप पैसे असावे लागत नाही, तर हृदयामध्ये मोठा मोठेपणा असावा लागतो. चला तर मंडळी, आपणही त्यांच्या या विचारानं प्रेरित होऊयात आणि आपल्या आसपासच्या कुणीतरी एका गरजू मुलाच्या चेहऱ्यावरती हसू आणायचा प्रयत्न करूयात. भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: हॅलो, नमस्कार मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमचं स्वागत करते. आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या नगरकरांसाठी आणि विशेषतः आपल्या मैत्रिणींसाठी एक अतिशय भारी बातमी मी घेऊन आली आहे. आपल्या सावेडी परिसरातील अनुराधा मिश्रा यांनी थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचा आणि आपल्या अहिल्यानगरचा झेंडा रोवलाय. श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये महिलांच्या मास्टर वन विभागामध्ये दमदार कामगिरी करत त्यांनी स्ट्रॉंग वुमन ऑफ इंटरनॅशनल हा मानाचा किताब आणि चषक आपल्या नावावरती केलाय. म्हणतात ना, इच्छा शक्ती आणि जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट शक्य नाहीये. अनुराधाजींनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की आपली ताकद आणि मेहनत काय कमाल करू शकते. मंडळी, त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण नगर शहराकडून, आपल्या रेडिओ नगरच्या परिवाराकडून, स्नेहालय परिवाराकडून त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन आहे. आणि मंडळी, आपण सुद्धा आपल्या स्वप्नांना अशीच नवी ताकद दिली पाहिजे. अशाच अपडेट्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशन चे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप सारं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज राज्य शासनाच्या एका महत्वाच्या निर्णयाविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे, जो आपल्या सर्वांच्या सुरक्षेशी जोडलेला आहे. बळजबरीनं केलं जाणारे आंतरजातीय विवाह आणि बळजबरीचे धर्मांतरण असे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारनं महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम तयार केलेला आहे, त्याला आता मंजुरी सुद्धा मिळाली. विशेष म्हणजे हा कायदा येत्या रक्षाबंधनापासून म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 पासून राज्यभरामध्ये लागू होणार आहे. या संदर्भातील अधिकृत सूचना राज्यपत्रात सुद्धा प्रसिद्ध झाली आहे. कोणावरही कोणत्याही प्रकारची बळजबरी न होता प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेनं आणि सुरक्षिततेनं जगता यावं हाच या कायद्यामागचा मुख्य उद्देश आहे. कायदा हा आपल्या संरक्षणासाठी असतो, त्यामुळे त्याची योग्य माहिती असणं आपल्या सर्वांसाठी गरजेचं आहे. त्यामुळे मंडळी, सुजाण नागरिक बनार, जागरूक रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, एक बाळ घरात येणं आणि त्यांचे आई वडील होणं हा प्रत्येकाचाच एक खूप स्वप्नवत क्षण असतो. पण मूल दत्तक घेण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळं कित्येक पालकांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागायच्या. पण आता केंद्र सरकारनं एक खूप मोठा आणि सकारात्मक असा निर्णय घेतलाय. मूल दत्तक घेण्याची ही संपूर्ण प्रक्रिया आता अधिक सोपी आणि सुलभ झाली आहे. पूर्वी न्यायालयामध्ये महिनोन महिने प्रलंबित राहणारे दत्तक विधान आदेश देण्याचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले आहेत. यामुळे कायद्याचा किचकटपणा दूर होऊन इच्छुक पालकांना अगदी जलद गतीनं आणि वेळेमध्ये निर्णय मिळणं आता शक्य होणार आहे. या निर्णयामुळे एका चिमुकल्याला वेळेमध्ये हस्तखेळतं घर मिळेल आणि अनेक पालकांचं बाळ कडेवरती घेण्याचं हे स्वप्न सुद्धा सहज पूर्ण होईल. मंडळी, तर मंडळी अशाच न्यूज साठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर्ज ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या आहेत आणि माझा सगळ्यात नावडता टप्पा म्हणजे तुमचा निरोप घेण्याचा. आणि मंडळी, मला खरंच तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या सांगायच्या असतात, पण या 2 तासांमध्ये या नाही सांगून होत. मंडळी, खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप गप्पा असतात, चर्चा असतात, नवनवीन अपडेट्स असतात, पण मंडळी आपण डेली अशाच अपडेट्ससह भेटत असतो सकाळी 11 वाजता आणि उद्या सुद्धा आपण भेटत आहोत. ठीक सकाळी 11 वाजता आपल्याच रेडिओ नगर 90.4 FM मध्ये. तर मंडळी, आता थोड्याच वेळातच स्नेहवार्ता हा शो घेऊन येते आर्ज वैशाली तुम्हाला भेटायला, थोड्याच वेळात, अगदी थोड्याच वेळात, दुपारी 1 वाजता.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा, सर्वांच्या मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम स्नेहवार्ता सुरू आहे। नगरकरण हो माणुसकी जपणारी माणसं आणि समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या संस्था यांच्यामुळे समाज अधिक सुंदर बनत असतो। अशीच अनेकांच्या आयुष्यात आशेच किरण ठरलेली, हजारो आयुष्यांना नवी दिशा देणारी संस्था म्हणजे स्नेहालय। गेले अनेक वर्ष वंचित, अपेक्षित, निराधार आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी स्नेहालय विविध प्रकल्पाच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहे। याच स्नेहालय संस्थेचा एक आगळा वेगळा आणि हृदयाला स्पर्श करणारा प्रकल्प म्हणजे अनाम प्रेम। या प्रकल्पामध्ये अंध, दिव्यांग, मूकबधिर आणि विशेष गरजा असलेल्या शिक्षण, कौशल्य विकास, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाची नवी वाट दाखवली जाते। प्रत्येक व्यक्तीने समाजात सन्मानाने, स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगावं यासाठी इथे सातत्याने प्रयत्न केले जातात। आज आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत अनाम प्रेम प्रकल्पाचे तांत्रिक संपर्ककर्ता अमित शेख। विशेष म्हणजे अमित सर स्वतः दृष्टीहीन आहेत, पण त्यांच्या जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि सकारात्मक विचारांनी त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन निर्माण केला आहे। आज ते स्वतः सक्षमपणे कार्यरत आहेत आणि इतरांच्या आयुष्यातही प्रेरणेचा प्रकाश पेरत आहेत। चला तर मग नगरकरण हो जाणून घेऊया अनाम प्रेम प्रकल्पाचं कार्य, तांत्रिक संपर्ककर्ता म्हणून अमित सरांची जबाबदारी, अनुभवातून नवीन दिशा देणारा जीवन प्रवास आपण जाणून घेऊया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
3: तर सर
4: नमस्कार। मॅडम
3: सर, सर्वप्रथम आपल्या श्रोत्यांना आपला थोडक्यात परिचय करून द्या।
4: सर्वप्रथम मला रेडिओ नगर या स्टुडिओमध्ये बोलावल्याबद्दल मनापासून आभार आपला। माझं नाव अमीन शेख आहे, तसं तर मी पुण्यातला राहणारा आहे आणि माझं जन्मस्थान बिहार असून मी 5 वर्षाचा असताना पुण्यात राहतो आणि सध्या मी 23 वर्षाचा आहे। माझा क्वालिफिकेशन 12वी पास आहे आणि मी सध्या स्नेहालयातर्फे अनाम प्रेम या संस्थेत डिजिटल आउटरीचर तांत्रिक संपर्ककर्ता म्हणून काम करत आहे।
3: तर सर आपलं बालपण व शिक्षण कुठे झालेलं आहे?
4: सांगितल्याप्रमाणे मी प्रॉपर इथला नाहीच आहे मॅडम। तर खरं जेव्हा मी 5 वर्षाचा होतो तेव्हा मी पुण्यात म्हणजेच महाराष्ट्रात आलेलो आहे आणि पहिलीपासून तर 8वीपर्यंत मी पुणे विजन ब्लाइंड स्कूल या शाळेत शिकलेलो आहे। त्याच्या पुढे आमच्या शाळेला पुढील परवानगी नसल्यामुळे 9वी 10वी या शिक्षण करता औरंगाबाद म्हणजेच आपण सध्या संभाजीनगर म्हणून ओळखतो, तर या संभाजीनगरात पब्लिक हायस्कूल स्कूल आहे या शाळेत मी शिकलेलो आहे। त्याच्यानंतर 11वी नौरोजी वाड्या कॉलेजमध्ये शिकलोय, 12वी आपला रेसिडेन्शियल कॉलेज अहमदनगर येथून कम्प्लीट झालेली आहे आणि निवास कॉलेजचा पण भरपूर संबंध आहे कारण की तिकडे मी 1 वर्ष सायकोलॉजीमध्ये केलेलं आहे फर्स्ट इयर वगैरे। आणि नंतर मला वाटलं की काहीतरी आपण आत्मनिर्भर व्हावा कारण की आपण समाजाकडून घेत असतो मॅडम, पण तो आपला आपण जेव्हा मोठा होतो जेव्हा आपली वाढ होते तेव्हा असं आपल्याला जाणीव होते अशी की आपण समाजाला देणं पण आहे। तर असं आहे माझा बालपण थोडक्यात।
3: तर सर आपण लहानपणी तुमचे स्वप्न काय होते आणि ते आज कितपर्यंत पूर्ण झाले ते असे तुम्हाला वाटते?
4: खरं सांगायचं तर मॅडम स्वप्न हे कधी फिक्स नसतात। आपण म्हणतो की स्वप्न आपण आणि गोल्स काय असेल ते आपण फिक्स ठेवायला पाहिजे। जोपर्यंत आपण लहान असतो ना तर आपण आपल्याला वाटतं की नाही आपण हेच करणार आहोत, परंतु खूप कमी ती गोष्ट साकार होते। कारण की माझ्या वैयक्तिक विचारानुसार मी जेव्हा लहान होतो तर विचार करायचो की अरे लोक हे करतात, लोक ते करतात, कारण की दिसायचं नाही लहानपणापासून, मी जन्मत अंध आहे मॅडम। आणि विशेष म्हणजे मी जन्मत डबल हँडिकॅप होतो मॅडम, मला चालता यायचं नाही। मी 3.5 वर्षापर्यंत एका गुडघ्यावर चाललोय, हा त्याच्यामुळे आम्हाला आमचे पप्पांनी पण सोडून दिलं, खूप अडचणी आल्या। नंतर आमची आई स्वतः कामाला जायची आणि ती सकाळी कामाला जाताना दोसांच्या घरी ठेवून जायची आणि संध्याकाळी येताना ती घेऊन जायची घरी. अशी अवस्था आलेली आहे लहानपण असताना. हे 5 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे जेव्हा म्हणजे तेव्हा समजही नसते आपल्याला. आणि लहानांना असं वाटलं की लोक एवढा करतात, आपणही करू शकतो सगळ्या गोष्टी. हळूहळू मी शाळेत आलो. शाळेत मला वाटलं मी काहीच करू शकत नाही. मॅडम मी बिहारचा असल्यामुळे मी पहिली दुसरीला एकदम ढ होतो मॅडम. हां मी थोडं थोडं वाचू शकत होतो पण तुम्ही पेपर अजिबात लिहू शकत नव्हतो. मी तिसरीमध्ये एकदम परफेक्ट झालेलो आहे मराठीमध्ये तरी.
3: अच्छा.
4: हां आणि चौथीमध्ये पाचवीमध्ये एवढी प्रोग्रेस झाली की मी स्वतः म्हणजे मुलांचे क्लासेस मी घ्यायचो.
3: हां
4: तर ते म्हणजे केलं तर होतं. आणि नंतर मला वाटलं की आपण लोक सांगायचे गव्हर्नमेंट जॉब खूप चांगला असतो असं असतो. आहे चांगला आहे असं नाही की वाईट आहे. परंतु मलाही वाटायचं की हा मी एक आय एस ऑफिसर व्हावा. जेव्हा मी 8वीत होतो ना मी मानाने मानायचो मॅडम मला आय एस ऑफिसर व्हायचं आहे म्हणून. पण जेव्हा मी 10वी कम्प्लीट केली ना तर म्हटलं की नाही यार समाजाला आय एस ऑफिसरची गरज नाही आहे, काहीतरी वेगळ्या गोष्टीची गरज आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण की आय एस ऑफिसर म्हणजे मला सांगा वर्षातून लाखो लोक परीक्षा देत आहेत. ठीक आहे लाखो लोक आय एस ऑफिसर झाले सगळे झाले. काय बदल त्यांच्याकडून घडले तसे हजारो येतील. पण बाकी गोष्ट आता आपल्याला माहिती आहे मॅडम सार्वजनिक की जे ब्लाइंड लोक वगैरे असतात ते बँकेत किंवा रेल्वेमध्ये जास्त जातात गव्हर्नमेंट ऑफिसरला. जास्त त्यांच्यासाठी असं वाटतं त्यांना की हे आमच्यासाठी सेफ जॉब आहे हा त्यांचा विचार आणि ते चुकीचा नसेल असं मला वाटतं. परंतु काहीतरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आलं पाहिजे असं मला वाटतं. सगळेच जर एकच रांगीत गेले तर मग बाकीचे रांग तर आपल्याला अजिबात म्हणजे मोकळं दिसेल आणि बरोबर नाही वाटणार ना मॅडम ते. सो त्याच्यामुळे मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आलो आणि माझा विचार बदलला की नाही मला गव्हर्नमेंट जॉब करायचाच नाही. मला एक तर प्रायव्हेट जॉब करायचा किंवा बिझनेस करायचा आहे या दोनच गोष्टीवर फोकस करायचं आहे.
3: अच्छा. येस. आणि मग सर जसं की तुम्ही म्हणताय जसं तुम्ही 8वीपर्यंत आय एस ऑफिसर होण्याचं ठरवलं होतं त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता किंवा समाजाला काहीतरी द्यायचं आहे त्यामुळे तुम्ही समाज कार्यामध्ये आलात. तर सर आपण स्नेहालय संस्थेशी कसे जोडले गेलात?
4: खरं सांगायचं तर जेव्हा मी अनाम प्रेम मध्ये आलो 12वीच्या वेळेस मला पुण्याला ऍडमिशन पाहिजे होतं आणि तेव्हा हॉस्टेलसाठी खूप मी तळमळ करत होतो. खरं सांगायचं तर कुठेही नंबर लागत नव्हता अक्षरशः. तर अनाम प्रेम या संस्थेत नंबर लागला माझा पण तो पुण्याच्या ब्रांचला लागला. हां पण तिकडे अडचण अशी होती की मग बाकी गोष्टी कसं काय पुरवणार ना. कॉलेजची फीस वगैरे आहे सगळं मलाच करायचं हँडल. मग नंतर त्यांनी सजेस्ट केलं की आम्ही आपल्या अहमदनगरमध्ये ब्रांच आहे आणि तिकडे जर तू गेला तर सगळ्या गोष्टी तुझ्या सॉल्व्ह होऊ शकतात जर तुझी इच्छा असेल तर. म्हणजे सर तसं तर डायरेक्ट हो म्हणू शकत नाही. हां पण काही अडचण नसेल तर मी काही दिवस तिकडे जाऊन बघू शकतोय की माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे की नाही. कारण की काय ना मॅडम वातावरणाचा पण इफेक्ट होतो ना त्याचा पण प्रभाव पडतो वातावरणाचा है ना. तर त्याच्यामुळे मी आलो आणि हळू अनाम प्रेमशी जोडलो. नंतर नंतर पहिल्यांदा जेव्हा मी स्नेहालयाचं नाव जर तुम्ही ऐकायचं असं म्हणलं विचारलं तर आपल्या अनाम प्रेम मध्ये प्रकाश वाटा हे पुस्तक छापण्यात येते आणि मला ब्रेल मध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी नवीन पुस्तक बघितलं की आधी मला ते वाचायला हवे. तर अनाम प्रेम मध्ये हा प्रकाश वाटा माझ्यासाठी नवीन एक पुस्तक होते ना एक नवीन ब्रेल मॅगझिन म्हणू शकतो आपण नाही का. अच्छा असं. तर तेव्हा मी वाचलं की मला स्नेहालय प्रेरित अनाम प्रेम. ठीक आहे अनाम प्रेम ही संस्था आहे आपण इथेच आलेलो आहे हे स्नेहालय प्रेरित हे कसं काय तिकडे डोका लावला. मग नंतर लक्षात आलं की यांनी स्नेहालय पण आपलाच एक आहे आणि आपण त्याचा एक प्रकल्प आहे अनाम प्रेम म्हणून. आणि तेव्हा मला माहीत पडला. आणि आता रिसेंटली 2025 ऑक्टोबर 2025 पासून मी स्नेहालयाचा व्हॉलंटियर आहे.
3: अच्छा. खूप छान.
4: आणि आता सुद्धा मी स्नेहालयमध्ये जॉबसाठी आलो होतो की सर थोडा मला एनजीओ मध्ये जॉब वगैरे करायचा आहे. मी ऑलरेडी एक नवगुरुकुल फाउंडेशन आहे जे आपल्या स्नेहालयच्या पार्टनरशिपमध्ये आहे. तर त्यांच्याकडे मी इंटर्नशिप केलेलं आहे ऑलरेडी. सो त्यांची इंटर्नशिप संपली की मला म्हटलं सर मी मला एनजीओ मध्ये जॉब करायचं आहे आणि काय असेल आपल्या स्नेहालयमध्ये तर मला नक्कीच कळवा किंवा आता असेल तर मला हायर करू शकता. तर आपले जे आमचे प्रिय अनिल गावडे सर आहेत ते म्हणले की बघा मी करायला तर काय हरकत नाही पण तू सध्या अनाम प्रेम मध्ये वॅकन्सी आहे आणि त्यांना सध्या मला वाटतं की तू गेला पाहिजे तू तिकडे विद्यार्थी पण होता आणि तुझी तू गरज भागू शकतोय. म्हणलं नक्की सर मी प्रयत्न करेन त्यासाठी. मी तिकडचं मी त्यांच्याकडून घेतलंय ना मी देऊ शकत नाही त्यांना पण प्रयत्न करू शकतोय त्या
3: गोष्टी.
4: आणि आपण जेवढं घेतो आपण तेवढं देऊ शकत नाही आयुष्यात. ठीक आहे. सो त्यासाठी मी तिकडे आता हायर झालेलो आहे आणि 1 महिना झालाय मला. मी यांच्याकडे तांत्रिक संपर्ककर्ता म्हणून काम करतो बाकी डोनेशन विद्यार्थी युथ फॉर जॉब हे सगळं डिपार्टमेंट ऑनलाईन सगळं माझ्याकडे आहे आणि मला तर माहीत नाही मी कसं काम करतो परंतु मी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करतो परंतु 100% कोणीच देऊ शकत नाही तर मी प्रयत्न करतो की थोडा आपण दिला पाहिजे.
3: नक्की सर. अनमप्रेम मध्ये तुम्ही ट्रीचमध्ये तुम्ही तांत्रिक संपर्क करता तर तुमच्या प्रामुख्याने जबाबदाऱ्या काय असतात त्यामध्ये?
4: यामध्ये आमची जबाबदाऱ्या असतात की अनमप्रेम बद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती पडली पाहिजे नाही का. आता 20 वर्षापासून अनमप्रेम ही संस्था काम करते आहे. खरं तर स्नेहालय 30 वर्षांहून अधिक झालेले आहेत आणि सध्या खूप डेव्हलप झालेलं आपलं स्नेहालय. आपल्या US ला UK ला वगैरे पण ब्रांच आहे आपले भरपूर आणि आपल्या फक्त महाराष्ट्रात आपला तर अनामप्रेम सुद्धा या प्रकल्प असून मला वाटतं एक डिफरंटली एबल चिल्ड्रनसाठी एक व्हिज्युअली एक दिव्यांग लोकांसाठी काम करत असताना अजून डेव्हलप व्हायची गरज आहे तर त्या पद्धतीने 20 वर्षात त्यांनी डेव्हलप केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनाने मी प्रयत्न करतो ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग करून जसं की जस्ट डायल प्लॅटफॉर्म झाला गुगल ॲड्स प्लॅटफॉर्म झाले है ना यांच्या माध्यमातून जेणेकरून कुणी जर काही बघत असेल किंवा काही रिसर्च करत असेल एखादा बेसिक सोशल वर्किंग म्हणून काहीतरी तर लगेच अनामप्रेमबद्दल स्थानाबद्दल माहिती दिसली पाहिजे त्यांना. आणि त्याच्यानंतर बाकी जे डोनेशन्स वगैरे आहेत ज्या गोष्टीची गरज आहे त्या लोकांना आता मोठमोठ्या लोकांशी माझं बोलणं असतो जसं की HNI आहे हाय नेटवर्क इंडिया आहे या लोकांशी बोलणं असतो कार ओनर्स आहे आपल्या नगरमधून त्याच्यानंतर CSR कंपनीज वगैरे आहेत यांच्याशी संपर्क करण्याचं काम असतो आपलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून डोनेशन घेऊन किंवा मोठमोठे हॉटेल आहेत रेस्टॉरंट आहे यांच्या माध्यमातून आपण जेवणाची गरज भागवण्याचा प्रयत्न करतो. या तर आणि त्याच्यानंतर विद्यार्थी वगैरे आपल्याला गरज आहे तर वेगवेगळ्या शाळांना कॉलेजांना किंवा काय असेल डेटा ऑनलाईन डेटा काढून त्यांच्याशी संपर्क साधणं त्यांना अप्रोच करणं या संस्थेबद्दल त्यांना पॉझिटिव्हली ते गोष्टी मान्य करून देणं. त्याच्यानंतर आपल्याकडे युथ फॉर जॉब आहे आपण 1 महिन्याचा ट्रेनिंग देतो आहे माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि त्यांना जॉबसाठी प्लेसमेंट मिळवून देतो आणि त्यांना 100% असिस्टंट प्लेसमेंट आपल्याकडूनच असतो खरं तर ते सुद्धा डिपार्टमेंट त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो की काय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल का आपल्याला कसं पोहोचता येईल वेगवेगळा कॅम्प राबवता येईल आपल्याला लोकांना जी लोकांमध्ये जी निगेटिव्ह थिंक आहे की फक्त 1 महिने जायचं आणि राहायचं आणि यायचं हे निगेटिव्ह थिंक त्यांच्यामधून काढणं हे काम आमचं आहे आणि ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
3: नक्कीच. लाभार्थ्यांचे काय प्रश्न असतात जेणेकरून ते तुम्ही सोडवतायत की त्यांना इकडे आपले कन्व्हिन्स करताय की आपल्या अनामप्रेम मध्ये एक चांगलं त्यांना हायजीन वगैरे किंवा म्हणा आपल्या एज्युकेशन वगैरे कम्प्लिटली चांगलं वर्कआउट करून देताल तुम्ही त्यासाठी तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स करता किंवा
4: काय ना मॅडम तसं जर आपण बघितलं लाभार्थ्या आणि सामान्य जनता आहे यामध्ये मला काही जास्त फरक जाणवत नाही कारण की सामान्य जनतेचे प्रश्न असतात तेच लाभार्थ्यांचे असतात बिचाऱ्यांचे. ठीक आहे. त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला फक्त 2 वेळेची भाकरी मिळाली पाहिजे. ठीक आहे. आम्हाला एक राहण्यासाठी एक छत मिळालं पाहिजे एक घर मिळालं पाहिजे आमच्या डोक्यावर है ना जेणेकरून आमची जी प्रायव्हसी आमची जी सेफ्टी आहे ती आम्हाला वाटली पाहिजे. ठीक आहे. तर यामध्ये मी त्यांना तेच आम्ही कन्व्हिन्स करतो की बघा तुम्ही या संस्थेत या तुम्हाला ठीक आहे बाकी गोष्टींमध्ये जरी आम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो. अहो मॅडम सांगायचं झालं ना तर आपल्या स्नेहालयातर्फे अनामप्रेमने भरपूर गोष्टी राबवलेल्या आहेत. आपण लोकांना आधी जेवणाची ओळी म्हणजे काही जे वृद्ध लोक आहेत ना किंवा ज्यांच्याकडे कुणी कमावणारा वगैरे नाही आहे त्यांना आपण जेवण वगैरे सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो आपल्यातर्फे. हां त्यांना स्पेशली ते किट बनवून त्यांना दिले जातात. महिन्याचा त्यांना 500 रुपये वगैरे आपण त्यांना लिफाफा देतो की तुम्ही आपले जे बेसिक गरजा आहेत ते तुम्ही पूर्ण करू शकताय है ना. त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आपण अनामप्रेमतर्फे राबवतो मॅडम आणि विद्यार्थ्यांना हे सांगतो की बघा तुम्हाला काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगा आम्ही नेहमी तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन येण्यासाठी तयार आहोत. ठीक आहे. हां सो यांना इथे राहणं खाणं शिक्षण अहो कॉलेजांकडून पार्टनरशिप केलेली मॅडम महाविद्यालयाकडून त्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये जे गेले तर त्यांना 20,000 वर्षाचा भरावा लागतो 30,000 भरावा लागतो परंतु आपल्याकडे जर ते आले तर त्यांना 1 रुपया भरावा लागत नाही. हां कॉलेजतर्फे आपण पार्टनरशिप केलेली कॉलेज त्यांना योजना देतो. हां गरीब संघटनेनुसार त्यांना योजना दिली जातात 1 रुपया त्यांना भरावा आणि असं नाही की तुम्ही कॉलेज एकदा अनामप्रेममध्ये आले की चला सगळं तुमचं फ्री होतोय ना आता तुम्हाला गव्हर्नमेंटकडून सरकारकडून काहीच योजना नाही मिळणार असं नाही आहे. प्लस आपण सरकारकडून सुद्धा वेगवेगळ्या योजना घेऊन देण्याचा प्रयत्न करतो मॅडम. आता समजा आम्ही जरी त्यांच्याकडून फीस घेत नसलो तरी आम्ही त्यांना पूर्ण भारताकडून त्यांना भारतामधून त्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, शिष्यवृत्त्या मिळाल्या पाहिजे, यासाठी वेग म्हणजे त्यांचं हे असतं की तुम्ही किती फीस भरलं, काय भरलं, खरं याची गरज आहे की नाही. प्रत्येक गोष्टी पूर्ण करू शकत नाही सांगितल्याशिवाय. बरोबर आहे, जोपर्यंत आपण समोर येणार नाही. आणि ते लोक बिचारे किती येणार मॅडम, कारण की समाज आधीच त्यांना म्हणजे ठीक आहे एखादा चुका घडला ना की तोंड दाखवण्यासारखं सोडत नाही अजिबात. सो त्यांना असं न वागवता त्यांना चांगल्या दृष्टिकोनातून बघेन त्यांना. आणि स्किल खूप असते मॅडम त्यांच्यात. आता तुम्ही माझ्याशी बोलताय, तुम्हाला काय वाटत असेल मला माहीत नाही, ठीक आहे. आणि तसं आहे, मला एवढं येतं मी असं सांगत नाही. आम्ही काय तुमच्या समोर शून्यच आहे मॅडम. परंतु परंतु आहे खूप टॅलेंट असत मॅडम, हे खूप टॅलेंट असत, फक्त त्यांना म्हणजे चान्स दिला, हा पुश करायची आणि चान्स द्यायची गरज आहे त्यांना. हा आज मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा काम करतात मॅडम. आज माझ्या ओळखीत माझी एक टीचर आहे, त्यांनी आपण भारत गॅस माहिती आहे, खूप फेमस आहे आणि सगळे आपण वापरतो तो. त्यांनी त्या भारत गॅसमध्ये एका वर्षात 2 लाखहून अधिक सेल केलेले आहे भारत गॅसला.
3: अच्छा.
4: हा रेकॉर्ड आहे माझ्याकडे आणि ती माझी टीचर आहे.
3: अच्छा.
4: हा तर आहे आणि त्यांना दिसत नाही बरं. हा त्यांना अजिबात दिसत नाही त्यांना. हा असे भरपूर लोक आहेत, भरपूर लोक आहेत. आता रिसेंटली एक ग्रीनिश बुक मध्ये एंट्री करण्यात आलेली आहे की एक 3.5 वर्षाची मुलगी होती, काय नाव होतं तिचं, वैदही काहीतरी नाव होतं तिचं, तिला दिसत नाही मॅडम, पण एवढा म्हणजे स्ट्रॉंग ना की ती म्हणजे काहीतरी 25 मिनिटात तिने 100 मीटर काहीतरी तिने स्विमिंग केलेलं आहे. हा खूप म्हणजे टॅलेंट खूप असतात मॅडम यांच्यात, खूप. फक्त त्यांना चान्स दिला पाहिजे त्यांना. असं आपण म्हणतो ना की त्यांना दया नको, संधी दिली पाहिजे असं म्हणू शकतो.
3: तुमचा सुरुवातीचा दिवस कसा होता अनम प्रेम मधील?
4: सुरुवातीचा दिवस म्हणजे कुठेही गेलो तरी आपल्याला हे वाटतं की अरे यार इथे कसं मॅनेज करायचं. आणि मी विद्यार्थी इथलाच आहे, ठीक आहे. सध्या मी SJ ग्राम निमळक या प्रकल्पाला निवासी आहे. तर बाकी म्हणजे कामं निघालीनंतर मला एवढं म्हणजे अडचण काय आली नाही, ठीक आहे. हा बाकी कुठे काय ऍडजस्ट करायचं असेल तर काही दिवस मी त्या लोकांमध्ये मिक्स न होणं, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न आणि त्यांचं निरीक्षण करणं हा माझा काम असतो नवीन जागेत. आणि ते गोष्टी मी नेहमी फॉलो करतो. हा आणि आता तर आम्ही असं म्हणजे अजिबात कामातही अडचण वाटत नाही, काहीच नाही. आणि नवीन ह्याच्या माझ्यासाठी नवीन ह्याच्यामुळे ना होता, कारण की मी विद्यार्थी होतो आधीच आणि सगळं मला माहीत होतं इकडचं, ठीक आहे. तर एक विद्यार्थी म्हणून मी रोल प्ले करून गेलेलो आहे याच प्रकल्पात. मी एक कार्यकर्ता म्हणून रोल प्ले करतोय, त्याच्यामुळे मला अडचण एवढी आलेली नाही.
3: ऑनलाईन डोनेशन्स वगैरे वर्कआउट करतायत, मुलांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतायत. तर विद्यार्थ्यांशी तर तुम्ही बोलतायत, परंतु त्यांच्या पालकांशी, त्यांच्या कुटुंबियांशी समन्वय साधताना तुम्हाला काही अशी अडचणी येतात का?
4: हा अडचणी म्हणजे त्यांच्या अडचणी येतात ना मॅडम. आता बघा, आम्ही अनाम प्रेम हे काम करतोय हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलेलं आहे तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्पर्धा आहे मॅडम.
3: नक्की
4: स्पर्धा आहे, ठीक आहे. हा आणि स्पर्धेमध्ये काय होतं की ठीक आहे अनाम प्रेम हे काम करतोय. आता लोकांचा प्रश्न असा असतो की अनाम प्रेम सारखं भरपूर संस्था काम करतायत, ठीक आहे. तर मुलांना खरं कोणत्या संस्थेत ऍडमिशन घेऊन द्यायचं हा नेमका प्रश्न असतो पालकांच्या समोर. आम्हाला ही शाळा चांगली वाटत नाही, ही शाळा आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे. काय काय आमच्याकडे मोठमोठे डोके येतात मॅडम, दोन्ही आई वडील त्यांचे शिक्षक आहेत.
3: हा
4: हा दोन्ही आई वडील त्यांचे शिक्षक आहेत, मोठे मोठे ते गाड्या घेऊन फिरतात मॅडम. आणि त्यांना 5 स्टार सारखं NGO पाहिजे, संस्था पाहिजे. हा असे पण येतात आमच्याकडे. आम्ही त्यांना समजून सांगतो की बघा भाऊ, प्रत्येक गोष्टी आम्ही तुम्हाला नाही देणार असं म्हणतच नाही. आपल्याकडे प्रत्येक फॅसिलिटी, प्रत्येक सवलत आपल्याकडे अवेलेबल आहे, परंतु हळूहळू तुम्हाला देण्यात येईल, जेणेकरून तुमच्या मुलांना या गोष्टी जाणीव असली पाहिजे की आपण समाजात जन्माला आलेलो आहे. जर डायरेक्ट एखाद्या गोष्टी त्यांना दिलं तर त्याची जाणीव नसेल मॅडम, है ना. सो बाकी खूप गरीब लोक पण येतात आमच्याकडे, खूप म्हणजे गरीब नाही म्हणता येणार, परंतु त्यांच्याकडे काही नसतो आणि ते येतात आमच्याकडे की आम्हाला काहीच नकोय, आम्हाला फक्त मुलांना चांगलं शिक्षण आणि 2 वेळेचं जेवण हवं आहे, है ना. असे पण येतात आमच्याकडे. मग आम्ही फक्त त्यांच्यासाठी हे न करता सगळ्यांसाठीच काम करतो ना. हा कारण की आपलं सगळ्यांना आपल्याला समान दर्जा द्यायचा आहे, कोणालाही हा असं कमी जास्त लेखायचं नाही कधी आपल्याला. सो जे गोष्ट आम्ही मोठ्या लोकांना समजून सांगतो त्याच गोष्टी यांना समजून, असं नाही की ते आले की सर त्यांना ॲडमिशन दिला हां चला बोलताना तुम्हाला हेच हवं आहे ना चला तुम्हाला मिळून जाईल, असं नाही. त्यांनाही समजून सांगतो की बघा तुमची जी इच्छा आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल, परंतु अजूनही तुम्हाला मिळेल आमच्याकडून. आता आपले विद्यार्थी मोठमोठ्या कॉम्पिटिशनला जातात मॅडम, चेस वगैरे खेळतात. हां बाकी मागच्या वर्षी आपण अनामप्रेमतर्फे नॅशनल लेवल योगा डे आपण सेलिब्रेट केला है ना. हां तर योगामध्ये आपले काही नॅशनल लेवल विद्यार्थी गेले, त्यांचा काही क्रमांकसुद्धा आला अनामप्रेमतर्फे. तर बाकी खूप भरपूर गोष्टीमध्ये बाकी रनिंगमध्ये वगैरे जातात.
3: एखाद्या आपल्या कामातून आपल्याला एक समाधान मिळालं आहे जेणेकरून आपण इतरांना हेल्प केली, तर एक प्रसंग सांगू शकताय का?
4: प्रसंग तर आता रिसेंटली तर सांगितल्याप्रमाणे मी ऑनलाईन जाहिराती जास्तीत जास्त प्रयत्न करतोय मॅडम. ठीक आहे, यामध्ये मी गुगल बिझनेस वगैरे, गुगल ॲड्स, जस्ट स्टाईल्स वगैरे या प्लॅटफॉर्मशी बोलणं वगैरे, त्यांच्याशी काम करून घेणं. बाकी काही संस्थेबद्दल माझा विचार आहे की ठीक आहे आता आपण आहोत आपण करतोय, परंतु भविष्यात जर आपण नसलो किंवा कुणी अजून आला तर त्याला सोपं झालं पाहिजे या कामांसाठी. आणि आपला दृष्टिकोन हेच असतं की आपण जे गोष्टी आपण झेलो ते आपल्या पुढच्या लोकांनी नाही सहन केलं पाहिजे, त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. हे आपला बेसिक दृष्टिकोन आहे समाजाचा, हां माझा आणि तुमचाही आहे.
3: नक्की सर.
4: तर हां तर याच्यामध्ये आता रिसेंटली मी विचार केला होता की आम्ही वेगवेगळ्या रेडिओच्या माध्यमातून मुलाखती देऊ किंवा जाहिरात करू जेणेकरून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकतोय. कारण की जे दिसतं तेच भिकते मॅडम, है ना. जर आम्ही लोकांच्या समोर आलो नाही तर लोक आमची गरजा कसा काय समजून घेणार आहे, समाजाला कशी काय मदत देणार आहे ते. लोकांना देण्यासाठी भरपूर आहे लोकांकडे, परंतु त्यांना प्रश्न आणि भविष्यात पण अशी एक वेळ येईल गॅरंटी देतो मॅडम तुम्हाला मी बसून. मी आज 4 जुलै 2026 नगर रेडिओ स्टुडिओमध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो की भविष्यात अशी वेळ येईल की लोकांकडे देण्यासाठी देणग्या भरपूर असेल परंतु घेणारा कोणी नसेल. हां तर ही अडचण आहे, म्हणून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो की आमची जी गरजा आहे ते पूर्ण झाली पाहिजे. आणि फक्त गरजाच नाही तर आपली जी संस्था आहे, आपली जे स्नेहालय जो आहे, आपला काय उद्देशाने काम करत आहे हे लोकांना स्पष्ट झालं पाहिजे मॅडम. लोकांना नेहमी स्पष्टीकरण हवं आहे. सो त्यांना स्पष्टीकरण देण्याचं काम आपलं. आणि मी रेडिओमध्ये सुद्धा ट्राय केला होता, आता रेडिओ आशाला पण मी रिक्वेस्ट केली होती की आपल्याला अनामप्रेमबद्दल माहिती द्यायची आहे, लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. आकाशवाणी अहिल्यानगरला सुद्धा मी रिक्वेस्ट केली होती, म्हणतो आपली संस्था आहे मॅडम आणि विशेष म्हणजे आपलं गैरसरकारी संघटन आहे, आपलं नॉन प्रॉफिट आणि नॉन ग्रँटेड आहे, त्याच्यामुळे हां जास्त आपण कुठल्याही गोष्टीला आपण इन्व्हेस्ट करू शकत नाही. हां आणि यांचे काय प्राईस वगैरे खूप हाय असतात मॅडम. हां सो यांच्याकडे काय वेगवेगळे स्लॉट्स वगैरे असतात. आणि ह्याच्यामधून मला आनंद होतोय की आज तुम्ही रेडिओ नगरला सुद्धा मी रिक्वेस्ट केली होती.
3: अच्छा.
4: मला या स्टुडिओमध्ये येण्याचा एक चांगला क्षण मिळून द्यावा म्हणून. हां आणि तो तुम्ही आम्हाला ऐकून घेतला, आम्हाला बोलावलं इथे, खरंच त्याबद्दल मनापासून स्नेहालय आणि अनामप्रेम परिवारातर्फे मी आभारी आहे आपलं.
3: तर त्यानंतरचा तुमचा प्रवास 12वीपर्यंत इथंच झालाय, तर त्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का आपल्या अनामप्रेममध्ये किंवा आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये आल्यानंतर तुमच्यात काही बदल झालेत?
4: हा मॅडम, काय ना आपण प्रत्येक क्षण काही ना काहीतरी शिकत असतो. आणि माझं असं मत आहे की आपण काम असो किंवा खाणं असो किंवा पिणं असो, आपण त्या गोष्टीतून काही ना काहीतरी शिकत असतो. आपण पिताना सुद्धा एक घोट आपण पाण्याचं गिळलं, आपण हे गडकलं तरी त्यामधून काय ना काय आपण शिकत असतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी जेव्हा अनामप्रेम संस्थेबरोबर आणि स्नेहालयबरोबर काम करतो, मी बघतो की एवढं म्हणजे आपण म्हणतो की समाज असा आहे, समाज तसा आहे, समाज खूप वाईट आहे, पण आपण सुद्धा एक समाजच आहे. अनामप्रेम एक समाज आहे, स्नेहालय एक समाज आहे, आपण दोघं एक समाज आहोत. पण आपण तसं नाही ना. मग आपण कोणत्या दृष्टिकोनात म्हणतो की समाज वाईट आहे, है ना. तर एवढ्या लोक चांगले भेटतात, सगळं समजून घेतात, प्रत्येक गोष्टी जर आम्ही लोकांशी समजून घेत असेल आणि स्नेहालय अनामप्रेम आमची अडचण जाणून घेत असेल, तर मग ठीक आहे, बाहेरची लोक वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे. परंतु मला असं वाटतं की अनामप्रेम आणि स्नेहालय नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिलेला आहे. आणि राहिला प्रश्न तुमचा की असं म्हणजे काही वेगळं अनुभव किंवा काही अडचण वगैरे,
3: तर तसं
4: काही चेंजेस वगैरे है ना. तर चेंजेस तर भरपूर. आता बघा, मी जर प्रायव्हेट जॉब केला असता मी प्रायव्हेट जॉब करत होतो. ठीक आहे, खरं सांगायचं झालं तर आपण जॉब रिगार्डिंग जर घेतला मॅडम, जॉब संदर्भात, तर जेव्हा मी फर्स्ट टाइम एका कंपनीत मी टेली कॉलिंग मध्ये जॉबला लागलो तेव्हा माझ्याकडे काही अनुभव नव्हता. मी फ्रेशर म्हणून लागलो होतो त्यांच्याकडे आणि मला माहित नव्हतं की नॉर्मल लोकांमध्ये मी राहणं जास्त पसंत करतो. खरं सांगायचं तर हां, मी जास्त लोक म्हणजे पसंत करतो कारण की त्यांचा बिहेवियर एकदम डिसिप्लिनमध्ये असतं, ते एकदम शिस्तबद्ध असतं ते आणि ते मला आवडतं म्हणून. तर त्याच्यामुळे मी नॉर्मल लोकांमध्ये गेलो आणि कॉलिंगसाठी वगैरे मी कामांसाठी तिकडे बसलो. नंतर त्याच कंपनीमध्ये मी टेलिकॉलर एक्झिक्युटिव्ह म्हणून सुद्धा प्रमोशन झाली माझी. ठीक आहे, अनुभव सुरुवातीस असं की काहीच अनुभव नसल्यामुळे मी कंपनीमध्ये जातोय. ठीक आहे, लोकांशी मला एवढं माहिती आहे जेवढा काम तेवढंच बोलायचं, हे बेसिक गोष्टी शिकलोय मी समाजाकडून.
3: हां,
4: जेवढा काम तेवढंच बोलायचं आणि मी थोडंच बोलतोय. एखादा असा प्रसंग की मी अंध आहे, ठीक आहे, माझ्याकडून काहीतरी गैरवर्तन घडलेलं आहे आणि त्या गोष्टीबद्दल मला कल्पना आहे किंवा नाहीये आणि त्यावर समाधान होऊन सुद्धा असमाधान होण्यासारखं, म्हणजे की एखादा काळी 9:30 ऑफिसचा टाइम आहे आणि मी त्यावेळेस येतोय आणि त्यावेळेस सगळे येत आहे कारण की टाइम 9:30 आहे. हा, 9:30 टाइम आणि सगळे 9:30 येतात ऑफिसमध्ये आणि मी माझा येतोय कुठून लांब तरी वाघोलीहून वगैरे येतोय मी आपल्या रुबी हॉल ससून हॉस्पिटल साईडला. जवळपास अर्धा पाऊन तास लागतो तिकडून बसने वगैरे. हा, तर आल्यावर आतमध्ये एंट्री करत असताना, कारण की आम्हाला बाकी अटेंडन्स वगैरे द्यावे लागतात प्रेझेंटीसाठी वगैरे, तर बायोमेट्रिक मशीन वगैरे सांगायची फिंगरप्रिंट असते तिकडं आणि मीही माझा फिंगर पुढे घेऊन जात असताना एखादा गर्ल्सला किंवा एखादा लेडीला आपल्या विदाउट इन्फॉर्मेशन आणि ते म्हणतात ना जाणीव नसताना, म्हणजे काहीच माहीत नाही आपल्याला. ठीक आहे, हां, अननॉलेजेबल असताना आपण त्यांना टच झालोय. ठीक आहे, तेव्हा आपण त्यांच्याशी सॉरी म्हणतोय. ठीक आहे, आणि तेव्हा जे समोरचा माणूस आहे ते ऍक्सेप्ट करतोय की हां ठीक आहे बा तुला दिसत नाही चूक झाली तुझ्याकडून, परंतु त्याने ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर ठीक आहे भाऊ हे आपल्याकडून चुकलं, आपण नेक्स्ट टाइम आपण नाही चुकलं पाहिजे, आपण असं नाही आधी त्यांना करू द्या नंतर आपण केलं पाहिजे. ह्या अनुभव आला, त्याचमध्ये डबल अनुभव. डबल अनुभव कसा की ठीक आहे आमचा डील झाला ना, ठीक आहे चूक झाली डॅट्स ओके डोंट वरी. ठीक आहे, ती एम्प्लॉय वैयक्तिक कंपनीच्या ओनरकडे जाते. ठीक आहे, आणि म्हणते आपल्याकडे जो एम्प्लॉय आहे अमीन नावाचा त्याचा मला काही वर्तवणूक किंवा गैरवर्तन मला असं झालेलं आहे माझ्याबरोबर आणि तो मला चुकीचा वाटतो. हां, सो अशा वेळेस मला प्रेझेंट करण्यात येते की अमीन खरं आहे का हे. त्यांना जेव्हा मी विचारतो प्रसंग कधीच आहे, लक्षात येतं अरे हे तर आपण डील केलेलं ऑलरेडी, सगळं म्हणजे एव्हरीथिंग इज ओके ना, अडचण कुठे यांना असं. मग तेव्हा चांगली गोष्ट ही की ओनर कंपनीचं चांगलं आहे आणि ओनर एम्प्लॉयला समजावते की चूक झाली त्याच्याकडून, त्याने सॉरी म्हणलं सगळं झालं, मग आता काय करायचं माझ्याकडे यायची. जर तुम्ही त्याला सॉरी दिली नसती मग तुम्ही आला असता तर काहीतरी केलं असतं आम्ही. आणि दुसरी गोष्ट की आपण जेव्हा काम करत असताना फक्त आपल्याला हेच गोष्ट लक्षात ठेवावी लागत नाही की आपण लोकांशी कसं वागलं पाहिजे, आपल्या कामांचे जे टार्गेट जे मेंटेनन्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित ठेवावं लागतं, त्याच्यामुळे रेप्युटेशन वाढतो आपला. हां, आणि त्या बॉसने तेव्हा मला काही न बोलता त्या एम्प्लॉयवर तो फायर झाला कारण की त्याला माझे काही रेकॉर्ड्स होते, माझं काम त्याला माहीत होतं बॉसला. मी काम कसा करतो, कसा काम असतो माझा, सगळं बिहेवियर तो त्याने आधीच कारण इंटरव्ह्यू स्वतः त्याने घेतली होती. कारण की माझा अनुभव आहे की ज्या कंपनीमध्ये ब्लाइंड लोक किंवा अपंग लोक जातात जॉबसाठी, शक्यतो एच आर इंटरव्ह्यू घेत नाही, ओनर स्वतः इंटरव्ह्यू घेतात. बाकी लोकांचा एच आर घेतील पण या लोकांचा ओनर स्वतः घेतील, एच आर पण घेतील काही काही वेळेस घेतील, परंतु चान्सेस खूप कमी असतात की आपल्याला समजून घेतील ते. असं, सो ओनरला माहीत होतं सगळं की हा हा पोरगा असा असा आहे आणि हा असं असं काम करतो असं. सो इथे म्हणजे मला वाटतं की कुठेतरी आपण, आणि हे फक्त एका जागे नाही भरपूर जागा होऊ शकतात आणि हां काय केलं, आणि मला वाटतं की या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे लोकांनी. हां, आणि मला वाटतं काहीतरी म्हणजे बेसिक गोष्टी आपण आयुष्यात फॉलो केल्या पाहिजे की आपण कुठे जातोय, ठीक आहे एखाद्याला आपण टच होतोय तर त्या म्हणजे तो समोरचा आपल्याला रिॲक्शन देईल त्याच्या आधीच आपण रिॲक्शन देऊन बाजू राहिले पाहिजे सॉरी वगैरे म्हणून. त्यांनी जर एक्सेप्ट केलं तर चांगली गोष्ट आहे, नाही एक्सेप्ट केलं तर मग हरकत नाही, आपण तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता. आणि मला असं वाटतं की ते समाजाने पण समजून घेतलं पाहिजे की ही अडचण आहे बो. आणि मला त्या दृष्टिकोनाने असं अपंग आणि ब्लाइंड लोकांना, दिव्यांग लोकांना, अंध लोकांना सुद्धा बघितलं पाहिजे की ठीक आहे बो यांना दिसत नाही पण यांच्याकडे जे टॅलेंट आहे ना त्याचा तरी आपण पुरेपूर वापर होण्यासाठी त्यांना चान्स दिला पाहिजे. हा तुम्हाला माहिती का आता 2008 आधीची गोष्ट आहे, अमेरिकामध्ये एक मतिमन होता ठीक आहे. त्याचा अजिबात म्हणजे लोकांना वाटायचं की असं डोकंच नाही आला, पूर्ण सायको आहे हा, हां आणि काहीच करू शकत नाही. अमेरिका लोकांनी, सायंटिस्ट लोकांनी एक्सपिरियन्स केला की त्यांनी एक सॉफ्टवेअर डिझाईन केला ठीक आहे, कम्प्युटरमध्ये त्याच्या मेंदूला एक वायर कनेक्ट केला ठीक आहे, जो तो विचार करेल तो स्क्रीनवर दिसेल. अंडरस्टूड? सो जो तो विचार करेल तो स्क्रीनवर दिसेल. आणि त्यांच्या लक्षात आला की नाही हा सायको नाही आहे, हा नॉर्मल आहे. हा नॉर्मल आहे कारण की एवढा विचार करू शकतोय, तो एवढा विचार करू शकतोय, एवढा विचार करू शकतोय की आपण कोणीच म्हणजे अजिबात एवढा विचार केला सुद्धा नसेल आपण. आणि त्या रिसर्चच्या माध्यमातून अमेरिकन सायंटिस्टनी ते असं म्हणतात की त्यांनी जो विचार केला त्या विचाराच्या आधाराने आम्ही शोध लावून गेलो पुढे. हा ते विचार करा मॅडम, किती त्यांना हे मिळालं असेल खरं, एक माध्यम मिळालं ना त्यांना की कोणीतरी गाईड करतोय, विचार करू.
3: मग त्यानंतर तुमच्या लाईफ मध्ये काही चेंजेस झाले? आपण जसं क्वेश्चन विचारलोय की अनम प्रेम मध्ये आल्याच्या नंतर, आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये आल्याच्या नंतर तुमच्यात काही चेंजेस झाले तो एक.
4: हा हा, चेंजेस असा की भरपूर गोष्टी मी अनामप्रेम स्नेहालयातर्फे शिकलोय मॅडम, की लोकांशी कसं डील करायचं, त्यांच्या बिहेव्हिअरशी कधी टक्कर खायचं नाही, हा त्यांच्या बिहेव्हिअर त्यांच्या बरोबरच राहू द्यायचं ठीक आहे. प्लस थोडाफार आपल्या बिहेव्हिअरमध्ये आणि त्यांच्या बिहेव्हिअरमध्ये आपण मिक्स होण्याचा प्रयत्न करायचं. ही गोष्ट बेसिक तर मी शिकलो स्नेहालय आणि अनामप्रेमतर्फे. खरंच सांगण्यास काय मला अजिबात हे वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट की आता मी एवढा कॉन्फिडन्स आहे की मी कुठेही जाऊन कोणाशीही डील करू शकतोय आरामात, ना घाबरता, आणि गॅरंटेड डील करू शकतोय मी. हा, युअर कॉन्फिडन्स, मला असं वाटतं की कुठेतरी अनामप्रेम आणि स्नेहालयाने मला आधार दिल्यामुळे आधी असेल परंतु ही गोष्ट उभरून आली आहे. आणि त्याला म्हणजे आधार देण्याचं काम आपल्या स्नेहालयाने अनामप्रेमने केलेलं आहे.
3: वर्कआउट करतात तर ते वर्कआउट करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येतात का? जसं की तुम्ही म्हणताय की तुम्हाला लहानपणापासून एक दिसतच नाहीये, तर तुम्ही ते ऑनलाईन काम करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येतात?
4: पहिल्यांदा मी सांगू इच्छितो मॅडम की आम्ही जे काम करतो ना आमच्याकडे आम्ही बघू शकत नाही बरोबर, तर आम्ही सगळं काम आम्ही ऐकून करतो, ऐकण्यावरच आमचं आयुष्य उभं आहे खरं सांगायचं तर. आणि तुम्हाला माहित असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्टॉकिंग सिस्टम आलेली आहे. आता आधुनिक युग आहे मॅडम आणि सगळ्या गोष्टी अपडेटेड झालेल्या आहेत. सो तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये सुद्धा टॉकिंग सिस्टम आहे मॅडम. हा, जेव्हा तुम्ही बेसिक सेटिंग मध्ये जाल तेव्हा ऍक्सेसिबिलिटी सेटिंग मध्ये तुम्ही जाऊन तिथे टॉकबॅक नावाचा ऑप्शन असतो, तेव्हा तुम्ही क्लिक केलं की तो ऑन होतो आणि ऑन झाल्याच्या नंतर तो डबल क्लिकवर चालतो. हा, नॉर्मल लोक सिंगल क्लिकवर यूज करतात, आम्ही डबल क्लिकवर यूज करतो. हा फरक असतो. आणि त्याचप्रमाणे कम्प्युटरमध्ये पण बेसिक सॉफ्टवेअर असतात, टॉकिंग सॉफ्टवेअर, जसं की जॉज झालं, एनव्हीडीए झाले, डॉल्फिन आहे, नरेटर आहे ना, मायक्रोसॉफ्ट नरेटर वगैरे, तर हे सगळं आम्हाला वाचून दाखवतात. हा, ए टू झेड. एक्झाम्पल, जर मी कीबोर्डवर ए टाईप करतोय ना तर तो बरोबर मला एस म्हणेल. हा, असा नाही की मी ए प्रेस करतोय आणि तो मला एस म्हणतोय, असा होणार नाही. हे सिस्टमॅटिक सेट केलेलं आहे सगळं. हा, जसं की आता आपण रिसेंटली ऐकतोय की ए आय बरोबर, भरपूर आपण ऐकतोय ए आय चा खूप म्हणजे प्रमाण वाढलंय सध्या आणि माहिती वगैरे सगळं म्हणजे मार्केटिंग मध्ये आलेले आहेत सगळं. हा, तर त्यांना आपण जसं ट्रेनिंग देतो ना तसं यांनाही ते ट्रेन करून मार्केटमध्ये डेव्हलप करतात, लॉन्च करतात मार्केटमध्ये. हा, आणि मग ते आम्ही यूज करतो. आणि कामात जर तुम्ही अडचण जर म्हणत असाल तर अडचण कधी कधी अशी येते की आता मी सगळं ऑनलाईन वर्क करतो ठीक आहे, जेवढं आपल्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तेवढं निगेटिव्ह सुद्धा आहेत, सकारात्मक आहे तेवढं नकारात्मक गोष्टी आपल्यामध्ये आहेत. तर ऑनलाईन काम करत असताना कधी कधी आता मी एक प्लॅन करत होतो की आणि करतोच आहे मी सध्या वर्किंगमध्ये रिसर्चमध्येच आहे मी. हा, की आपल्या स्नेहालय अनामप्रेमसाठी एक गैर नॉन प्रॉफिट नॉन ग्रांटेड ऑर्गनायझेशन आहे, तर आपण मोठमोठ्या लोकांना कामांसाठी हायर नाही करू शकत, त्यांना जास्त पेमेंट हवंय या गोष्टींसाठी, है ना, की नाही? 20,000, 25,000, 30,000 एवढं आपण नाही रेफर करू शकत, परंतु आपण त्यांना बाकी गोष्टी सार्वजनिक गोष्टी आपण त्यांना सपोर्ट करतो, आणि हे प्रत्येक माणूस समजून घेऊ शकत नाही. ठीक आहे, हा. सो त्यासाठी आम्ही एक AI टीम तयार करतोय.
3: अच्छा.
4: हा, की एक AI असेल जो CSR आणि कंपनीज वगैरे आहेत ना त्यांच्याशी कॉलवर बोलेल. ठीक आहे, आणि जे इंटरेस्टेड आहेत त्यांचा डेटा साईडला काढेल. ठीक आहे, साईड, आणि जे नॉट इंटरेस्टेड त्यांचा डेटा साईडला काढून टाकेल तो स्क्रॅपमध्ये, आणि हा रिसायकल करेल तो, आणि जे इंटरेस्टेड आहे त्यांचा म्हणजे तो काम तोच, म्हणजे पूर्ण पार्टनरशिप सुद्धा तोच करेल असं त्याला ट्रेन करतोय आम्ही. आणि दुसरा AI असेल तो कॉलेजेस आणि स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार तो त्यांच्याशी बोलेल. ठीक आहे, आणि त्यांना अप्रोच करेल अनामप्रेम संस्थेसाठी, म्हणजे त्यांच्याशी पार्टनरशिप करेल. अर्थात एक AI असेल तो स्पेशल रेस्टॉरंट हॉटेल्स ढाबाज बँक्वेट हॉल्स हे सगळे असतात ना यांच्याशी पार्टनरशिप करेल. हा, की ग्रोसरी वगैरे प्रोव्हाइड करू शकताय तुम्ही, जेवण देऊ शकताय, हा, पैसे देऊ शकताय, किंवा तुम्ही एखाद्याची काय असेल जबाबदारी ती घेऊ शकताय स्पेशल एखाद्या विद्यार्थ्याची, असं त्यांच्याशी पार्टनरशिप करेल. एक AI असेल तो पूर्ण ऍज अ रिसेप्शनिस्ट म्हणून तो काम करेल. ठीक आहे, हा, आणि रिसेप्शनिस्ट म्हणून म्हणजे काय की जे इंटरेस्टेड आहे त्यांचा डेटा तो साईडला काढून घेईल. आता AI ने कॉल केला, ठीक आहे, आता समजा CSR मधून 100 कॉल एका दिवसात होतोय, 10 डेटा इंटरेस्टेड आलेले आहे, 10 नंबर्स, त्याच्यानंतर स्कूल कॉलेजेस मधून 10 नंबर इंटरेस्टेड आलेले आहे, हे सगळं डेटा साईडला काढण्याचं काम त्याचं रिसेप्शनिस्टचं. ठीक आहे, तो एक AI असेल. त्याच्यानंतर एक AI असेल जो प्रत्येक AI ला आपापला टार्गेट आणि डेली रिपोर्ट करण्यासाठी हे करेल, अप्रोच करेल. ठीक आहे, म्हणजे त्यांना फिक्स करून देईल की तुम्हाला आज एवढं हे करायचं आहे, एवढं कॉलिंग करायचं आहे, एवढं इंटरेस्टेड काढायचं आहे, आणि सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी तुम्ही रिपोर्टिंग मला करायचं आहे. हा, आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि एक AI आम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय की तो ऑनलाईन डेटा त्याने कलेक्ट केला पाहिजे, कारण की एवढं जर सगळं आम्ही करतोय तर कॉलिंगसाठी डेटा पण हवाय, पार्टनरशिपसाठी डेटा पण हवाय ना. मग तो वेगवेगळ्या त्याला वेबसाईटचा ऍक्सेस देण्याचा प्रयत्न करतोय ज्या वेबसाईट मधून तो डेटा कलेक्ट करेल. ठीक आहे, आणि हा कलेक्ट करेल, आणि मग आम्ही आमचं काम काय असेल यात की वेगवेगळा डेटा त्यांना शीट तयार करणं. समजा 7-8 AI आहेत तर प्रत्येकाला 500-500 एक्सेल शीट तयार करून प्रोव्हाइड करणं, त्यांच्यात अपलोड करणं. ठीक आहे, हा, आणि जे इंटरेस्टेड आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्याशी पार्टनरशिप पुढे कंटिन्यू आपण करणं, असं. सो भरपूर गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय मी असं, आणि केलंच पाहिजे. आता म्हणजे एवढं एक ऐतिहासिक रचलेलं आहे ना, 20 झालं आपल्या नामप्रेमला, तर मला वाटतं काही ना काहीतरी झालंच पाहिजे वेगळं. आणि लोकांना काय वेगळं दिसलं तरच ते इंटरेस्ट दाखवतात. एकच गोष्टी तुम्ही नेहमी नेहमी दाखवला की तेही इरिटेट होऊन जातात त्या गोष्टीला. हे म्हणजे आपली मानसिकता ही प्रत्येकाची, प्रत्येक वेळी काय ना काय ते नवीन आणि वेगळं पाहिजे.
3: नक्की सर, ऑनलाईन तर सगळं डाटा वगैरे कलेक्ट करतायत, त्यांना इन्फॉर्मेशन देत आहे आपल्या अनामप्रेमची. जसे की तुमच्याकडे एक उपक्रम आहे म्हणतात की यूथ फॉर जॉब, तर त्याविषयी सांगू शकताय का?
4: यूथ फॉर जॉब हा एक ही एक कंपनी सारखी आहे. ठीक आहे, आणि आपण अनामप्रेम आणि यूथ फॉर जॉबचा पार्टनरशिप आहे. ठीक आहे, या यूथ फॉर जॉबच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग दिले जातात जॉब रिगार्डिंग, जॉब ओरिएंटेड. म्हणजे नेमकं तुम्ही एखाद्या जागी तुम्ही जॉब, कारण की आत्ता पॉल्युशन एवढा वाढला आहे मॅडम की कुठेतरी म्हणजे बेरोजगार एवढी वाढली ना की म्हणजे पाहिजे तिकडे अप्लाय, आपल्याला ऍप्लिकेशन दिसेल जॉबचं. तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मला जा, पाहिजे तेवढं थोडं तुम्हाला ऍप्लिकेशन दिसून जाईल. मग तू गव्हर्नमेंटमध्ये जा की प्रायव्हेटमध्ये जा, कुठल्या कंपनीमध्ये जा, एवढं त्यांच्याकडे ऍप्लिकेशन आहे ना की आपण मोजू शकत नाही. हां, तर आणि आपण एक त्यांना इंडिपेंडन्स, आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना जॉब ट्रेनिंग देतो की तुम्ही कुठेही जाऊन कंपन्यामध्ये जॉब करू शकताय. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आता मी सांगितलं की मी अनुभव म्हणजे काहीच अनुभव नव्हता माझ्याकडे जी घटना घडली पहिल्यांदा कंपनीमध्ये, बरोबर. तर ही गोष्ट त्यांना नाही फेस झालं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सगळं शिकवतो. इथ पण कंपनीमध्ये गरज आहे बेसिक इंग्लिशची, आम्ही त्यांना बेसिक इंग्लिश शिकवतो. कंपनीमध्ये गरज आहे काउंटिंगची, अकाउंटंटची, आम्ही त्यांना बेसिक गणित सुद्धा शिकवतो. हा आता हे खरं हे सगळं त्यांनी शाळेत जाऊन शिकलं पाहिजे. आता चुकी त्यांची नाही ना मॅडम, कुठेतरी म्हणजे त्यांचीही कुठेतरी हे करता येईल किंवा त्यांना माहिती मिळाली असेल किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नसेल असं आम्हाला वाटतं. हा आम्ही उशिरा पोहोचतो त्यांच्यापर्यंत असं वाटतं मला. तर त्यांना बेसिक गणितसुद्धा शिकवलं जाते. त्याच्यानंतर त्यांनी बिहेवियर कसा ठेवला पाहिजे, है ना. असं नाही की तुम्ही आता मी तुमच्याशी डिस्कस करतोय हीच गोष्ट लगेच मी दुसऱ्यांशी बाहेर जाऊन डिस्कस करेन की अरे मी नगर रेडिओ स्टुडिओमध्ये या मॅडमशी हे बोललो आणि ते असं आमचं बोलणं झालं, हे झालं, ते झालं, त्याचं हा हे रिॲक्शन होतं, ते रिॲक्शन होतं, असं ना करता त्यांना बेसिक गोष्ट, हे बेसिक सार्वजनिक गोष्ट आहे की कंपनीची गोष्ट. तुम्ही एखादा कलिगशी संबंध जोडताय, ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होताय, सो त्यांचा कनेक्शन तुम्ही ऑफिसपर्यंतच राहू द्या. लक्षात, हे बेसिक गोष्ट कुणी एवढं, बाकी खूप खूप म्हणजे गोष्टी आहेत बरं का मॅडम, भरपूर म्हणजे प्लॅटफॉर्म आहेत, सार्थक आहे, एनएबल इंडिया आहे, भरपूर गोष्टी आहे. तर एवढा म्हणजे खूप डीपमध्ये शिकवणं तरी अवघड असतं त्यांच्यासाठी, परंतु आम्ही लक्ष देतो यांच्याकडे आणि वैयक्तिक यांच्याकडे लक्ष देतो मॅडम आम्ही. हा यामध्ये त्यांचं या दरम्यान त्यांचं राहणं खाणं सगळं आपल्या अनाम प्रेम संस्था पार्टनरशिपमध्ये असल्यामुळे आपण त्यांना सगळं फ्री ऑफ कॉस्ट देतो एक महिन्या दरम्यान. आणि विशेष म्हणजे 20 दिवसाची ट्रेनिंग झाली की शेवटी आम्ही 10 दिवसाच्या आत त्यांना प्लेसमेंट मिळून देण्याचा प्रयत्न करतो. हा आणि फक्त हेच नाही की बिहेवियर वगैरे, बाकी सगळ्या गोष्टी की तुम्ही एखाद्याशी कसा संवाद चालला पाहिजे, तुम्ही जेव्हा समोरच्याशी बोलता तुमचा आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे. आता मी तुमच्याशी बोलतोय, माझा चेहरा तुमच्याकडे आहे, असं नाही की एखादा दिसत नाही किंवा तो काहीतरी टेन्शनमध्ये आहे आणि तो बोलताना असा असा बघतोय आणि तुम्ही असा इथून प्रश्न विचारताय, मी उत्तर इथून देतो किंवा या साईडने देतोय किंवा बोलताना असा नख खाजवतोय किंवा असं असं करतोय, डोक्यावर हात फिरवतोय. हा तसं पण समोरच्यावर तो इम्पॅक्ट करतो. हा आणि जेव्हा आपण म्हणतो की यू आर द व्हेरी इन्स्पायरिंग यार, है ना, खूप इन्स्पायरिंग आहे, हे केव्हा म्हणतो आपण, त्याचा हाव भाव स्वभाव सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून ना, निरीक्षण करूनच म्हणतो आपण त्याला. आणि हे आम्हाला वाटतं की हे गोष्टी सुद्धा मॅटर करतात कुठेतरी. आता एखादा समजा न दिसणारा किंवा एखादा अपंग ज्याला 50 ते 60% दिसत आहे, ठीक आहे, तो जातोय आणि त्याला म्हणजे जाता जाता तो ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी आला, समजा तुम्ही HR आहे आणि मी इंटरव्ह्यूसाठी येतोय तुमच्याकडे, ठीक आहे, आणि मला काहीच माहीत नाही आणि येता तर मी असं आलो की माझा एक समजा मला चालता येत नाही आणि मी एक पाय पुढे गेला असा जोरात केला की खुर्ची सडं मागे, काय इम्प्रेशन होईल तुमच्यावर. ही बेसिक गोष्ट खूप आतमध्ये गोष्ट असते पण आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो त्यांना की तुम्ही असं नाही असं व्हायला पाहिजे, असं नाही असं व्हायला पाहिजे. एखादा समजा एवढं गोष्ट मी त्यांना शिकवतो मॅडम की समजा एखादा तुम्हाला पाणी द्यायचं असेल, ठीक आहे, तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या घरच्यांना म्हणा पाणी द्यायचं असेल ग्लासमध्ये, तुम्ही कसं दिलं पाहिजे ते. हां ते उजवा हात तुम्ही ग्लासच्या खाली, तळा हात तुम्ही ग्लासच्या खाली लावला पाहिजे, डावा हाताने तुम्ही धरला पाहिजे आणि ते पण ग्लास जो स्टार्टिंग असतो त्याच्या खालीच धरला पाहिजे जेणेकरून तुमचा नख किंवा बोटं पाण्यात जाणार नाही. हे बेसिक बेसिक गोष्ट म्हणजे जी एवढी लक्ष देत मॅडम कुणी, मग तू मोठमोठे लोक ते ऑब्झर्वेशन करतात. आता एकदा काय झालं, एका शाळेत एकाला बिझनेस करायचं होता, त्याला दिसत नव्हता, त्यांनी त्याला चहाचा टाकून दिला गाडा, दो चहा वगैरे विक आणि खूप बिझनेस आहे ह्याच्यामध्ये कर. काही दिवस त्याने विकला, लगेच बंद पडला. कसं काय म्हणे, लोकांना आवडायचंच नाही म्हणे. का नाही आवडायचा म्हणे, जो तो जेव्हा चहा भरून द्यायचा ना त्याला कळायचं नाही की चहा भरलाय की नाही आणि तो ग्लासचा जो कोपरा असतो ना त्याच्या असा हात लावून बघायचा तो आणि तेव्हा काय व्हायचं, त्याचा जो बोट होता ना तो चहामध्ये बुडवायचा. हा आलं लक्षात, आणि लोकांना ते आवडायचं नाही. लोकांनी त्याला ना सांगून, त्याने सांगूनही दाखवलं की हे आवडत नाही, येणंच बंद केलं. आणि ऑब्विसली जिथे बिझनेस जे लोकच नाही ना तर बिझनेस कसं काय वाढणार आहे. तर हे बेसिक गोष्टी निदर्शनास आलेल्या आमच्या हे गोष्टी सगळं, त्याच्यामुळे आम्ही फोकस करतो या गोष्टीवर. बाकी भरपूर गोष्टी त्यांना शिकवल्या जातात मॅडम. तुम्ही विचार केला असेल की एवढं जर बेसिक आम्ही त्यांना शिकवतोय आणि एका महिन्यात आम्ही त्यांना ट्रेन करतोय मॅडम. हा बाकी म्हणजे संस्था त्यांना 6-6 महिने 1-1 वर्ष विशेष त्यांना फीस भरावी लागते इकडं तिकडं, प्लस त्यांच्यामध्ये कोणी लक्ष देत आहे, शिकवतो नाही शिकवतो आहे, त्याचं आमच्याकडे तसं काही नाही. आम्ही त्यांना वैयक्तिक हात धरून शिकवतो मॅडम की असं नाही बा, असं असं नाही, असं झालं पाहिजे.
3: हां नक्कीच. तर मग सर एखादा प्रसंग सांगू शकताय का की आता तुम्ही म्हणता युथ फॉर जॉब या उपक्रमामध्ये तुम्ही वर्कआउट करतायत, तर तेथील एखादा विद्यार्थी असा सक्सेसली, तर पूर्ण आता प्रॉपरली तर कुणी एवढं नाही, पण एवढ्या दिवसात कुणी असं सक्सेस होऊन आणि त्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळतंय त्यांना आणि ते एक तुम्हाला एक सांगतात ते, हो सर मी ह्या ह्या प्रयत्नातून मला नक्की हे यश मिळालं आहे आणि मी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय, तर असं काही सांगतात का विद्यार्थी?
4: आता रिसेंटली आपले बॅच संपलेले आहेत, ठीक आहे, आणि आता नवीन बॅच सुरू झालेली आहे. तर या 10-15 दिवसात जर तुम्ही म्हणाल तर एवढा तर नाही आहे, परंतु आपण मागील मला वाटतं 2012 पासून पार्टनरशिप केलेली युथ फॉर जॉब बरोबर, आणि आतापर्यंत आपण 2500+ विद्यार्थी कामाला लावलेले मॅडम. हां, प्रायव्हेट कंपनी लावलेले आहेत. आता रिसेंटली मला एक कॉल आला होता, रविवारी मी बाहेर होतो आणि मला एक कॉल आला, कारण की मी आधी 1 महिना आधीच लागलो इकडं, मी आधी नव्हतो इकडे कामाला. हा नंबर कोणीतरी ऑफिसचा दुसरा यूज करत होता. हां, माझ्याकडे कॉल आला की म्हणे सर माझं सिलेक्शन एक बारामती चॉकलेट कंपनीच्या झालेलं आहे. हां, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही एनजीओ कडून येत असाल तर त्यांना आधी मेल करायला लावा, तरच आम्ही तुमची जॉईनिंग करू. हां, म्हटलं बा तुला काय हेल्प हवं आहे सांग मला. म्हणे तुमच्याकडून मेल हवं आहे. म्हटलं ठीक आहे हरकत नाही. मी लगेच आमचे जे मॅनेजर आहेत युथ फॉर जॉबचे त्यांच्याशी बोललो. म्हणे काय हरकत नाही करून देऊ. लगेच त्याला करून दिलं, झाला तो सिलेक्ट.
3: अच्छा,
4: त्याला 10 तारखेची जॉईनिंग होती, तो 1 तारखेपासून झाला. असं तर आहे, असं भरपूर गोष्टी आहेत.
3: नक्की सर. तर मग सर असं जसं की आता समाजामध्ये सर्वजण धावपळीच्या युगातच जगते, ते तर तुमच्या मते असं आहे का एखाद्या खचलेल्या व्यक्तीला सर्वात जास्त गरज कशाची असते, सल्लाची किंवा आधाराची की फक्त कुणीतरी ऐकून घेण्याची की समजून घेण्याची?
4: माझ्या मते मी जो बघितलेला आहे आणि अनुभवलेला आहे की एखाद्या खचलेल्या व्यक्तीला ना, कोणी जर तुम्हाला खचले असं दिसत असेल किंवा समोर तुमच्या आला असेल तर तुम्ही आधी त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर हात ठेवा. ठीक आहे, मग तुम्ही आधार दिला नाही दिला, त्याच्याशी काय बोलला नाही बोललं काहीही, त्याला हे नाही असा अर्थ नाही असं नाही, परंतु हे नंतरची गोष्ट आहे. ठीक आहे, आधी म्हणजे सोप्यात सांगायचं त्याला सपोर्टची गरज असते. सपोर्ट जास्त महत्वाचा आहे. खचलेलं म्हणजे काय की त्या गोष्टींतो तो हे एकदम त्रासलेला आहे, तो कंटाळलेला आहे, आणि मग तो प्रयत्न करतो की मला या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे. तर आपण खचले म्हणू शकतो, हे डेफिनेशन असू शकतो. है ना, किंवा एखाद्या एक गोष्ट करायची आणि ती होतच नाहीये, त्याला अपयश मिळतो, त्याला अपयश मिळतो, त्याला खचून गेला तर हे होतच नाहीये, तर आपण हा डेफिनेशन करू शकतो. दुसरं वेगवेगळं डेफिनेशन होतो, व्याख्या वेगवेगळी होती, त्याची व्याख्यानुसार आपल्याला त्यांच्याबरोबर आपल्याला प्रेझेंट व्हावे लागतात. एखादा समजा असा खचलाय की यार तो आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी करायचा आहे त्याला, पण तो नाही करू शकत, अपयशच त्याच्या हाती लागतोय, मग त्याला हिंमत देणे आपलं काम आहे, त्याला सजेशन देणे हे आपलं काम आहे. त्याच्या पाठीवर आणि डोक्यावर हात ठेवून चालणार आहे का? नाही चालणार आहे. मग त्याला सजेशन देणं हा आपला आधार आहे. एखादा माणूस आहे की आपल्या स्नेहालय आपला वेगवेगळा आपण प्रकल्प राबवतोय, एखादा स्नेहदारची एखादी मुलगी आहे, ठीक आहे, खूप घरच्यांपासून म्हणजे कंटाळलेली आहे, खूप तिला टॉर्चर केलं जाते, ती येते आपल्याकडे, आपण तिला काय सजेशन देऊन चालणार आहे का? नाही. तिच्याबरोबर बसून तुम्ही त्याच्यावर पाठीवर हात ठेवून तिला आधार देण्याचा, तुम्ही तिला जाणीव करून दिली त्याच्यापैकी की हां तुझी सेफ्टी आहे इकडे, तरच तिला म्हणजे ती बाहेर येऊ शकते त्या गोष्टीतून. वेळ सिच्युएशननुसार वेगवेगळी व्याख्या आहे आणि त्या व्याख्येनुसार आपल्याला वावरावं लागेल समाजाबरोबर, असं मला वाटतं.
3: नक्की सर. तर आपल्या असं अनमप्रेम मध्ये एखादा आहे का व्यक्ती की तो असं स्वतःला कुठेतरी कमी लेखतोय त्यामुळे तो पुढे जात नाहीये, तर तुम्ही त्यांना प्रोत्साहित कसे करतात? किंवा लहानपणापासून तुमच्यासोबत मित्र असतील ती त्यांना तुम्ही पुढे प्रेरित केले की आपण हे नाही हे करू शकतोय, तर असे काही आहेत का?
4: असे तर भरपूर आहेत मॅडम. आता 2005 सालापासून अनमप्रेम चालतोय, म्हणजे किती विद्यार्थी आले असेल आणि गेले असेल मॅडम. भरपूर लोक आहेत की असे येतात आमच्याकडे सर की आता समजा ऍडमिशनचे वर्ष सुरू आहेत, तर आता ऍडमिशन समजा फुल झालेत, तर तरी ते वैयक्तिक कॉल करतात की सर असं आहे, गरज आहे, हे आहे, ते आहे. ठीक आहे, असं तुला जर वाटतंय की आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतोय तर नक्कीच आम्ही तुझ्यासाठी करू. आणि लहानपणापासून ऑलरेडी आपल्याकडे शाळा वगैरे आहेत तर त्यांना लहानपणात त्यांना मोटिवेट करण्याची गरज पडत नाही, त्यांच्या पालकांना मोटिवेट करायची गरज पडते जे ते लहान असताना, कारण की त्यांना काहीच कळत नाही मॅडम मुलांना. त्यांना आपण जिथे लहान पोरं म्हणजे मुलं म्हणजे कोरी पानं असतात ते. हां, तुम्ही जसं पेन फिरवणार तसं पानावर रेषा उभारतील, लाईन उभारतील, बरोबर आहे. तसं लहान पोरं असतात मॅडम, तुम्ही ज्या दिशेला तुम्ही घेऊन जाणार तसंच ते घडणार. त्याच्यामुळे त्यांच्या पालकांना सांगावं लागतं की बघा तुम्ही हे असं करा तसं करा इकडे करा. हां, आणि नंतर ते मोठे झाले की आत्मनिर्भर होतात ते, स्वावलंबी होतात ते. हां, ते स्वनिर्णय होतात, स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात ते. हां, तर त्यांना तेव्हाही आम्ही सांगतो की तुम्ही बघा या संस्थेशी, किंवा असं आम्ही म्हणत नाही की आयुष्यभर तुम्ही संस्थेमध्येच काढा, परंतु तुम्ही जर एक तुम्ही जसा घडला आणि असं समजून की तुमच्यासारख्या लोकांना तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे तर तुम्ही काही करू शकला तर नेहमीच करा. इथून बाहेर गेला तरी त्यांच्यासाठी का होईना, एक रुपयाचा का होईना, त्यांना एखाद्या लहान मुलाला चॉकलेट का होईना, त्या चॉकलेट

0: जातो एकटा, ठीक आहे, ट्रेनमध्ये जातो, इकडे तिकडे जातो. एकदा मला एक माणूस भेटला, तो 2 दिवसापासून भटकतोय, त्याला एक ॲड्रेस हवा आहे, तर काय तो सापडे ना. 2 दिवसापासून तो भटकतोय, कधी ह्या ट्रेनमधून उतरतोय, त्या ट्रेनमध्ये चढतोय, आणि त्याला एवढी भूक लागलेली, आणि त्याच्याकडे तिची फॅमिली घरी, त्याला काहीतरी कामांसाठी बहुतेक कॉल आला होता, तो कामांसाठी तो कंपनीचा ॲड्रेस शोधत होता, आणि त्याला सापडतच नव्हता. बहुतेक काय फ्रॉड झाला असेल काय माहीत नाही, एवढं विचारलं नाही मी, पण चेहऱ्यावरून तर तसंच वाटत होता. तर त्याची फॅमिली वगैरे पण म्हणे मी आता घरी चाललोय, खूप म्हणजे मी बोलू ना त्याच्याशी, असं वाटलं की नाही आपण काहीच नाही आहे खरं आयुष्यात, काहीच नाही आपण, 0 आपण, 0 आपण त्यांच्यासमोर. तर तो म्हणजे असा म्हणजे एवढा ताणलेला, काहीच नाही त्याच्याकडे, काहीच नाही, एवढे पैसे होते सगळं त्यांनी तिकीटमध्ये लावलं, सगळं लावलं, काहीच नाही त्याच्याकडे. म्हणलं यार मग असं सांगेल नाही, पण एक अनुभव तुम्ही विचारला, समाजाला जाणीव करून देत नाही, पण ते एक प्रसंग म्हणून, एक मोटिवेशन म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे, आणि लोकांसाठी सांगतोय की मग तेव्हा पण मी जॉबवर होतो आणि माझ्याकडे काही खिशात होते 300-400 रुपये. मला जाऊ दे, आपणही आपल्याला भूक लागली तर आपण काय ना काहीतरी घेतोय, खातोय, मग तोही समाजाचा भाग आहे, त्याने का नाही खाल्ला पाहिजे यार, हे गरजेचंच आहे का, त्याच्याकडे असेल तरच तो खाईल, नाही ना. जरा मस्तपैकी 100 रुपयाचा मस्तपैकी वडापाव वगैरे घेऊन दिला, त्याच्या घरी पण चिची मेसेस आणि मुले वगैरे होते, मला जाव थोडं म्हणजे आपल्याला समाधान वाटतं मॅडम ते. तर असं कधीच नाही समजलं, अरे मला दिसत नाही, मला चालता येत नाही, यांनी आपलीच मदत केली पाहिजे, आपण त्यांची कशा काय करू, असा कधीच विचार नाही केला पाहिजे. जसं करता येईल, समाजात जसं देता येईल तसं दिला पाहिजे, कारण की आपण समाजाकडून नेहमी घेत असतो. मला सांगा, आपण पाणी पितोय, आपल्याकडून काय जातोय का मॅडम, काय जात नाही. मी तुम्हाला मॅडम मला एक ग्लास पाणी द्या, माझा काय गेला का, काय सांगा, तुम्ही दिला, म्हणजे मी समाजाकडून घेतलंय, नेहमी घेतोय मी. मी माझी वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वॉशरूमला जातोय, मला काही त्याच्याबद्दल मोबदला द्यावा लागतोय का, काहीच नाही. मग आपण काही एवढं करू शकत नाही का समाजासाठी,
1: करू शकतोय नक्की सर, खूप प्रेरणादायी आहे असं. जसं की तुम्ही प्रसंग म्हणताय, एखाद्या आता व्यक्तींना दिसतंय, सपोज सर्वांना दिसतंय की हा ह्या ह्या घटनेत किंवा ह्या ह्या परिस्थितीमध्ये आहे, तरी पण काही लोक जात नाहीयेत. तर एक तुमच्याकडून जी काही प्रेरणा आता आपल्या नगरचे श्रोते ऐकते, ते नक्कीच ते इतरांना मदत करतील, जेणेकरून एक आपण म्हणतोय की आपण ह्या व्यक्तीला नाही केली पाहिजे मदत, किंवा यांनीच आपल्याकडून घेतलं पाहिजे, तर हे न करता आपण सर्व इतरांना हेल्प केली पाहिजे, हे नक्कीच आहे सर. तर आपलं स्नेहालय संचलित अनमप्रेम प्रकल्प हा नेमकं कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला असेल तुम्हाला असं वाटतंय?
0: अनमप्रेम हा एक स्नेहालयाचाच प्रकल्प आहे मॅडम, पहिली गोष्ट. याच्यामुळे ऑलमोस्ट जो स्नेहालयाचा उद्देश आहे तोच अनमप्रेमचा उद्देश आहे, की जे गरजू लोक आहेत, ठीक आहे, ज्यांना असं समाजात कमी लेखण्यात येतं त्यांना समान दर्जा मिळवून देणं हा आमचा प्राथमिक उद्देश आहे, ठीक आहे. उदाहरणार्थ एखाद्याला चालता येत नाही, ठीक आहे, मग ते कुठे गेली की ते म्हणतात अरे यार हे काय हे याला चालता येत नाही, हा अपंग आहे, याला एखादं दिसत नाही, या अंध आहे, आंधळ कुठे चाललं आहे, ही बेसिक गोष्ट आहे मॅडम. आणि मी स्वतः अनुभवलं आहे बरं का. हा, मी एकदा प्रसंग जर सांगायचं झालं तर नगरहून मी पुण्याला जात होतो आणि पुण्यात मी उतरलो आणि प्लॅटफॉर्म 6 कडेने मी जात होतो बाहेर 6 साईडने मला जायचं होतं लोहेगाव साईडला. तर 2-3 लेडीज होत्या तिकडे आणि मागे ते उभं राहून म्हणते की हे आंधळं कसं बिंदास चाललंय. हा, मग मी त्यांना प्रत्युत्तर करण्यापेक्षा फक्त मी त्यांच्याकडे चेहरा करून बघितलं बस. सो त्यांच्याकडे फक्त मी चेहरा करून बघितला आणि त्यांच्या लक्षात आलं की नाही काहीतरी चुकलो.
1: अच्छा.
0: आणि मग मी पुढे गेलो आणि मी पुढे गेल्याच्या नंतर मी स्वतः अनुभवलं की ते म्हणजे आले माझ्याकडे, म्हणजे सर तुम्हाला कुठे जायचं आहे, म्हणलं नाही मी रिक्षा करायचं, मला मी ऑनलाईन बुक करतो उबरवरून, रिक्षा येईल मी निघून जाईन, ऑटो बुक करतो ऑनलाईन. म्हणे नाही सर कुठे सोडायचं असेल आम्हाला सांगा, मी सोडवू शकतोय तुम्हाला. म्हणा नाही नाही थँक्यू थँक्यू. म्हणजे कुठेतरी प्रत्येकाला उत्तर देणे हे गरजेचंच नाही सर. हा, उत्तर म्हणजे प्रत्युत्तर देऊन काम नाही सर. असं म्हणतात ना, जिथे शिव्याशिवाय काम चालू शकतो ना तिकडे कशाला ते गोष्टी वापरायची, है ना. एक मला एक कॉमेडी एक जोक म्हणून आठवला मला की एक म्हणतो की अरे बिन शिव्याचं पण काम चालू शकतो, म्हणे कसं. म्हणे एक ट्रेनमध्ये एक सीटवर बसला होता, म्हणे माझ्या सीटवर एक पॅसेंजर बसला होता आणि त्याला मला उठवायचा होता, ठीक आहे. मी गेलो, सर खूप छान आहे, तुम्ही किती मस्त दिसता, तसं तसं हे.

0: बर सगळं ठीक आहे. बरं सर, तुमच्या पापांचं नाव काय? म्हणे कांतीलाल. म्हणे वा वा, किती छान नाव आहे कांतीलाल, खूप छान. म्हणे सर तुमचं नाव काय? म्हणे शांतीलाल. हो म्हणे खूप खूप, तुम्ही खूप शांत आहे सर, म्हणून तुमचं नाव तुमचं खूप चांगलं आहे. पण सर एक सांगू का? म्हणे काय? म्हणे हे सीट तुमच्या कांतीलालचा नाही आहे. तर समजलं. आणि आपण बेसिकली असा समज आपण म्हणतो ए तुझ्या बापाचा नाही आहे. त्याने त्याचं बापाचं नाही म्हणतात, त्याने सरळ दाखवले तुझ्या कांतीलालचं नाही आहे. हे असतं की तर असं नाही की असंच केला पाहिजे, परंतु जर शांत स्वभावाने जर काही चांगलं घडत असेल तर ते गोष्टी शांततेनेच केल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे. समजा जर मी तिकडे त्यांच्याकडे फक्त न बघता मी त्यांना जाय उत्तर दिलं असतं तर पहिला गुन्हा माझ्यावर झाला असता, कलम झाला असता की मी लेडीज लोकांशी डिबेट केलाय, बरोबर. अशा वेळेस इंडियन लॉ माझ्यावर फायर झाला असता, बरोबर आहे. दुसरी गोष्ट की चूक माझी झाली असती की त्यांनी जर मला काही वाईट म्हणलंय तर मी वाईट आहे का खरं, हे मी विचार केला पाहिजे. लोक मला जर सायको म्हणताय तर मी खरं सायको आहे का, हे मी माझं ठरवणं आहे. लोकांनी का ठरवलं पाहिजे मी कोण आहे, बरोबर. म्हणजे मी त्यांना उत्तर दिलेलं आहे याचा अर्थ मी असं समजतो की ते मला ठरवतायत की मी कोण आहे. माझी चाबी त्यांच्या हातात दिलंय मी, बरोबर आहे. तिसरी गोष्ट की जर समजा मी काय म्हणलं असतो तर अजून डिबेट झाला असता, वाद वाढला असता, बरोबर. चौथी गोष्ट की नंतर जे माझ्याकडे आले ते प्रेमाने आले सुद्धा नसते. पाचवी गोष्ट की ज्यांना जे म्हणजे जाणीव झाली की आपण काय ते चुकीचं केलेलं आहे त्याची जाणीव झाली नसती, बरोबर आहे. पाच सहावी गोष्ट की आपण आपला नजर पडलो असतो, बरोबर आहे की नाही यार, त्यांनी म्हणलं तर आपण कशाला म्हणायला पाहिजे होतं, आपण आपल्याच नजर. भरपूर गोष्टी.
1: नक्की सर, तुम्ही समाजामध्ये वावरत आहात, एक आपण अंध म्हणून स्वतःला कधी कमी न लेखता, बरोबरीने कसं काम करता येईल त्याकडे तुम्ही जास्त लक्ष देतात आणि एक पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे तुमच्यात, हे पाहून खूप छान वाटलं. अमित सर, आज तुम्ही आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, अनाम प्रेम प्रकल्पाविषयी महत्वाची माहिती दिली आणि तुमच्या जीवन प्रवासातून जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा सुंदर संदेशही दिलात. तुमच्यासारख्या व्यक्ती खरंच अनेकांसाठी प्रेरणास्थान असतात. अनाम प्रेम हा प्रकल्प केवळ सेवा देणारा नाही तर प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देणारा आहे. अशा या समाजभिमुख कार्यासाठी स्नेहालय संस्था आणि संपूर्ण अनाम प्रेम परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा. श्रोते हो, अमित सर यांच्या जीवन प्रवासातून नक्कीच आपल्यालाही जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तींसोबत आणि समाज घडणाऱ्या अशा सकारात्मक कार्यांच्या नव्या गोष्टींसह. तोपर्यंत निरोगी रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: या एपिसोडमध्ये माझे गुरुजी पंडित विनायकराव थोरात यांना रामकृष्णबुवा पर्वतकरांनी दिलेल्या काही बंदिशी, म्हणजे ज्याच्यामध्ये 2-3 चक्रदार आहेत जास्त, म्हणजे हे संक्षिप्त अर्थात, आणि त्यानंतर 1-2 गती आहेत, त्या गती मी आणि प्रथमेश आपल्यासमोर सादर करणार आहोत. तर सुरुवातीला एक जी गत आहे त्या गतीमध्ये, म्हणजे 8 लयीतली गत आहे, ती एकपट आणि दुप्पट या पद्धतीने वाजवली जाते.

किती सुंदर गाते बघा.

ಗದ್ದಿ ಗಣಿತ ತಿರ್ಗಡ್ತಾ ಕ್ರಾಂಗೆ ಅಂತದ ಆ ಚಕ್ರದ

बघायच्या जुन्या तबल्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल हा जो तक आहे हा तक अशा पद्धतीने वाजतो. त्याची मेहनत करण्यासाठी एक रेला त्यांनी

हा आता बघा हे तकट झाड झाडचं काम जे तबला वाजवत असतील त्यांना नक्की कळेल अतिशय ताकदीचं काम आहे. तर हा जो तक येतो तो पक्का करण्यासाठी त्यांनी ही गोष्ट दिली होती. आता सर्वात शेवटी मी त्यांनी दिलेली एक मिश्र जातीतली गत वाजवणार आहे आणि त्याला एक जोड म्हणून मी एक जी गत तयार केली आहे ती वाजवून मी ही श्रद्धांजली स्वरूप जे दोन एपिसोड केले त्याची समाप्ती करेन. धा धेन धेन धा धेन धेन धा.

ಕಡದ

0: गुरुजी पंडित विनायकराव थोरात यांच्या समर्पित जीवनाविषयी माझे काही शब्द. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. स्वभाव निर्मळ मुद्रा प्रेमळ, स्वभाव निर्मळ मुद्रा प्रेमळ, नितळ भाव अन वाचा कोमळ, तरल नाद अन करुणेचे जळ, तरल नाद अन करुणेचे जळ, सूर ताल लय सत्वाचे बळ, आनंदाचे निधान केवळ, आनंदाचे निधान केवळ, उजळून गेले संगीत सकळ, उजळून गेले संगीत सकळ, सहजची आले निर्वाण जवळ, सहजची आले निर्वाण जवळ, मैफल झाली सारी निश्चळ, अन रसिक मृत्यूचे नयन सजल, अन रसिक मृत्यूचे नयन सजल, सुरेल जीवन तृप्त अन सफळ, सुरेल जीवन तृप्त अन सफळ. आणि आता 5 वर्षांनंतर, तुम्ही नाही या जगी जरी, तुम्ही नाही या जगी जरी, मूर्ती वसली मन गाभारी, तुम्ही नाही या जगी जरी, मूर्ती वसली मन गाभारी, तुमची मूर्ती आहेच मन गाभारी, तुमची मूर्ती आहेच मन गाभारी.
1: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडी निवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

नमस्कार श्रोते मित्र हो, थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये मी आर जे आदी आपलं अगदी मनापासून स्वागत करतोय. श्रोते मित्र हो, आज आहे बुधवार आणि आजचा आपला सेगमेंट असतो लोक परंपरा. तर आज या शो मध्ये आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपटातले ॲटम सॉंग्स, म्हणजे अतिथी गीतं किंवा ज्याला विशेष गीतं देखील म्हटलं जातात. तर मित्रांनो, साधारण 1950 नंतर चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे गीतं समाविष्ट केली जायची. एखादं विशेष गीत समाविष्ट केलं जायचं, त्याचे पडद्यावरचे कलाकार वेगळे असायचे आणि कथानकात असलेले कलाकार वेगळे असायचे आणि एखाद्या वेळेस दोन्हीही कलाकार एकच पण असायचे. त्या काळी कॅबरे डान्स, डिस्को डान्स, पॉप नृत्य अशा पाश्चिमात्य नृत्यशैलीत हे गीतं चित्रित व्हायचे.

अशा गीतासाठी कलाकार देखील वेगळे असायचे. त्या काळी हेलन, अरुणा इराणी, बिंदू, परवीन बॉबी अशा नायिका ॲटम सॉंगमध्ये असायच्या. हे ॲटम सॉंग नसून ॲटम बॉम्बसारखं काम करायचे. या गाण्यामुळं प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहाकडं खेचला जायचा, कारण या गाण्यात सर्वच अतिशय आकर्षक असायचं. नायिका, संगीत, वेशभूषा, केशभूषा, चित्रीकरणाचा स्पॉट म्हणजे चित्रीकरणाचं स्थळ इत्यादी इत्यादी. 1951 साली प्रदर्शित अल्बेला या चित्रपटात तर भगवान दादा या नायकानं एक ॲटम सॉंग केलं होतं. त्यातला त्याचा डान्स देखील खूप लोकप्रिय झाला. अगदी आज देखील ते गीत ऐकलं जातं, पाहिलं जातं आणि तो भगवान दादाचा डान्स स्पेशल डान्स म्हणून ओळखला जातो. तेव्हा आपण देखील आता ऐकूया ते गीत ज्याचे गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण, संगीतकार आहेत रामचंद्र चितळकर, अर्थात जे सी रामचंद्र म्हणून ओळखले जायचे, आणि गायक होते लता मंगेशकर आणि सी रामचंद्र. आणि गीत होतं बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे. चला ऐकूया.

वेलकम बॅक. ॲटम सॉंग्स हे पूर्वीच्या काळी कथानक आणि प्रसंगाला अनुरूप असायचे. आता मात्र थोडेसे ते वेगळे असतात. तर त्या काळी असे सॉन्ग यासाठी कथा लेखक, पटकथा लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, कलाकार देखील विशेष मेहनत घ्यायचे. गीत उगीच चित्रपटात घुसवलं असं कधीही वाटत नव्हतं. आता आपण ऐकणार आहोत 1958 साली प्रदर्शित हावडा ब्रिज या चित्रपटातलं गीत. कमर जलालाबादी यांचं गीत, संगीतबद्ध केलंय ओ पी नय्यर यांनी. आशा भोसले यांच्या मधुर आवाजातलं हे गीत चित्रित झालंय त्या काळच्या प्रसिद्ध नायिका मधुबाला यांच्यावर, आणि त्यांच्यासमवेत पडद्यावर होते त्या काळचे सुपरस्टार अशोक कुमार आणि सहकारी.

वेलकम बॅक श्रोते मित्र हो, ॲटम सॉन्ग हे चित्रपटात जर निरसता येत असेल तर तिथं आपला मूड फ्रेश करतात, कथानकात आलेली मरगळ दूर करतात, नर्तक नर्तिका यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांचा भाव देखील वाढवतात, ज्यामुळे कलाकार, गायक, संगीतकार, वेशभूषाकार, केशभूषाकार, मेकअप मॅन अशा सर्वच प्रकारच्या कलाकारांच्या कलांना इथं वाव मिळतो. ॲटम सॉंग्स हे पूर्वी ॲटम सॉंग म्हणून गणले जात नव्हते, तर त्यांना पूर्वी पार्टी सॉंग किंवा स्पेशल सॉंग असं म्हटलं जायचं. आता आपण ऐकणार आहोत असंच एक पार्टी सॉंग जे 1965 साली प्रदर्शित गुमनाम या हॉरर चित्रपटातलं आहे. हो

हे ग हे गीत या चित्रपटातलं उत्कृष्ट गीत होतं आणि त्याच चित्रपटामध्ये एक असं पार्टी सॉंग होतं, ऍटम सॉंग होतं, त्यात आपण ऐकणार आहोत, ज्याचे गीतकार आहेत शैलेंद्र, संगीत नियोजक आहेत शंकर जयकिशन, गायक आहेत मोहम्मद रफी आणि पडद्यावरील कलाकार आहेत नंदा मदनपुरी आणि एक मराठी कलाकार देखील आहेत बरं का. खूप विनोदी शैलीमध्ये त्यांनी या गाण्यामध्ये अभिनय केलेला आहे. त्यांचं नाव आहे धुमाळ. ऐकूया गुमनाम चित्रपटातलं हे गीत.

म्युझिकल ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ॲटम सॉन्ग ही संकल्पना हळूहळू बदलत गेली. चित्रपटामध्ये लग्नाची पार्टी, साखरपुडा, बर्थडे, विजयाची किंवा कामगिरी फत्ते झाल्याची पार्टी अशा विविध प्रसंगी ॲटम सॉन्ग असायचे. आता आपण जे गीत ऐकणार आहोत ते आहे 1968 साली प्रदर्शित किस्मत या चित्रपटातलं. त्या काळचे प्रसिद्ध अभिनेते विश्वजीत आणि बबीता हे मुख्य कलाकार असलेल्या या चित्रपटाचे गीतं लिहिली होती SH बिहार यांनी आणि संगीतबद्ध केली होती OP नय्यर यांनी. या गीतामध्ये बबीता यांनी अत्यंत उत्कृष्ट अभिनयासोबत नृत्य देखील केले. प्रसंगाला अनुरूप, कथानकाला अनुरूप आणि ते चेहऱ्यावरचे भाव देखील उत्कृष्ट होते. तेव्हा आता ऐकूया किस्मत या चित्रपटातलं हे गीत. आओ हुजूर तुमको, हा मला नाही उचकी लागली, त्याच्यामध्ये उचकी आहे अशी, ऐकूया.

वेलकम बॅक. तर आपण ऍटम सॉन्ग याबद्दल काही इंटरेस्टिंग माहिती देखील ऐकत आहोत आणि त्यासोबत अशा गीतांचा आनंद देखील घेत आहोत. श्रवणाचा आनंद, श्रवणानंद. आता आपण जे गीत ऐकणार आहोत ते आहे 1969 साली प्रदर्शित इंतकाम या चित्रपटातलं. चित्रपटात मुख्य भूमिका होत्या संजय खान, साधना, अशोक कुमार, हेलन, रहमान आणि जीवन या कलाकारांच्या. हे गीत देखील एक पार्टी सॉन्ग टाईपच आहे बरं का. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायिका लता मंगेशकर आणि पडद्यावरचे कलाकार आहेत हेलन आणि इतर सहकलाकार.

वेलकम बैक मित्रांनो. आधुनिक ॲटम सॉन्ग हे हिंदीसह सर्वच भाषेच्या चित्रपटात आता वापरले जातात, अगदी आपल्या मराठीमध्ये सुद्धा. कारण ॲटम सॉन्ग म्हणजे नेमकं काय आहे, थोडंसं आधुनिक भाषेत जर सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य कथेचा भाग नसलेले, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आणि विशेष नृत्यासह सादर केलेले आकर्षक गाणे म्हणजे ॲटम सॉन्ग. वेगवान आणि आकर्षक नृत्य रचना हे या गाण्याचं मुख्य अंग असतं. गाण्याचे शब्द हे बोलीभाषेतले, ग्रामीण भाषेतले किंवा थेट भुरळ पाडणारे असतात. आता आपल्या मराठी जत्रा नावाच्या चित्रपटातलं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली हे गीत तर तुम्हाला माहीतच असेल, हे देखील ॲटम सॉन्गच आहे. अच्छा ठीक आहे, आता आपण आनंदच घेऊया या मराठी ॲटम सॉन्गचा, ज्याचे गीतकार आहेत जितेंद्र जोशी, संगीतबद्ध केले अजय अतुल या जोडीनं, गायक आहेत वैशाली सावंत, आनंद शिंदे आणि सहकारी. आणि पडद्यावर हे धमाल गीत चित्रित झाले क्रांती रेडकर, भरत जाधव आणि सहकलाकारांवर. चला ऐकूया.

0: लागली आग कोंबडी कोंबडी कोंबडी कोंबडी आग लागली
1: आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली
0: आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली
2: म्युझिकल ब्रेक नंतर वेलकम. तर मित्रांनो, आज आपण ऍटम सॉंगचा आनंद घेत आहोत. तर त्या काळी म्हणजे साधारण 50-60-70 दशकामध्ये हेलन या अभिनेत्रीला अशा प्रकारचे गीतं खूप मिळायचे, त्याचं मानधन देखील भरपूर मिळायचं. 1950 ते 1980 काळात बरेचसे पार्टी सॉंग ऍटम सॉंग हे हेलन या अभिनेत्रीवरच चित्रित झालेले आहेत. आता आपण ऐकणार आहोत 1971 साली प्रदर्शित कारवां या म्युझिकल सुपरहिट चित्रपटातलं गीत, जे लिहिलं आहे मजरू सुलतानपूर यांनी आणि संगीतबद्ध केले प्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन म्हणजेच राहुल देव बर्मन यांनी, गायला आहे आशा भोसले आणि स्वतः आर डी बर्मन यांनी. आणि अतिशय मनमोहक गीत, संगीत आणि नृत्य हे या गीताचं वैशिष्ट्य. आता हेलन यांची अदाकारी तर खूपच उत्कृष्ट होती. आता ऐकूया कारवां चित्रपटातलं हे गीत.

वेलकम बैक मित्रांनो, आपण ऐकत आहात ॲटम सॉन्ग विशेष गीत. आता आपण काला सोना या 1975 साली प्रदर्शित चित्रपटातलं मजरू सुलतानपूर यांचं गीत ऐकणार आहोत. संगीत दिलंय आर डी बर्मन यांनी. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि सहकारी. बरेचसे ॲटम सॉन्ग हे आशा भोसले यांनी गायलेले आहेत हे देखील आपल्या लक्षात आलं असेल. त्यांच्या आवाजातच इतकी मादकता होती, मधुरता होती की लोक दिवाने व्हायचे. त्यांची गायनाची शैली ही देखील उत्कृष्ट होती. त्यामुळं अशा प्रकारच्या गीत गायनासाठी संगीतकार आशा भोसले यांनाच प्राधान्य द्यायचे. संगीतकार राहुल देव बर्मन यांनी दिलेलं हे संगीत हिंदी चित्रपट संगीतात अशा प्रकारच्या गीतांचा नवीन ट्रेंड हा आर डी बर्मन यांनीच आणला. त्यांच्या संगीतामध्ये देखील वेगळेपण असायचं. पारंपरिक वाद्यांसह ते विदेशी वाद्यांचा देखील वापर करायचेच, पण काही वेळा तर चमचा, काचेचे ग्लास, काचेच्या बाटल्या, कंगवा, खोके अशा वेगवेगळ्या वस्तूंमधून ते संगीत निर्माण करायचे आणि ते संगीत या गीतांमध्ये वापरायचे. तेव्हा आता ऐकूया काला सोना या चित्रपटातलं धमाकेदार गीत आणि या गीताबरोबरच थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमधून मी आर जे आदी आपला निरोप घेतोय. आपण ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: शुभ संध्याकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत, पण ना दिवसभरामध्ये खूप काही काही घडतं आणि तेच घडलेलं जे आहे ना त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी तर आपण विसरून गेलोय केव्हाच, मीही तुम्हीही, पण वाईट गोष्टी अजूनही मनामध्ये अशा खूप जास्त भिणत आहेत आणि त्याचबरोबर ना ओव्हर थिंकिंग आपली चालू झालेली। अरे यार असं नव्हतं व्हायला पाहिजे, अरे यार आता काय होईल, अगं एवढे प्रश्न आता ओव्हर थिंकिंग आणि हे सगळं चालू आहे, तर ते सगळं काढून टाकायचं आणि ते सगळं काढण्यासाठीच आपण आपल्या शो मध्ये ऐकत असतो एक मोटिवेशनल शायरी, क्योंकि मोटिवेशन तो बनता है ना बॉस। चला तर ऐकूया आजची शायरी। जिनके इरादे फोलाद होते है, जिनके इरादे फोलाद होते है, वो राह के पत्थर भी मोम बना देते है। जिसे खुद पर हो यकीन वो किस्मत को भी बदल देते हैं, जिसे खुद पर हो यकीन वो किस्मत को भी बदल देते हैं। त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, आपण काहीही करू शकतो। जेव्हा आत्मविश्वास असेल आणि जिद्द असेल तेव्हा आपण सगळ्या गोष्टी, सगळे प्रॉब्लेम्स हे नीट करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आर्ज कोमल।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं संध्याकाळचे 4:18 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कुमार आहे तुमच्या सोबत. कारण मारायच्यात तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा, शेअर करायच्यात माझ्या खूप साऱ्या गोष्टी, ऐकून घ्यायच्यात तुमच्या सगळ्या गोष्टी, फील करायच्यात ही सगळी गाणी. असा हा संध्याकाळचा शो आहे. आणि मंडळी, फील वरून लक्षात आलं बरं का आपल्याला, आता पावसा पुन्हा फील होणार आहे. श्रावण महिना चालू आहे आणि पाऊस येणार नाही असं काही होईल का? नाही. तर श्रावण महिन्यात पाऊस येतो आणि श्रावण जसं चालू झाला तेव्हा देखील आपल्या अहिल्यानगरमध्ये आणि इतरही जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. तसंच मंडळी, भारतीय हवामान विभागानं उद्या म्हणजेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला उद्या म्हणजे 20 तारखेला वादळी वाऱ्यासोबत पावसाचा अंदाज व्यक्त केलाय आणि त्यामुळे प्रशासनानं जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर केलेला आहे. त्यामुळे तुमची स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या आणि उद्या पावसाचा आनंद देखील घ्या. पण बऱ्याचदा असं होतं की पावसाचा आनंद घ्यायचा कसा, फक्त पावसात भिजून आनंद घ्यायचा का? तर नाही, घरात बसल्या बसल्या देखील स्वतःशी गप्पा मारत छान छान गाणी एन्जॉय करत आणि या पावसासोबत चहाचा आनंद घेत तुम्ही हा पावसाळा, हा पाऊस एन्जॉय करू शकताय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत्या हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सांज रंग या शो मध्ये कोमल आहे तुमच्या सोबत आणि संध्याकाळचे 4:29 झालेत. मस्त अशी गाणी सोबत आहेत, खूप साऱ्या गप्पा आहेत आणि खूप साऱ्या आठवणी देखील सोबत आहेत. कारण खूप गोष्टी अशा असतात ज्या मागे राहून जातात पण आठवणी सोबत नेहमीच असतात. तशाच माझ्या आठवणी आहेत, तुमच्या देखील आठवणी आहेत. आज मला माझ्या शाळेतले दिवस फार आठवतात. म्हणजे किती मजा होती ना ती. आज काय झालं, मी ऑफिसला येत असताना एक काही कारणामुळे मला कॉलेजला जावं लागलं आणि कॉलेजच्या शेजारीच शाळा आहे आणि त्या शाळेत विद्यार्थी दिसत होते, प्रार्थना चालू होती. सो मला माझ्या शाळेचे दिवस आठवले आणि ते खरंच खूप सुंदर शांत दिवस होते. आणि तेव्हा काही फरक पडत नव्हता आपल्याला की समाजामध्ये काय चाललंय, कुठे काय चाललंय. आपण आपलं खेळ, आपला अभ्यास, आपली शाळा, आपले शिक्षक, आपले आई वडील, आपली फॅमिली, आपले फ्रेंड्स एवढंच मर्यादित होतं. आणि खरंच ते जग खूप सुंदर होतं, छोटं होतं पण सुंदर होतं, मजा होती, मस्ती होती. पण आत्ता ना आपण, मी नाही म्हणणार की आत्ता काही बदललंय, आत्ताही तसंच आहे, पण आपण स्वतःहून बदलून घेतलंय. आपण स्वतःहून खूप बंधनं आपल्यावर लादलेले आहेत स्वतःवरच. आपण ठरवलंय की नाही नाही आता हे नाही करायचं, हे करायचंय, पण नाही, अजूनही तुम्ही तेच लहान जे होतात तेच आहात असा विचार करून जर चाललात ना खूप मजा येईल. मजा करा, मस्ती करा आणि खरं म्हणजे या सगळ्यांचा आनंद घेत राहा. आणि मंडळी तुम्हाला माहितीये का, खरं म्हणजे जर असा विचार केला की समोर येते महागाई, म्हणजे अनेक गोष्टी समोर येत असतात आणि तसंच पुन्हा एकदा आता महागाईनं एक पुन्हा एकदा कंबरडं मोडलेलं आहे. आणि आता महावितरण जे आहे त्यांनी देखील ग्राहकांना पुन्हा एकदा विजेचा मोठा शॉक दिलाय. जुलै महिन्याच्या वीज वापरासाठी इंधन समायोजन शुल्क म्हणजेच FAC लागू करण्यात आलं असून घरगुती वापरापासून ते व्यापारी उद्योग आणि EV चार्जिंग पर्यंत सर्वच दर वाढले आहेत. आणि मध्यवर्गीय कुटुंबांच्या बिलात थेट 150 म्हणजे 150 ते 300 रुपयांची भर पडणार आहे. तर मंडळी अशा प्रकारे एकीकडे मी म्हणतीये की लहान होऊन जगलं पाहिजे, दुसरीकडून असे सगळ्या गोष्टी ऐकल्या की असं वाटतं अरे काय होणार, तर असं सगळं चालू आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा इंजॉय करा मस्त अशी गाणी विथ RJ कोमल.

0: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष.
1: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:46 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, खरं म्हणजे क्रिकेट हा आपला सगळ्यांचा जीवकी प्राणी वर्ग, म्हणजे जे मुलं आहेत ना त्यांना तर क्रिकेट हा खेळ सगळ्यात जास्त आवडतो. आपण जर सगळ्यांना विचारलं ना की तुम्हाला कोणता खेळ आवडतो किंवा तुम्हाला कोणता खेळ खेळायचा आहे, तर सगळ्यांचं उत्तर एकच असेल की आम्हाला क्रिकेट हा खेळ खूपच जास्त आवडतो. आणि त्यामुळे ना क्रिकेटची एक हाईप झालेली आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये काय चालू आहे किंवा आपली टीम इंडिया आहे ती काय करते हे सगळं ऐकण्यात सगळ्यांचीच उत्सुकता असते. आणि मंडई, सध्या ना गॉल कसोटीमध्ये भारतानं शानदार कामगिरी करत श्रीलंकेचा 165 रनांनी पराभव केलेला आहे. तर अशा प्रकारे भारतानं दणदणीत विजय मिळवलाय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त मस्त गाणी आहेत आपल्या सोबत, कारण गाणी एन्जॉय करायची असतात, गाणी फिलिंग्स असतात, कारण काही गाणी जी असतात ना ती हृदयात घर करतात. असंच हे गाणं आहे मैंने पूछा चांद असे, जे माझ्या हृदयामध्ये नेहमी असतं. आणि कधी कधी ना मला असं वाटतं की ही गाणी फक्त ऐकत राहावीत, जसं की मी तुम्हाला नेहमी म्हणते की ही गाणी माझ्यासाठीच बनलीत की काय असं मला वाटतं. आणि हे प्रत्येकालाच वाटत असेल जे स्वतःवर प्रेम करतं, आणि स्वतःवर प्रेम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर स्वतःवर प्रेम करत राहा. आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, फेब्रुवारी मार्च 2027 घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवस हे अर्ज आपण भरू शकतो. 31 ऑक्टोबरपर्यंत याची अर्ज भरण्याची तारीख असणार आहे, जी आजपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे 10वीची परीक्षा जे विद्यार्थी देणार आहेत त्यांची आता कसरत चालू झालेली आहे, अभ्यास चालू झालेला आहे. कारण बोर्ड एक्झाम म्हटलं की सगळे घाबरतात, आणि त्यामुळे 10वीचे मुलं खूप घाबरून जातात, कारण तशी एक हाईप बनवलेली असते. पण काही करू नका, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, अभ्यास करा, आणि स्वतःवरचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. काही नसतं, आपण बोर्ड म्हणून खूप घाबरतो, आपला आत्मविश्वास त्याचमुळे खचतो. पण जर तुम्ही छान अभ्यास कराल, तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाल, तर नक्कीच तुम्हाला हे पेपर छान जाणार आहेत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आत्तापासूनच अभ्यासाला लागा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगरमधीलच पॉलिटेक्निक कॉलेजचे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख बाळासाहेब कर्डिले सर आहेत आणि आज आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। तर सर, सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद मॅडम।
2: सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधला बालपणीचा काळ हा सुखाचा असतो आणि असं म्हणतात की ते दिवस पुन्हा पुन्हा यावेत असं आपल्याला वाटतं। तुमचं बालपण कुठे गेलं, तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं?
3: मला खरंच म्हणजे बालपणाच्या आठवणी खरंच सुखदच असतात। खरं तर माझं बालपण ग्रामीण भागामध्ये पूर्णतः व्यतीत झालेलं आहे। मी नगर शहराजवळच असलेलं हिंगणगाव या ठिकाणी माझं प्राथमिक एज्युकेशन मी पूर्ण केलं। प्राथमिक प्रायमरी एज्युकेशन माझं पूर्ण झालं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि त्यानंतर माझं हायस्कूलचं शिक्षणसुद्धा हिंगणगावच्या रे शिक्षण संस्थेचं जे काही हायस्कूल आहे त्या ठिकाणी मी माझं 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर 12वी मी नगरच्या रेसिडेन्शियल ज्युनियर हायस्कूल या ठिकाणी सायन्समधनं मी 1995 मी उत्तीर्ण झालो 12वी।
2: नक्कीच, गावाकडे तुमचं शिक्षण झालं, गावातले दिवस, शाळेचे दिवस आणि आजही शाळेतले शिक्षक स्मरणात आहेत का?
3: यस, नक्कीच। आमच्या शाळेतले बरेचसे शिक्षक आजही माझ्या टचमध्ये आहेत किंवा आम्ही त्यांच्या टचमध्ये आहोत आणि नक्कीच ते जे शाळेतले त्यावेळेचे जे काही शिक्षक असतील किंवा जे काही आजूबाजूचे आप्तेष्ट असतील किंवा नातेवाईक असतील यांचं खरंच त्या काळातलं जे काही प्रेम आहे ते खरंच नेहमी अजूनही त्या आठवणी डोळ्यासमोर तळतात।
2: ज्या काळामध्ये सर तुमची 10वी झाली त्या काळामध्ये 10वी नंतर आता पुढे काय करायचं हा प्रश्न समोर आला असेल आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये घरातून फारसं शिक्षणासंदर्भात पुढे काय करायचं हे ज्ञान देणारं कोणी नसावं किंवा नसायचं, तर हा निर्णय किंवा 10वी नंतर पुढे काय करायचं, कुठल्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे कसं ठरवलं?
3: घरची पार्श्वभूमी तशी ग्रामीणच होती आणि मार्गदर्शन करायला असं विशेष असं कोणी नव्हतं। मग म्हणजे त्यावेळेस डीएडला स्कोप होता पण डीएड आमच्या वेळेस 12वीला झालं नेमकं आणि मग काय करायचं हा समोर प्रश्न होता। तर त्या काळात ट्रेंड होता की सायन्सला जायचं, कारण की मी आमच्या शाळेतला माझा पहिला नंबर आलेला आमच्या राज्य शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये आणि मी हुशार विद्यार्थी होतो तसाही ओव्हरऑल आणि त्यामुळे मग सायन्सला ॲडमिशन घ्यायचं ठरलं आणि रेसिडेन्शियलला मी 11वी 12वी सायन्सला ॲडमिशन घेतलं।
2: सायन्स 11वी 12वी पूर्ण झाल्यानंतर डिग्रीसाठी तुम्ही मग बीएससी केलं?
3: नाही, मी खरं तर माझ्या घरी वाटत होतं की आणि कारण की घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती परंतु घरच्यांना वाटत होतं की कारण की मला 12वीलाही चांगले मार्क होते आणि त्यावेळेस PCM आणि PCB असे दोन ग्रुप असायचे तर त्या ठिकाणी ओव्हरऑल जर पाहिलं तर मला चांगले मार्क्स होते, जवळपास 90 आसपास मला मार्क्स होते दोन्ही ग्रुपला आणि 80% होते 12th मला। तर ह्या 80%मध्ये माझं इझिली गव्हर्नमेंट डीएड कॉलेजला नंबर लागत होता, नगरमध्ये नंबर लागू शकत होता परंतु नाही, मला एवढे चांगले मार्क्स मिळाले तर मग मी इंजिनिअरिंगला जाईल असा मी त्यावेळेस हट्ट केला आणि खरं तर या ठिकाणी माझे आईवडील असतील, माझे काही नातेवाईक असतील यांनी खरंच त्या काळात मला मुलाची साथ दिली, त्याच्यामुळे माझं जे काही अभियांत्रिकीचं शिक्षण आहे ते मी पूर्ण करू शकलो।
2: शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्यांसमोर सुद्धा हा प्रश्न असतो की नोकरी किंवा आर्थिक जो काही हातभार आहे तो घरामध्ये लावावा यासाठी, तर त्यासाठी तुमचे पुढचे प्रयत्न कसे सुरू झाले?
3: इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकरी करणं गरजेचं होतं कारण की घरची आर्थिक परिस्थिती पाहता नोकरी करणं एक गरजेचाच भाग होता। मग त्यामुळे पुढं एज्युकेशन घ्यावं हे मनातही नव्हतं त्यावेळेस। मग त्यावेळेस नोकरीच्या सर्चिंगसाठी धडपड चालू होती आणि सुदैवाने त्या काळामध्ये मला पॉलिटेक्निकमधनं एका खाजगी पॉलिटेक्निकमधनं मला लेक्चररची नोकरी मिळाली आणि ती नोकरी करत असतानाच मला हायर एज्युकेशन घेण्याची पण संधी मिळाली आणि मी माझं मास्टर्स जे आहे मास्टर्स इन इंजिनिअरिंग ही गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या नामवंत संस्थेतनं मला 1999 पण 2000 मला ॲडमिशन मिळालं, प्रवेश मिळाला आणि मी 2002 माझं जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते सीयुपी सारख्या नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी पूर्ण करू शकलो.
2: नोकरी आणि शिक्षण सुद्धा, तुमचं जे हायर एज्युकेशन होतं ते सुद्धा पूर्ण झालं. नोकरीच्या काळामध्ये येणारे अनुभव कसे होते, जे तुमच्या आयुष्यामध्ये बदल करणारे होते का?
3: सुरुवातीला तर नोकरी करताना चांगले अनुभव सोबत होते. नेहमी आपण चांगल्या आठवणी सोबत घेऊन चालावं अशा मताचा मी आहे. नक्कीच त्या ठिकाणी मला चांगली संधी, सुरुवातीला मी डिप्लोमाला डिप्लोमाला मी जॉब करत होतो. त्यानंतर माझं यमीच्या ॲडमिशनमुळं माझं त्या ठिकाणचा जॉब मला पूर्ण करता आला नाही. मग मला परत इंजिनिअरिंगला लेक्चररशिपसाठी जॉब मिळाला. ते लेक्चररशिप करून मी नंतर असिस्टंट प्रोफेसर म्हणून पुण्यामधल्याच एक नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी रुजू झालो त्यानंतर. आणि जवळपास 2011 वेगवेगळे जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी मी माझ्या लेक्चररच्या सेवा दिल्या. लेक्चरर असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी काम केलं. आणि त्यानंतर 2011 साधारणतः 2009 MPSC ॲड आली. आणि MPSC च्या जी काही HOD पदाची, विभाग प्रमुख पदाची जी ॲड आली पॉलिटेक्निकमध्ये, शासकीय तंत्रनिकेतनामध्ये, तर त्या ठिकाणी मी अर्ज केला. आणि साधारणतः 2011 त्या ठिकाणी माझ्या आमचं म्हणजे इंटरव्ह्यू होऊन माझं सिलेक्शन झालं. आणि साधारणतः 11 सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून 2011 मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहिल्यानगर किंवा शासकीय तंत्रनिकेतन अहिल्यानगर या संस्थेमध्ये मी विभाग प्रमुख इन्स्ट्रुमेंटेशन या पदावर मी रुजू झालो.
2: याच दरम्यान सर, तुमच्या आरोग्याच्या काही तक्रारी ज्या आहेत त्या कुठेतरी तुम्हाला जाणवल्या असतील किंवा त्या समोर आल्या असं आपण म्हणूयात. आणि किडनी संदर्भामध्ये डिसीज जे आहे ते तुम्हाला सुरू झाले, तर ते कधी सुरू झाले?
3: सगळं सुरळीतच होतं. 2011 मी जॉईन झाल्यानंतर जवळपास 4-5 म्हणजे काहीच अडचण नव्हती. 15-16 माझं आयुष्य एकदम नॉर्मल होतं. नॉर्मल होण्याच्या रुटीन वर्क होतं किंवा मी एकदम डिसिप्लिननी कुठंतरी माझं आयुष्य सुरळीत चालू होतं असं काही त्यामध्ये वेगळ्या काही कॉम्प्लिकेशन्स नव्हते. परंतु इतर सर्व गोष्टी पॅरलली चालू होत्या. कामाचा लोड असेल किंवा इतरही पॅरलल जे काही कामं असतील ते कामं शासनामध्ये काम करताना हे कामं करतच असतो आपण. पण अचानक म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत प्रकृतीच्या संदर्भात त्या साधारणतः 17 काय झालं की 17 किंवा 16-17 ह्या थोड्याशा जाणवायला लागल्या. आणि जाणवायला लागणं म्हणजे काय की अचानक छातीमध्ये असं ओढल्यासारखं वाटायला लागलं. तर मग कशामुळे होत असेल तर यासाठी मी लिपिड प्रोफाईल करायचो. दरवर्षी मला लिपिड प्रोफाईल करायची थोडीसं काय म्हणतात की थोडंसं मी प्रकृतीच्याबद्दल थोडंसं जागरूक होतो त्यामुळे दरवर्षी मी लिपिड प्रोफाईल करायचो. पण मला वाटतं 15-16 कामाच्या व्यापामुळं ते विसरलं. आणि मग 16-17 जेव्हा मला असं जाणवायला लागलं तर तेव्हा मग मी माझं लिपिड प्रोफाईल केलं. तर त्या लिपिड प्रोफाईलमध्ये अचानक माझं क्रिएटिन वाढलेलं दिसलं. मला क्रिएटिनचं जे प्रमाण आहे ते थोडं रेंजच्या बाहेर गेलेलं दिसलं. आणि मग मला त्या ठिकाणी धक्का बसला की अचानक असं कसं झालं. आणि मग त्यानंतर जो काही मानसिक धक्का होता तो खरंच म्हणजे आत्ता सांगू शकत नाही असा तो धक्का होता. कारण की त्यावेळेस माझा मुलगाही फक्त 2 असेल आणि मुलगी मोठी होती माझी. तरी मुलगी पण एक जास्त मोठी नव्हती पण एक 5-7 वर्षाची असेल आणि मुलगा तर 2 होता. म्हणजे तो जो मानसिक धक्का होतो त्या धक्क्यातनं बाहेर यायलाच मला एक 4-5 लागले. 5-6 जवळपास लागले. आणि ह्या काळामध्ये खरं तर माझ्या आईने म्हणा किंवा माझ्या पत्नीने खूप धैर्याने मला खूप साथ दिली. आणि जे काही त्यांनी किंवा माझे इतरही नातेवाईक मंडळी असतील त्यांनी मला फार धैर्याने साथ दिली. आणि त्याच्यामुळे मला पुढच्या गोष्टींना सामोरं जाणं काय झालं की शक्य झालं खरं तर.
2: नक्कीच. किडनीचं कार्य कमी होणं किंवा त्यामध्ये जे काही पुढच्या प्रक्रिया आहेत किंवा पुढचे काही उपचार आहेत त्यामध्ये डायलिसिस हा सुद्धा एक भाग येतो. आणि डायलिसिस ही म्हणजे एका रुग्णासाठी मृत्यूची छाया असते किंवा ती सोपी गोष्ट नाही आहे डायलिसिसमधून जाणं. तर तुमचंही डायलिसिस झालं होतं का?
3: खरं तर या बाबतीत मी थोडासा भाग्यवान समजेल. मला डायलिसिस झालं माझं. पण माझं डायलिसिस साधारणतः माझं जे किडनी ट्रान्सप्लांट आहे ते साधारणतः 2018 झालं. आणि त्याच्या अगोदर जस्ट मार्चपासून आता 5 मला तोच दिवस चांगला आठवतोय. 5 मार्चपासून तर 5 मार्च ते 18 एप्रिलपर्यंत किंवा किंबहुना 19 एप्रिलच्या सकाळपर्यंत माझं डायलिसिस जवळपास 1.5 महिना मी डायलिसिस फेस केलेलं आहे. आणि खरंच डायलिसिस फेस करणं खरंच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रुग्ण पूर्ण वेळ हॉस्पिटललाच असतो, म्हणजे आठवड्यातून तुम्हाला 2 वेळा किंवा 3 वेळा जेव्हा करायचं असतं तेव्हा पूर्ण वेळ तुम्ही जवळपास नाही म्हटलं तरी तुमचं पूर्ण लाईफस्टाईल जी आहे ती पूर्ण डिस्टर्ब झालेली असते. आणि तुम्ही हॉस्पिटलला असल्यासारखंच तुम्हाला डायलिसिसचा देखील सामोरं जावं लागतं. आणि दुसऱ्या दृष्टीने मी भाग्यवान असं म्हणेल की त्या काळात म्हणजे माझं जे ब्लड टेस्ट केलं तर माझं ब्लड ग्रुप माझा AB पॉझिटिव्ह होता खरं तर. आणि AB पॉझिटिव्ह म्हणजे युनिव्हर्सल ॲक्सेप्टर होतं. आणि माझ्या सुदैवाने किंवा माझी आई तर तयार होतेच, माझी आई तर पूर्णतः खात्रीने तयार होती की नाही तुला माझीच किडनी मॅच होईल. माझी आई अशिक्षित आहे परंतु तरी ती म्हणत होती की तुला माझीच किडनी मॅच होईल, तुला इतर कोणाची किडनीची घ्यायची गरज पडणार नाही. मी मगाशी भाग्यवान यासाठी म्हटलं की माझ्या त्यावेळेस 3 मावश्या होत्या, त्या तिन्ही मावश्यांनी त्यावेळेस मला किडनी देण्यासाठी आम्ही आमची किडनी देऊ असं त्यावेळेस त्या तिघींनी मला सांगितलं होतं. माझे मामा असतील किंवा माझ्या तिन्ही मावश्या असतील आणि माझी बहीण असेल, माझी पत्नी असेल, या सर्वांनी म्हणजे सर्वांचा पाठिंबा होता की काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही आहोत, आम्ही पण आमची किडनी तुम्हाला देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्याला, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स. त्या दृष्टीने मी भाग्यवान होतो. आजार झाला हे तर वाईटच आहे परंतु ह्या दृष्टीने भाग्यवान होतो की माझ्या घरी किंवा माझ्या जी काही नातेवाईक मंडळ होती यांचा मला भरपूर मोठा सपोर्ट त्या ठिकाणी होता. आणि त्यांनी मला सांगितलं होतं इवन आता आज माझ्या 2 मावश्या नाही आहेत तर सद्यस्थितीमध्ये माझ्या 2 मावश्या दुर्दैवी सध्या नाही आहेत, हयात नाही आहेत. परंतु त्या काळात त्यांनी जी काही सपोर्ट, जो काही मानसिक म्हणा किंवा जे काही त्यावेळेस गरज असते तो सपोर्ट त्यांच्याकडून मिळाला होता. ही एक माझ्यासाठी किंवा माझ्या नातेवाईक मंडळींनी जो काही सपोर्ट, माझ्या जवळच्या मंडळींनी जो काही सपोर्ट, माझ्या सासू सासरे असतील किंवा माझे साडू असतील, माझ्या मेवणे असतील, यांचाही मला किंवा म्हणजे माझ्या घरातले सगळेच जवळचे सर्व मंडळी, माझी बहीण असेल, माझा भाचा असेल किंवा माझे भाची किंवा माझे दाजी असतील आणि माझे आई वडील तर होतेच, आई वडील किंवा माझे माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल किंवा धर्मपत्नी पण असेल, तर या सर्वांचा मला त्या काळात फार मोठा सपोर्ट त्या काळात मिळाला. आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टीतनं किंवा सुरळीतपणे मी खरं तर माझं 2018 मध्ये माझं ट्रान्सप्लांट झालं. आणि खरंच आज तागायत देखील मी खरंच अजूनही सुस्थितीत आहे किंवा माझं जे काही डेली रुटीन आहे मी चांगल्या पद्धतीने म्हणजे पूर्ण करत आहे. याचं सर्व श्रेय खरं तर माझ्या घरातले सर्व जवळचे जे मंडळी आहेत त्यांना तर जातंच, पण सोबत माझे काही आपण समाजात वावरताना जे काही चांगले कामं करत असतो किंवा खरं तर आम्ही अध्यापनासारख्या पवित्र काम क्षेत्रामध्ये आम्ही सध्या काम करत आहोत तर त्या ठिकाणी नक्कीच माझे काही विद्यार्थी असतील, माझे सहकारी असतील, माझे वरिष्ठही असतील, तर या ठिकाणी यांचंही मला सतत सहकार्य लाभलेलं आहे. आणि ह्या त्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडणं शक्य झालेलं आहे. नक्कीच जे दोघांकडूनही खरं तर हे किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी पेशंट म्हणजे रिसिपियंट आणि डोनर ह्या दोघांची तेवढीच इन्व्हॉल्वमेंट, तेवढीच प्रेम एकामेकाबद्दल असलं तर मला वाटतं ही जी प्रक्रिया आहे एकदम सुरळीतपणे होऊ शकते. आणि जो काही साधारणतः लोकांमध्ये जो गैरसमज आहे, मी जर माझा एखादा पार्ट किंवा एखादा म्हणजे हेल्दी डोनरने जर एखादा पार्ट जर डोनेट केला तर मला काही प्रॉब्लेम होईल, तर हा जो समज आहे पूर्णतः खोटा आहे. कारण की आजही माझ्या ट्रान्सप्लांटला जवळपास 8 वर्ष पूर्ण होऊन 9 वर्ष चालू झालेलं आहे. आणि आजही माझी आई चांगल्या पद्धतीने, तिचं एज जवळपास सध्या 65 अभव आहे, परंतु ती आजही चांगल्या पद्धतीने स्वतःचं सगळं काम करते आणि आजही जे सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून एकदम चांगल्या पद्धतीने ती तिचं पण आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत आहे आणि आम्हीसुद्धा चांगल्या पद्धतीने जगत आहोत आयुष्य.
2: दानाचं महत्त्व अगदी पुराण काळापासून आहे. अनेक गोष्टी आपण दान देऊ शकतो, वस्तुरूपी असेल, अन्नदान असेल किंवा इतर कुठलंही दान जे आहे ते आपण देऊ शकतो, पण आपल्या शरीरातला एक भाग जो आहे तो दान करणं किंवा दुसऱ्या व्यक्तीला देणं ही फार सोपी गोष्ट नाही आहे. आणि ती तर तुमची आई होती आणि जी अगदी लगेच तयार झाली आपल्या मुलासाठी आणि वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी तुम्हाला किडनी दिली. किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय जो आहे तो झाला आणि त्यानंतर तुम्ही दोघंसुद्धा तयार झाला, तुमची आईसुद्धा आणि तुम्हीसुद्धा. तर या प्रक्रियेतून जाताना काय काय तुम्ही अनुभवलं किंवा काय असतं, कशी नेमकी प्रक्रिया असते?
3: खरं तर यामध्ये बऱ्याचशा किडनी ट्रान्सप्लांट करताना बऱ्याचशा गोष्टी साधारणतः आपल्याला फेस कराव्या लागतात. सर्वप्रथम जे काही डोनर आहेत त्या डोनरच्या बऱ्याचशा टेस्ट, तो डोनर फिट आहे का, म्हणजे फिजिकली फिट आहे का, त्याचे त्याच्या त्याच्या ज्या काही ब्लड टेस्ट असतील किंवा त्याच्या काही त्याच्या रिलेटेड काही शुगरच्या काही टेस्ट असतील किंवा तुमचं बेसिकली DNA मॅचिंगचं काही असेल, बेसिकली ब्लड ग्रुप मॅचिंग म्हणतात त्याला, जे आता ते मेडिकल टर्ममध्ये आपल्याला एक्झॅक्टली नाही सांगता यायचं, पण साधारणतः जी काही मॅचिंग आहे तुमचं ब्लड ग्रुप साधारणतः सेम असावा. आणि सुदैवाने माझ्या केसमध्ये माझा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह असल्यामुळे मी युनिव्हर्सल ॲक्सेप्टर होतो. आणि सुदैवाने माझ्या आईचाही ब्लड ग्रुप, तिची कधीही ब्लड टेस्ट केलेली नव्हती किंवा असं मलाही माहीत नव्हतं तिचा ब्लड ग्रुप काय असेल, पण जेव्हा केलं तेव्हा AB पॉझिटिव्ह तिचा पण सेमच ब्लड ग्रुप होता. आणि सुदैवाने जर ब्लड ग्रुप सेम असेल तर साधारणतः आणि तुमचं जर फॅमिली म्हणजे ब्लड रिलेशनमधलं असेल तर ट्रान्सप्लांट साधारणतः चांगलं होतं असा एक समज आहे. आणि तो नक्कीच योग्यच आहे, कारण की योग्य पण आहे. आणि इतरही आजच्या केसमध्ये बऱ्याचदा वेगळ्या ब्लड ग्रुपचेही ट्रान्सप्लांट सक्सेसफुल होतात, कारण की टेक्नॉलॉजीमध्ये तेवढी सुधारणा झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या की सद्यस्थितीमध्ये शक्य झालेल्या आहेत. आणि माझ्या आईच्याही बऱ्याचशा टेस्ट त्या काळात केल्या गेल्या, फार म्हणजे स्ट्रेस टेस्ट पासून तर साधारणतः वेगळ्या टाईपच्या जवळपास तुमचा CT स्कॅन असेल किंवा इतरही बऱ्याचशा टेस्ट, म्हणजे जवळपास त्या डोनरच्या देखील जवळपास एक 15 दिवस म्हणा किंवा एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा टेस्ट त्या ठिकाणी कराव्या लागतात. आणि बेसिकली तुमचा ब्लड ग्रुप आणि बेसिकली ते मॅचिंग जे असतं, म्हणजे तुमचं त्याला एक वर्ड आहे, आय एम नॉट रिमेंबरिंग दॅट, तर तुमचा जो काही मॅच करणं जे असतं, बेसिकली तुमचं DNA मॅच करणं, DNA म्हणा किंवा तुमचं ब्लड रिलेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅचिंग होणं, तर ते महत्त्वाचं असतं बेसिकली. आणि हे जर मॅच झालं तर डॉक्टर्स सगळे जर रिपोर्ट्स हेल्दी असतील डोनरचे तर डॉक्टर्स काय करतात की तुमच्या यासाठी परवानगी देतात तुमच्या ट्रान्सप्लांटसाठी. ही डॉक्टरांची बाजू झाली. नंतर कायदेशीर प्रक्रिया पण असते. या कायदेशीर प्रक्रियेमध्ये तुम्हाला मेडिकल बोर्डासमोर जो काही डोनर आहे त्या डोनरचा सेपरेट इंटरव्ह्यू घेतला जातो, रिसिपियंटचा सेपरेट इंटरव्ह्यू घेतला जातो. डोनरलाही बऱ्याच गोष्टींची कल्पना त्या ठिकाणी दिली जाते की जर तुमचं झाल्यानंतर तुमचं काही झालं घटना तर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर काय होऊ शकतं किंवा ह्या बऱ्याचशा गोष्टींचं त्या ठिकाणी दोघांनाही माहिती करून दिली जाते. आणि दोघांची मानसिक तयारी जर पूर्ण असेल तरच काय करतात की मेडिकल बोर्ड काय करतं की परवानगी देतं. आणि माझ्या केसमध्ये तर माझी आई म्हटली तर माझी आई तर सांगत होती की माझी एक किडनी आहे तर दोन्ही. माझ्या आईच्या केसमध्ये तर ती म्हणजे रेडी होती की माझा मुलगा वाचला पाहिजे, हे तिचं पहिलं धोरण होतं. त्यामुळे ती सगळ्या गोष्टींसाठी सुरुवातीपासूनच ती रेडी होती. त्या काळात माझ्या आईचे भाऊ असतील, आमचे वडील असतील, ह्या सर्वांचं कन्सेंट त्या ठिकाणी घेतला जातो. आणि कन्सेंट घेतल्यानंतरच ही सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जेव्हा तुम्हाला ससून हॉस्पिटल म्हणा किंवा जे काही शासकीय रुग्णालय त्याला अलॉट केलेलं असतं त्या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतरच ते काय करतात की तुम्हाला रितसर पद्धतीने ते काय करतात की पत्र देतात. आणि त्यानंतरच तुम्ही हे जे ट्रान्सप्लांट आहे ही ट्रान्सप्लांटची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
2: नक्कीच नक्कीच. आणि ही ट्रान्सप्लांटची प्रक्रिया जी आहे ती तुमची पूर्ण झाली, तुमच्या दोघांचंही ऑपरेट झालं. ऑपरेट झाल्यानंतर ज्याला किडनी मिळालेली आहे डोनरकडून त्यांना पुढची काही वर्ष मेडिकेशन फॉलो करावी लागतात का किंवा त्यातून जावं लागतं का?
3: आमच्या केसमध्ये ना खरं तर आम्हा लोकांना म्हणजे बेसिकली आमची जी आम्हाला जी डोनरनी किडनी दिलेली असते बेसिकली ट्रान्सप्लांट रेसिपियंटला बेसिकली ज्यांचं ट्रान्सप्लांट झालं आहे त्यांना, तर त्या लोकांना आयुष्यभर औषधं घेणं गरजेचं असतं. बेसिकली ती किडनीला सपोर्टिंग म्हणून इम्युनो सप्रेसंट ज्या मेडिसिन्स असतात ते इम्युनो सप्रेसंट किंवा तुमचं काही ब्लड प्रेशर असेल, शुगर असतील, तर हे पॅरामीटर तुम्हाला कंट्रोल ठेवणं गरजेचं असतं. आणि हे इम्युनो सप्रेसंट जे असतात ते तुम्हाला आयुष्यभर घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते कुणीही बंद करणं अपेक्षित नाही आहेत, कारण की ते तुमच्या किडनीला कुठंतरी सपोर्टिंगचं काम किंवा तो ऑर्गन रिजेक्ट होणे यासाठीचं काम बेसिकली हे इम्युनो सप्रेसंट करत असतात. जे मेडिकेशन्स असतात ते सर्वांनी फॉलो करणं कंपल्सरीच आहे किंवा करायलाच हवेत.
2: डोनरला काही त्रास झाला का किंवा तुमच्या आईला नंतर काही त्रास झाला का?
3: नाही, आईला तर काहीच, तसा विचार केला तर आईला तर 2 दिवसानंतर, मी तरी हॉस्पिटलमध्ये 8 दिवस राहिलो किंवा मला 1 आठवडाभर माझं स्टिचेस आणि ते किंवा माझं सगळं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करण्यासाठी मी 8 दिवस हॉस्पिटलला होतो, पण माझी आई तर 2 दिवसातच तिला डिस्चार्ज दिला आणि साधारणतः 8 दिवसामध्ये ती ऑलमोस्ट सगळे कामं करायला लागली आणि कुठल्याही प्रकारचं मेडिकेशन्स किंवा काय आईला तर नव्हतंच नंतर, फक्त ते सर्जरीच्या रिलेटेड त्यातनं रिकवर होण्यासाठी जे काही नॉर्मल मेडिसिन्स असतात, रेग्युलर मेडिसिन असतात, ते मेडिसिन्स होते. दुसरं कुठलंही मेडिसिन आईला नंतरही नाही आहे.
2: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की समाजामध्ये अशा अनेक घटना घडतात की जिथे कुठेतरी आजही अनेक लोकांना डोनरची गरज आहे, अनेक लोकांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये पण आपण पाहतो आहोत. तर जर डोनर उपलब्ध असेल किंवा जवळच्या व्यक्तीतूनच जर डोनर मिळत असेल तर या माध्यमातून, रेडिओसारख्या प्रभावी माध्यमातून तुम्ही अशा व्यक्तींना काय सांगाल की ज्यांना खरंच या सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि आजीवंतपणी अवयव दान करण्याचे फायदेसुद्धा काय सांगाल?
3: खरं अवयवदान हे एक जगातलं सर्वश्रेष्ठ दान आहे, कारण की या अवयवदानामुळे नक्कीच एखाद्या व्यक्तीचं आयुष्य नक्कीच वाढू शकतं किंवा त्या व्यक्तीला नवीन जीवन. खरं तर या माध्यमातून माझ्या आईने तर मला नवीन परत एकदा पुनर्जन्म किंवा नवीन जन्मच दिलेला आहे असं मी म्हणेल. आणि कारण की एका किडनीवर पण आता आजही मी पण एका किडनीवर जगत आहे, माझी आई पण आहे, आणि जन्मताच एखाद्या व्यक्तीला एखादी किडनी असू शकते, बाय बर्थ एखाद्याला जर किडनी असेल तर तो जगतच आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता खरं तर म्हणजे ज्या लोकांना अशा अवयवदानाची गरज आहे, किडनीसारखे जे ऑर्गन्स आहेत जे प्रत्येकाकडे 2-2 असतात, तर अशा हेल्दी लोकांनी खरं तर तो ऑर्गन डोनेट केल्याने त्याचं काही साधारणतः नुकसान होत नसतं. तर त्याने जर एखाद्या गरजू व्यक्तीला तो जर अवयव दिला तर त्या किंवा घरात बऱ्याचदा काय होतं की घरातले व्यक्तीसुद्धा घाबरत असतात की मी दिल्यानंतर मला काय होईल. बेसिकली हेल्दी लोकांना काही होत नाही, कारण की तुमच्या सर्व तपासण्या करूनच डॉक्टर तुम्हाला तुम्ही किडनी डोनेट करण्यासाठी किंवा ऑर्गन डोनेशनसाठी पात्र आहेत हे ठरवत असतात. आणि हे सगळ्या कायदेशीर बाबी तपासल्यानंतरच तुम्ही एखादं अवयवाचं डोनेशन एखाद्या व्यक्तीला करू शकता. खरं तर घरातल्या व्यक्तींनी जर एखाद्या घरामध्ये ब्लड रिलेशनमध्ये जर काही अडचण असेल तर घरातला व्यक्ती त्याने तर काही विचार न करता त्या संबंधिताला तो ऑर्गन डोनेट करायला पाहिजे, कारण की त्या दानामुळे खरं तर इतर सर्व दानापेक्षा हे अवयवदान हे जगातलं सर्वश्रेष्ठ दान असं म्हणतात. कारण की त्या दानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचणार असतो, त्याला आयुष्यामध्ये एक नवीन आयुष्य जगण्याची संधी या ठिकाणी मिळणार असते. तर खरं तर माझं या ठिकाणी समाजातील लोकांनाही किंवा जे काही बऱ्याचशा गैरसमजुती ज्या आहेत किंवा एखाद्याने जर डोनेट केलं तर तो व्यक्तीही त्या व्यक्तीलाही काही दिवसानंतर प्रॉब्लेम येऊ शकतो, हा जो विचार असतो तो पूर्णतः चुकीचा आहे, निराधार आहे. जर त्या खरंच मनापासून एखाद्या व्यक्तीने एखाद्याला द्यायची एखादा ऑर्गन द्यायचा ठरवला तर मला वाटतं त्यासाठी नक्कीच एक नवीन आयुष्याची संधी त्यासमोर तो व्यक्ती ची प्रेरणा त्या व्यक्तीसमोर असते. आणि खरंच मला वाटतं की आजच्या ह्या परिस्थितीमध्ये याचं जे काही अवेअरनेस आहे किंवा लोकांमध्ये जनजागृती होणं नक्कीच गरजेचं आहे, लोकांना त्याचं जे महत्त्व आहे ते खरंच पटणं गरजेचं आहे.
2: आज तुम्ही स्नेहालयाच्या सर रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून एक अवेअरनेसचा भाग म्हणून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
3: खरं तर म्हणजे फार दिवसापासून इच्छा होतीच, पण स्नेहालयाच्या माध्यमातून हा एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. खरं तर बऱ्याचदा आमचं ट्रान्सप्लांट झालं आहे म्हटल्यानंतर इतर जर कोणाला माहिती समजली की आमचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे तर ते संबंधित आम्हाला फोन करतात आणि आम्ही नक्कीच त्या लोकांना चांगली माहिती देऊन आम्ही त्यांना प्रमोट करत असतो की काही होत नाही, आम्ही रिसिपियंट आणि डोनर दोघंही आजही हेल्दी आहोत, तुम्ही दिल्याने तुमचं काही नुकसान होणार नाही, उलट तुम्ही द्या म्हणजे काय होईल की त्या जो काही आजारी पेशंट आहे त्याचंही आयुष्य वाढेल आणि त्याला एक नवजीवन या माध्यमातून मिळणार आहे. असे बऱ्याचशा लोकांना आम्ही आमच्या स्तरावरही कोणाचा रेफरन्स आला किंवा कोणी आमचा नंबर दिला तर आम्ही त्यांच्याशी वैयक्तिक बोलत असतो, त्यांनाही याची माहिती याचा अवेअरनेस आम्ही त्या पेशंटला त्यांच्या नातेवाईकांना आमच्या स्तरावरही करत असतो.
2: आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात आणि एक अवेअरनेसचा भाग म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
3: धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते बाळासाहेब कर्डिले सर. शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज अहिल्यानगर मधील इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख बाळासाहेब करडिले यांची मुलाखत आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये ऐकली. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार, मी संजय आगरकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत। भाग 31। वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा।
1: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई। लेखक साने गुरुजी। श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र 31। लाडघरचे तामस तीर्थ। राजाला आज परत जावायचे होते, त्याला वाईट वाटत होते। श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावेला आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते। परंतु कर्तव्य कठोर आहे, कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात। चांगल्या गोष्टीचे मोह दूर ठेवावे लागतात, मोह वाईट गोष्टींचेच असतात असे नाही तर चांगल्या गोष्टींचे असतात। श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळ वाणी पुन्हा केव्हा ऐकाव्यास मिळेल? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस। कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसते, तसे तुझ्या या लहान गोष्टीत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते। श्याम, काल मी रामजवळ म्हटले की हा गोष्टीमय धर्म आहे, किंवा या धर्ममय गोष्टी आहेत। धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस। रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणास ओतता येईल हे तू दाखवत आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही। बहीण भावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम, या सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येते। श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले। त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास, त्यावेळेस मला गहिवरून आले होते। श्याम, आता केव्हा असे ऐकाव्यास सापडेल? तू जणू श्याम सुंदर कृष्णाची मूर्तीस आहेस, नाही का? राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे। तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला माझे सारे चांगले दिसते। माझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ। या कळकळीने सारे सजून दिसते। मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कंठतेने व कळकळीने भरून काढतो। राजा, माझ्याजवळ दुसरे काय आहे? काही नाही, खरेच काही नाही। मी आपला बोलका ढलपा, कामे तुम्ही करता। मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्द वेल्हाळ मी, परंतु तुम्ही कार्य वेल्हाळ आहात। राजा, मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायावर ठेवतो। भिका, नामदेव, राम हे किती काम करतात, तुम्ही मला मोठेपणा दिलात, तरी माझ्याजवळ काही नाही हे मी जाणून आहे। तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात, श्याम बोलत होता। इतक्यात राम आला। काय रे राम, गाडी आली की काय? श्यामने विचारले। नाही, बेत बदलला आहे, आता न जाता रात्री जायचे ठरले। रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले। राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही, राम म्हणाला। देवाची इच्छा, राजा म्हणाला। सायंकाळ झाली होती, आकाशात अनंत रंगाचे प्रदर्शन उघडले होते। लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते, भव्य देखावा दिसत होता। नदी तीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते। गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातात घेतले होते, हात सोडून दिले. गुराखी गाई चारून परत जात होते. कुणी म्हशीच्या पाठीवर होते, कुणी पावा वाजवीत होते. श्याम, चला परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य सृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते कोठे जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा. श्याम बोलत होता, त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती. शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली, क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती. श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते, त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर येथे तामसतीर्थ आहे. लाडघर जवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामसतीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावायस राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती, तरी हिंडू फिरू शकत होती, दोन धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ वगैरे वाहावे लागत. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरात जावयाचे असे ठरले होते. आई केव्हा येते याची मी वाट पाहत होतो. कितीतरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालगडच्या बाहेर ती गेलीच नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थारे पालट. आई आली. दापोलीहून लाडघरात जाण्यासाठी मी गाडी ठरवली. दापोलीहून पहाटे निघायचे ठरले. दापोलीपासून लाडघर 3 कोस होते. 3 तासांचा रस्ता होता. पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली, मी उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती, तिच्याकडे उतरवायचे आम्ही ठरवले होते. सकाळी 7-8 वाजता पोहोचू असे वाटत होते. गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. प्रत्येकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टी मंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या. फुले फुलली होती, वारे मंद वाहत होते, पाखरे गात होती. सृष्टी मंदिरात काकड आरती सुरू झाली होती. गाडीमध्ये मी व माझी आई दोघेजणच होतो. मी व माझी आई, माझी आई आणि मी दोघे, अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकावर फार प्रेम होते. माझे वय 14-15 वर्षाचे होते, तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती, पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवत होती. किती रे भरभरीत शेंडी, श्याम तेलबिन नाही वाटते लावीत कधी, आईने विचारलं. परंतु माझे तिकडे लक्षच नव्हते. मी फार सुखावलं होतो. सुखावले मन प्रेमे पाझरती लोचन, अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी, आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी होय, आम्हा दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही, तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन वगैरे मनोरथ मी मनात मांडित होतो. मनोरथाचे मनोरे रचायचे व पाडावयाचे हा मनाचा चंचल स्वभावच आहे. आई म्हणाली, श्याम बोलत का रे नाहीस, अजून झोप पुरी नाही वाटते झाली. आई तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही मला नको. आई मला थोपट ना. आई तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे असेच मला वाटते. थोपट मला, ओव्या म्हण. माझे शब्द ऐकून आई खरोखरीच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुथरफा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धोधो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मुख करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडावरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होत पाहत होती, परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहत होतो. झोप येत नव्हती, तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ, परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वतःही ओव्या करून म्हणत असे. यांचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता, यावेळेसही तोच अनुभव आला. घन

0: माझा श्यामाच्या जीवनी देव राहो। आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो। धोधो वाहणाऱ्या पाण्याला पाहव्यास मी उठून बसलो। आईने विचारले, का रे उठलास, कंटाळलास वाटते, निझो, माझी मांडी दुखायची नाही। मी म्हटले, आई श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे। देव सर्वांना जागृती देतो, सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का ग? दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती। जंगल संपताच दूरचा उचंबणारा सागर दिसू लागला। संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो। संसाराच्या जरा बाहेर जा की तिथे हा आनंद तुम्हाला भेटेल। दुरून टुमदार व सुंदर लाडघर गाव दिसू लागला। आम्ही गावात शिरलो। ज्याच्या त्याच्या बागेत बैल रहाट सुरू होते। बागेचे शिंपणे चालले होते। रहाटाचा कुकू आवाज ऐकावयास येत होता। बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हकलणारे मुलगे त्यांचा आवाज ऐकू येत होता। पाण्याची पाट बागेतून वाहत होते। पोफळी, नारळी, केळी, अननस यांना पाणी जात होते। प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळी पोफळीचे नारळीचे आगर होते। मोठा सुखी व सुंदर असा तो गाव होता। स्वच्छ व समृद्ध मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी। आमची गाडी गावातून चालली। नेमके घर आम्हास माहीत नव्हते। विचारीत विचारीतच चाललो। वाटेत मुलांची शाळा होती। आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली। एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य काहीही अपरिचित दृष्टीत पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते। सुभाताईचे घर सापडले एकदाचे। गाडीवानाने गाडी सोडली, बायलांना बांधून चारा घातला, आम्ही घरात गेलो। सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते। आईने सुद्धा कितीतरी दिवसांनी तिला पाहिले। माझी आई सुभाताईपेक्षा वयाने वडील होती। आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती। आईला एकदम पाहता चकितच झाली। वहिनी ए, किती ग वर्षांनी आपण भेटत आहोत, अशा गोड शब्दांनी शुभाताईने आईचे स्वागत केले। आणि हा कोण, तिने माझ्याकडे पाहून विचारले। आई म्हणाली, सुभे, हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा तो हो का, तुला नाही का आठवत? बराच किरे मोठा झालास, इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते, शुभाताईने विचारले। हो, मी चौथ्या इयत्तेत आहे, असे मी उत्तर दिले। त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखी होऊन गेलो। शुभाताई म्हणाली, वहिनी, समुद्रावर आत्ता स्नाने करावयास जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल। दुपारी जेवणे खाणे झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल। राहत तर नाहीसच म्हणतेस, एवढी आल्यासारखी 8 दिवस राहतीस तर किती चांगले झाले असते, मलाही बरे वाटले असते। सासरे राहून माहेरचा अनुभव घेतला असता, राहशील का? सुभे, ही गाडी परत भाड्याची ठरवली आहे, शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे, लहान मुलांना ठेवून आले आहे, श्यामचीही शाळा बुडेल। पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो हेच पुष्कळ झाले, मग आत्ताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो। आम्ही कपडे घेतले, शुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले। गाडी झुंपली, गाडी जोराने निघाली। समुद्र जवळच होता। समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता। आम्हाला तामस तीर्थावर जावायचे होते। मी समुद्राकडे सारखा पाहत होतो। माझ्या चुमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो। अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार, खाली निळा पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र। आमची गाडी योग्य ठिकाणी आली। शुभाताईचे यजमान व आम्ही खाली उतरलो। कोठे स्नान करायचे ते त्यांनी आम्हास दाखवले। समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. येथेच लाल पाणी का बरे असा शुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरं काय. आई म्हणाली, येथे देवाने राक्षसास मारले असेल म्हणून हे पाणी लाल झाले. शुभाताईचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क करावयास हरकत नाही. लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्या जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुऊ लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत हसत खेळत खिदळत येत होता. पायाखालची वाळू लाट माघारी जातात निसत होती. आम्ही माईलेकरे ईश्वराच्या कृपासमुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने मलाही प्याव्यास लावले. आईने समुद्रात फुले वाहिली, हळद कुंकू वाहिले, समुद्राची तिने पूजा केली. चार आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईने चार आणे दिले. ती कृतज्ञता होती. चंद्र सूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काळवतीने निरांजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता व भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रकट करावयास मनुष्य पाहत असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकावयाला. कोरडे नेसून पुन्हा मी गाडीत बसलो. गाडी घरी आली. तो 12 वाजावयास आले होते. भूक भरपूर लागली होती. शुभाताईने पाने वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानांचे स्नान संध्या देवतार्चन पहाटेच होत असे. पहाटे सारे करून मग ते बागेच्या आगराच्या कामाला लागत असत. आम्ही जेवावयास बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रुचकर होते. शुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान्न केले होते. नारळाचा अंगरस काढला होता. नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रुची आली होती. वांगी व त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकढे तूप होते. श्याम, श्लोक म्हण चांगला सा, आई म्हणाली. मी केयुरान विभूषंती पुरुष हा संस्कृत श्लोक म्हटला. शुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला. इंग्रजी शाळेत जातोस तरी श्लोक म्हणायला लादत नाहीस वाटते. अलीकडच्या मुलांना चार श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे श्याम, त्यांनी मला विचारले. 2, मी सांगितले. वा, चांगला हुशार दिसतोस, ते म्हणाले. शुभाताईचा मुलगा 5 होता व मुलगी 2.5 होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्याने एक चांगला श्लोक म्हणून दाखविला. श्याम, खांडवी घे. घे हो, आणखी लाजू बिजू नकोस, शुभाताई म्हणाली. श्याम मुळी साऱ्या जगाचा भीड असतो. येथे नको हो लाजायला श्याम, आई हसत म्हणाली. माझी आईही जेवाव्यास बसली होती. शुभाताई तिला प्रेमाने म्हणाली, वहिनी तू आपली सावकाश जेव, त्यांना जाऊ दे उठून. साऱ्यांची जेवणं झाली. ओल्या पोफळातील सुपारी शुभाताईनं आईला दिली. ती सुपारी खात नसे परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. शुभाताई व आई या दोघींनी आवराआवर केली. दोघीजणींनी जरा अंग टाकलं व दोघीजणी बोलत होत्या. शुभाताईच्या मुलग्याबरोबर मी आगरात गेलो. आगरातील मजा पाहत होतो. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात परंतु फार असले म्हणजे त्यांना कोण विचारतो. केळफुलाची एक एक पारी उघडत होती व केळ्याची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते, त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरू पोपटाने टोचला होता. आम्ही तो पाडला व खाला. इतक्या शुभाताईने हाक मारली म्हणून मी घरात गेलो. मधूही पाठोपाठ धावत आला. श्याम, त्या पपनाशीवरची दोन तीन पपनसे तोडून आण, दोन येथे फोडू व एक बरोबर घेऊन जा, गाडीत खायला होईल. शुभाताईने सांगितले. कोठे आहे झाड असे मी विचारताच, चल मी दाखवतो मामा असे मधू म्हणाला व माझा हात धरून मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुकडी एवढी पपनसे लटकलेली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसे होती, परंतु तिला तितकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून दोन तीन पपनसे पाडली. पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली की रानात देवाला जावयाचे तेथेच पपनसे फोडावी, रानात मजा येईल. परंतु शुभाताई म्हणाली, रानात आपण ओला नारळ व पोहे खाऊ, पपनसे येथेच फोडा. पपनसे फोडण्यात आली, गाडीवानालाही नेऊन दिल्या फुडी. फारच गोड होती पपनसे. डीवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठवले. शुभाताई, तिची मुले, मी व माझी आई सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती दिवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बावली, करंडा, बांगड्या तिच्या पायावर वाहिल्या. खणा नारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चुटोऱ्यात आईनं पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मज्जा वाटते. मनाला प्रसन्न व मोकळं वाटतं. वनभोजने तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो. देवीच्या पाया पडून आम्ही घरी गेलो. आम्हाला आता परत दापोलीस जावयाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाड्यांना आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी शुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला. तू दापोलीस जवळच आहेस, एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास के लांब जावयाचे तर येथे येत जा. ऐकलेस ना श्याम, शुभाताई म्हणाली. तिच्या यजमान म्हणाले, श्याम येत जा रे, आम्ही काही परकी नाही. अरे येला गेल्याशिवाय ओळख तरी कशी होणार. ए हो, मी म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. शुभाताईंनी पोफळे, दोन शहाळी, एक मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिले. पपनसेही दोन घेतली. सुभे येते हो, आई म्हणाली. आई निरोप मागू लागली. वहिनी आता पुन्हा ग केव्हा भेटशील, शुभाताई भरल्या मनाने म्हणाली. आई म्हणाली, सुभे देवाला माही केव्हा भेटू ते. 12 वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडले. जायचे तरी कोठे? येऊन जाऊन माझे दोन भाऊ पुण्या मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे गेले तर, परंतु त्यांचे संसार आहेत, त्यांना बहिणीची आठवण कोठे येत असेल एवढी. सुभे गेली 5 वर्ष सारखा हिवताप लागला आहे पाठीस. ताप आला की पडावे अंथरुणावर, घाम येऊन ताप निघाला की उठावे कामाला. घरात तरी दुसरे कोण आहे? गरिबाला दुखणी येऊ नयेत हो, पापच ते. जिभेला चवमुळी कशी ती नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फोड घेऊन कसे तरी दोन घास घशाखाली ढकलायचे. असो, देवाची इच्छा. आपण माणसे तरी काय करणार? दुसरे आला भोग भोगावा, आलेला दिवस दवडावा, हे सांगायचे तरी कोणाला? कोणाजवळ दुःख उगळायचे? इतक्या वर्षांनी तू भेटलीस, तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू, चंद्रीने तू खेळत अस. तुला न्हायला घातले आहे, तुला लहानपणी परकर शिवले आहेत. माझीच तू म्हणून बोलते. जरा दुःख हलके होते, बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही, एक देवाजवळ सांगावे बोलावे. असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले व शुभाताईने डोळ्यांना पदर लावला. वहिनी, आमच्या मधूच्या मुंजीत एहो आता. वहिनी, श्याम वगैरे मोठे होतील, मग नाही हो ते काही कमू पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी, शुभाताई म्हणाली. आई म्हणाली, हो तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे येते हो, असे बोलल्यावर आईनं शुभाताईच्या मुलांच्या हातात एक एक रुपया दिला. आणलेला खण शुभाताईला दिला. वहिनी, रुपया कशाला? राहू दे ग, मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन? सुबे, तुझी वहिनी आता श्रीमंत नाही. हो, असू दे होतो रुपया, असं म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरवून आई निघाली. आम्ही गाडीत बसलो. माई लेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बायलांना परत घरी जावयाचे असल्यामुळे ते जलद जात होते, परंतु आता चढाव होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळू जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली. सायंकाळ होत आली होती. सारा समुद्र तामस तीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्यास्तात जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या भागलेल्या सूर्याला सहस्र तरंगांनी स्नान घालाव्यास उत्सुक होता. बुडाला सूर्य, बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला. त्यावेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता. दोन्हीकडे किर्र झाडी लागली. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फारच गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. माई लेकरे गाडीत बोलू लागली. आई, पुन्हा आपण अशी दोघे केव्हा बरे कुठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई, तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे असे वाटते. मी आईचा हात हातात घेऊन म्हटले. आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा व मग तुमच्या रोजगारावर मी येईल. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडवणार ना. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. हे सुद्धा नाशिक पंढरपूरला जाऊन आले होते. परंतु मी कोठे जाणार व कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी व माझे पंढरपूर. आपल्यात म्हण आहे ना, काशीचं जावे नित्य वदावे, यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे. जाईन जाईन म्हणत राहिल्याने गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावं. विठोबा व विश्वेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्या घरी आहेत. गरिबासाठी ही सोय आहे. बाळ, आपण कोठे जावायचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात. वाटते नको हे जिने, पुरे हा संसार. कुठल्या यात्रा आणि बित्रा? अरे, ही संसार यात्रा हीच मोठी यात्रा हो. या यात्रेतूनच भरल्या हातांनी अब्रूनिशी मला डोळे मिटू दे म्हणजे झाले. डोंगरावर धोधो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यातूनही शांत प्रवाह होता. गालावर घळघळत होता. त्या पवित्र गंगा यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसविले. आई, तू मला हवी आहेस. आम्हाला तुझ्याशिवाय कोण? खरंच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस तर कोणासाठी शिकायचे? कोणासाठी जगावायचे? आई, तुला देव नाही हो नेणार, असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेवले. जणू त्यावेळेस मृत्यू तिला न्याव्यास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवित होतो. देव करतो ते सारे बऱ्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले, आई म्हणाली. आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने, सर्व कोमल भावनांनी ओचंबळून मी माझे डोके ठेवले होते. मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले, आई, तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील 4 दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्यांचे सुंदर सोन्याचे पीस होई. आई, आपलेही तसे सारे चांगले होईल, नाही का? आपले दारिद्र्य जाईल, चांगले दिवस येतील. श्याम, देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो, विषाचे अमृत करतो. सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसाराची माणसे, आपली कोठे तेवढी लायकी आहे, आई म्हणाली. आई, देवाची कृपा नेहमीच असते, होय ना? गरिबी आली, अपमान झाली, आल्हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या, तरी तीही कृपाच असे म्हणतात ते खरे का ग? मी प्रश्न विचारला. बाळ, तुझ्या अडाणी आईला नाही रे हे समजत सारे. देव जे जे करतो ते बऱ्यासाठीच, एवढे मात्र एक मला माहीत आहे. मी तुला लहानपणी मारले ते तुझ्या बऱ्यासाठी ना. मग माझ्याहून कितीतरी पटींनी देव दयाळू आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला द्यावो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रद्धा असावी. आई जणू श्रद्धोपनिषदच गाऊन राहिली होती. एकदम माझे लक्ष समोर गेले. वाघ, आई वाघ, मी घाबऱ्या घाबऱ्या म्हटले. काय तेजस्वी डोळे व भव्य भेसूर मुद्रा, काय ती ऐट. उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवरील नट येतो व जातो तसेच त्याने केले. मायलेकराच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करुणा पटवून द्यायला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत, गाई गुरे मांजरे प्रेम करीत. मांजराची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी. माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचे दर्शन घ्याव्यास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन कराव्यास तो आला होता. हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री 9 वाजता मी घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही, दुसऱ्या दिवशी गेली. मित्रांनो, तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहे. त्यानंतर पुन्हा कधीही मी व माझी आई एकत्र कुठे गेलो नाही. तो एकच दिवस, त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टीमाऊलीच्या समुद्र व वनराजी यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो, प्रेमात डुंबलो, हृदय हृदयात ओतली. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीवितांचे सोने, अस्सल 100 नंबरी सोने करू पाहत होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला. गड्यांनो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती. असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध बसले होते. थोड्या वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरली भरल्या अंतःकरणाने घरी गेली. या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकातील रात्र 31 या ठिकाणी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर. अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, 60s हिंदी चित्रपटसृष्टीत एका अभिनेत्रीने पाऊल ठेवलं आणि पाहता पाहता संपूर्ण देशातील तरुण पिढीला आपल्या सौंदर्याने आणि फॅशनने वेड लावले. कपड्याची शिवण असो किंवा चुडीदार कुर्ती असो किंवा केसांची स्टाईल, ज्या अभिनेत्रीने ट्रेंड सेट केला त्या होत्या हिंदी सिनेमाच्या पहिल्या खऱ्या फॅशन आयकॉन, म्हणजेच साधना शिवदासानी. 2 सप्टेंबर 1941 रोजी कराचीमध्ये जन्मलेल्या साधनाजींचे नाव त्यांच्या वडिलांनी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री साधना बोस यांच्या नावावरून ठेवले होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत आले आणि अवघ्या 15व्या वर्षी श्री 420 चित्रपटातील एका गाण्यात कोर्स गर्ल म्हणून त्यांनी आपल्या प्रवासाची छोटीशी सुरुवात केली. पण साधनाजींच्या प्रवासातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्यांचा जगप्रसिद्ध साधना कट. साधनाजींचे कपाळ थोडेसे मोठे होते, त्यामुळे लव इन शिमला या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आर के नय्यर थोडे चिंतित होते. त्यांनी हॉलिवूड अभिनेत्री ॲड्रे वेबनच्या फॅशनवरून प्रेरणा घेऊन साधनाजींच्या कपाळावर केस पाडणारी एक नवीन फ्रीजेस हेअरस्टाईल तयार केली. सुरुवातीला साधनाजी या हेअरस्टाईलसाठी अजिबात तयार नव्हत्या, पण हा साधना कट इतका प्रचंड गाजला की त्या काळातील भारतातील प्रत्येक मुलीने आणि स्त्रीने आपल्या न्हाव्याकडून जाऊन साधना कट करून घेतला होता. साधनाजींच्या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चला तर मग आठवणीचा हा प्रवास सुरू करूया साधनाजींच्या याच आपल्या पहिल्या सुपरहिट चित्रपटातील गाण्याने. लव इन शिमला ह्या चित्रपटातील गाल गुलाबी किसके हे गीत अभिनय केला आहे साधनाजी आणि जॉय मुखर्जी यांनी, व गीतकार आहेत राजेंद्र कृष्णा आणि गायन केले आहेत मोहम्मद रफी यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, साधनाजींनी असे रोमॅन्टिक आणि कौटुंबिक चित्रपट केले, तसेच त्यांनी सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये असा काही अप्रतिम अभिनय केला की त्यांना बॉलिवूडची मिस्ट्री क्वीन म्हटले जाऊ लागलं. प्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांच्यासोबत त्यांनी केलेली सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची त्रयी ओ कौन थी, मेरा साया आणि अनिता हे तिन्ही चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील मैलाचे दगड ठरले. पांढऱ्या साडीत धुक्यातून बाहेर येणारी, चेहऱ्यावर एक गूढ स्मित हास्य असणारी आणि रात्रीच्या अंधारात अदृश्य होणारी साधनाजींची भूमिका पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा यायचा. हो, वो कौन थी चित्रपटात मनोज कुमार यांच्यासोबत साधनाजींनी साकारलेले दुहेरी भूमिका आजही सस्पेन्सची थ्रिलरचा सर्वात उत्तम नमुना मानला जाते. दिग्दर्शक राज खोसला साधनाजींच्या डोळ्यातील गुडचा वापर कॅमेऱ्याचा क्लोजअप शॉटसाठी अतिशय अप्रतिम करायचे. जेव्हा मेरी मेहबूबा चित्रपटात साधनाजींनी बुरखा घातला होता आणि फक्त त्यांचे डोळे दिसत होते, तेव्हा ते डोळे पाहून संपूर्ण देश त्यांच्या प्रेमात पडला होता. संगीतकार मदन मोहन यांचे अमर संगीत, लता मंगेशकर यांचा मधुर आवाज आणि पडद्यावर साधनाजींचे ते रहस्यमय सौंदर्य या समीकरणाने प्रेक्षकांना पूर्णपणे मंत्रमुग्ध केले. चला, 60 दशकातील हाच ऐतिहासिक क्षण पुन्हा जगूया आणि मदन मोहन साधनाजींचे हे अजरमर गाणी ऐकूया. वो कौन थी या चित्रपटातील लग जा गले की फिर ये हसी रात हो ना हो हे गीत ऐकूया. अभिनय केला आहे साधनाजी आणि मनोज कुमार यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. 90.4 FM वर सुरू आहे तुमचा लाडका शो आठवणीतील गाणी. मंडळी, साधनाजींचे रूप जेवढे शांत आणि रहस्यमय होते तेवढाच त्यांच्या नृत्यांमध्ये एक वेगळा जिवंतपणा होता. लचकत मचकत येणारा नखरा आणि कमलीचा उत्साह असायचा. मेरा साया चित्रपटातील झुमका गिरारे हे गाणं आठवून बघा. मदन मोहन यांचे क्लासिक संगीत, राजा मेहंदी अली खान यांचे लोकसंगीताला स्पर्श करणारे शब्द आणि आशा भोसले यांचा कडक ऊर्जाने भरलेला आवाज. पण जेव्हा साधनाजी पडद्यावर पारंपरिक नक्षीदार कपड्यामध्ये नृत्यासाठी उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी या गाण्याला एका वेगळ्याच ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवले. बरेली के बाजार में झुमका पडण्याची ही गोष्ट साधनाजींच्या नृत्यामुळे इतकी गाजली की खरोखरच उत्तर प्रदेशातील बरेली शहर आणि तिथला झुमका जगभरात प्रसिद्ध झाला. त्या काळात जेव्हा हे गाणे टॉकीजमध्ये लागायचे तेव्हा प्रेक्षक थिएटरमध्ये उभे राहून नाचायचे. चित्रीकरणाच्या वेळी साधनाजींनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव यामुळे 50-60 वर्षांनंतरही लग्न असो, सण असो किंवा पार्टी, झुमका गिरारे हे वाजल्याशिवाय रंगच येत नाही. आपणही या सुपरहिट गाण्याची मज्जा घेऊया. चला तर मग ऐकूया मेरा साया चित्रपटातील झुमका गिरारे बरेली के बाजार में हे गीत. यामध्ये अभिनय केला आहे साधनाजी यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान हे आणि गायन केले आहेत आशा भोसले यांनी.

नमस्कार, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. सुरेल गाण्याचा नजराना सुरू आहे फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. मंडळी, नियतीचे खेळही खूप विचित्र असतात. साधनाजी जेव्हा यशाच्या अगदी शिखरावर होत्या तेव्हा 60 दशकातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टॉप अभिनेत्री बनल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक भयंकर वादळ आले. त्यांना हायपोथायरॉइडिझम नावाचा गंभीर आजार झाला. ह्या आजाराचा थेट परिणाम त्यांच्या सुंदर डोळ्यांवर झाला आणि त्यांचे डोळे सुजल्यासारखे दिसू लागले. एका अत्यंत सुंदर ग्लॅमर्स आणि जिच्या डोळ्यांवर देश फिदा होतं अशा अभिनेत्रीसाठी ही खूप मोठी मानसिक परीक्षा होती. उपचारासाठी त्या अमेरिकेला बोस्टन येथे गेल्या. तिथे काही शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर त्यांनी पुनरागमन करून शंतकाम आणि एक फूल दो माला यासारखे हिट चित्रपट दिले. पण हळूहळू त्यांनी चित्रपटांमधून स्वतःला बाजूला केले. साधनाजी अतिशय स्वाभिमानी आणि खनखर स्त्री होत्या. त्या नेहमी म्हणायच्या, माझ्या चाहत्यांच्या मनात माझी तीच सुंदरता, तरुण आणि ग्लॅमर साधना राहू दे. मला वृद्ध किंवा आजारी रूपात लोकांनी पाहावे असं मला वाटत नाही. म्हणूनच चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर साधनाजींनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा मीडियासमोर कॅमेऱ्यापुढे येणे पूर्णपणे बंद केले. त्या नेहमी काळा चष्मा वापरूनच बाहेर पडायच्या. वयाच्या अवघ्या 35-36 वर्षी त्यांनी ग्लॅमरच्या दुनियेला अलविदा म्हटले. पण लोकांच्या हृदयावरील त्यांचे राज्य कधीच संपले नाही. चला, त्यांच्या याच सुंदर रूपाची आठवण करून देणारे गाणे ऐकूया. मेरा साया ह्या चित्रपटातील तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा हे गीत अभिनय केला आहे साधनाजी आणि सुनील दत्त यांनी, व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान यांनी. गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आठवणीतील गाणी या शोमध्ये आज आपण हिंदी सिनेमाची सौंदर्यवती आणि मिस्ट्री क्वीन साधना यांच्या आयुष्यातील ग्लॅमर, फॅशन, सस्पेन्स, संघर्ष आणि स्वाभिमानाची एक भावुक सुवर्णपान उलटले. 25 डिसेंबर 1915 रोजी वयाच्या 74व्या वर्षी साधनाजींनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. पती आर के नय्यर यांच्या निधनानंतर शेवटच्या काळात त्या अगदी एकांकी आयुष्य जगल्या. त्या आज आपल्या भौतिक दृष्ट्या नसतील, पण त्यांनी हिंदी सिनेमासृष्टीला दिलेले साधना कट, चुडीदार कुर्त्यांची फॅशन आणि त्यांची सातबहारा गाणी आज कित्येक दशकानंतरही प्रेक्षकांच्या मनात तितकीच ताजी आणि जिवंत आहेत. आजही जेव्हा जेव्हा रेडिओवर किंवा कुठेही लग जंगले हे गाणं वाजतं तेव्हा प्रत्येक संगीत रसिकांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं आणि साधनाजींचा तो शांत सुंदर चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. आठवणीतील गाणीमध्ये आजचा हा साधनाजी स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला 9011 23 90 या क्रमांकावर नक्की कळवा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. जाता जाता ऐकूया मेरा साया चित्रपटातील नैनो मे बद्रा छाये हे गीत. अभिनय केला आहे साधना यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी राहुल मनोहर चौधरी आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

गरुड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प विधवा परितक्ता कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.